सुप्रभात. 262.47 मीटर अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोते हो नमस्कार. आज शनिवार भारतीय सौर दिनांक 21 भाद्रपद शके 1948 म्हणजेच 12 सप्टेंबर 2026 सकाळचे 5:58 आणि 17 सेकंद झाली आहेत. आमच्या प्रातःकालीन सभेच्या कार्यक्रमांना आता मंगलध्वनीनं प्रारंभ करत आहोत.

आजचा सुविचार आपण ऐकला. श्रोते हो नमस्कार. आता प्रसारित करत आहोत भक्ती संगीताचा कार्यक्रम मंगल प्रभात.

पी बी श्रीनिवास यांनी गायलेलं अंजनेय स्तोत्र आपण ऐकलं. आता ऐकूया मंगेश पाडगावकर रचित भूपाळी. संगीत श्रीनिवास मोरे यांचं आणि हे गायलं आहे उषा मंगेशकर यांनी.

उषा मंगेशकर यांनी गायलेली ही होती मंगेश पाडगावकर यांची रचना. संगीत होतं विश्वनाथ मोरे यांचं. मनोजवं मारुततुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतान वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये.

श्रोते हो, ही रचना होती ग दी माडगुळकर यांची, गायली होती आणि संगीतबद्ध केली होती सुधीर फडके यांनी. मंगल प्रभात भक्ती संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना, संगीत पंडित अवधूत बाम यांचं, आणि ही रचना गायली मुग्धा भट सामंत यांनी.

प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली ही होती राम मोरे यांची रचना. संगीत होतं मधुकर पाठक यांचं. मंगल प्रभात भक्ती संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया नंदिनी शरण यांनी गायलेली हिंदी रचना. ही रचना आणि या रचनेचे संगीतकार हरिओम शरण.

कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरात देशभक्तीपर गीतरचना. रचना वसंत निनावे यांची, संगीत कानू घोष यांचं.

0: समूहस्वरातल्या या देशभक्तीपर गीत रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
2: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
1: संपर्क क्रमांक 7020380789.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 आणि 14 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कृषीवाणी.
3: नमस्कार मंडळी. मंडळी, वेलवर्गीय भाज्यांमध्ये त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विविध किडींचा उपद्रव होऊ शकतो. यामध्ये सुरुवातीला बियाणं उगवून आलं की जेव्हा रोपं 2 ते 4 पानाची असतात अशा अवस्थेत जवळजवळ सर्व वेलवर्गीय भाज्यांमध्ये आढळणारी कीड म्हणजे तांबडे भुंगेरे. ही कीड विशेषतः कोवळ्या रोपांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. या किडीची अळी अवस्था जमिनीमध्ये राहून रोपांची तसंच वेलीची मुळं आणि जमिनीखालील भाग खातात, तर प्रौढ भुंगेरे पानं कुरतडून खातात. त्यामुळे पानावर मोठ्या संख्येने छिद्र आढळतात, त्यामुळे वेलींची वाढ खुंटते. अळी जमिनीलगत कोवळी रोपं कुरतडून खाते, त्यामुळे रोपं मोठ्या प्रमाणावर मरून जातात. वेल मोठी झाल्यावर हेच भुंगेरे कोवळी पानं मध्ये मध्ये खाऊन पानावर गोलाकार ठिपके आढळतात, त्यामुळे वेलीच्या वाढीवर परिणाम होतो. दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे नाग अळी. ही कीड देखील अगदी सुरुवातीपासून ते वेलीच्या वाढीच्या संपूर्ण अवस्थेत पानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. या व्यतिरिक्त सर्व वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. यामध्ये विशेषतः मावा, तुडतुडे, सूत्रकृमी यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होतो. वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये

0: जलधारणेपासून त्रास देणारी आणि फळभाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारी महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. ही फळमाशी अगदी सुरुवातीपासून म्हणजे फळधारणा सुरू झाल्यापासून ते काढणीपर्यंत फळाचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. सुरुवातीला नुकसान लक्षात येत नाही, परंतु कालांतराने अशी प्रादुर्भूत फळं कुसतात आणि हातातोंडाशी आलेलं पीक वाया जातं, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होतं. फळं लहान असताना प्रादुर्भाव झाला तर अशी फळं गळून पडतात. या किडीचा प्रादुर्भाव सर्वच हंगामात आढळून येतो. रस शोषणाऱ्या किडी देखील वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडी यांचा समावेश होतो. या किडी कोवळ्या पानांच्या खालच्या भागात राहून पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पानं निस्तेज पडतात, पिवळी पडतात, खालच्या बाजूला वाकडी होतात, त्यामुळे त्याचा वेलीच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्यामुळे उत्पन्नात घट येते. सूत्रकृमी हे देखील वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. या सर्व किडींचं एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी जमिनीची निवड, कीड आणि रोगाला कमी बळी पडणाऱ्या जातींची निवड, मशागतीच्या पद्धती, जैविक कीटकनाशकं आणि शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकं यांचा अंतर्भाव करावा. त्याचबरोबर विविध मशागतीच्या पद्धती वापरून देखील किडींचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येतं. पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावेत. मुख्य पिकाभोवती सापळा पिकं घ्यावीत. फळमाशीच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रक्षक सापळा विकसित केला आहे. या रक्षक सापळ्याचा वापर आपण आपल्या वेलवर्गीय भाजीपाला लागवडीमध्ये करावा. रस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी बाजारात निळे आणि पिवळे चिकट सापळे उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा. या किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क किंवा नीमयुक्त कीटकनाशकं उपलब्ध आहेत, त्यांचा वापर आपल्या शेतामध्ये करावा. मंडळी, अशा प्रकारे आपल्या वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने केलं तर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार.
1: वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्थापन याविषयीची माहिती आपण ऐकली आमच्या कृषीवाणी या कार्यक्रमात. वाचनस्वर होता विद्या तावडे यांचा. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपल्याला ऐकता येईल 2:00 PM.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. गेल्या तीन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतलेली आहे, म्हणजे लिव्हर सिरोसिस काय असतो, कारण लक्षणं, निदान नेमकं कसं करण्यात येतं. आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल, एकदा निदान झालं आणि कन्फर्म झालं की लिव्हर सिरोसिस आहे, तर मग त्यावर उपचार पद्धती नेमकी काय असते.
1: तर याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की हा सिरोसिस झाला कशामुळे, ते कारण आधी आम्ही शोधतो. आणि एक महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा की जेव्हा ॲडव्हान्स सिरोसिस असतो तो कुठल्याच औषधाने ते लिव्हर पूर्ववत होऊ शकत नाही. आणि मी आधीच सांगितलं की लिव्हर सिरोसिस हा काय 2-4 दिवसात किंवा 2-4 महिन्यात होणारा आजार नाही, हा वर्षानुवर्ष जेव्हा लिव्हरवर अत्याचार डॅमेज व्हायला लागतो कुठल्या कारणामुळे, मग ते लिव्हर नॉर्मल लिव्हर हळूहळू हार्ड म्हणजे स्टिफ होऊन, फायब्रोसिसचे मी तुला स्टेज सांगितले, F0 किंवा F1 हे नॉर्मल असतं, पण F2 म्हणजे आता धोक्याची घंटा वाजायला लागली आहे, F3 म्हणजे सिव्हिअर फायब्रोसिस, F4 म्हणजे फायनल सिरोसिस. तर हे सुरुवातीचे स्टेजेस ओळखणे आणि मग कारण काय होतं, जर प्रमाणाच्या बाहेर पेशंट मद्यप्राशन करत असेल तर त्यांनी तात्काळ नेहमीसाठी पूर्णपणे दारू सोडणं आवश्यक असतं. कारण ॲडव्हान्स सिरोसिसला तसं पाहिलं तर ट्रीटमेंट नाही लिव्हर प्रत्यारोपणाशिवाय. तर त्यामुळे कुठलाच डॉक्टर हे कुठल्याच प्रमाणाच्या मद्यप्राशनाचं ॲडव्होकेट करणार नाही की मद्यप्राशन काही प्रमाणात सेफ आहे काही प्रमाणात सेफ नाही, असं काही नाही. मद्यप्राशन हे सुरक्षित कुठल्याच प्रमाणात नाही. नंतर मी सांगितलं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, डायबिटीज आणि ओबेसिटी हे दोन महत्वाची कारणं आहे. हे सुद्धा लिव्हर सिरोसिस यांचा सुद्धा 15-20

0: वर्षात हळूहळू डॅमेज होतो. तर डायबिटीस ह्या काटेकोरप्रमाणे कंट्रोल करणे, स्थूलता, आपलं वजन एक आयडियल वजन असायला पाहिजे आपल्या हाईटच्या प्रमाणे, त्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात, BMI. तर आपलं एशियन्ससाठी BMI ह्या 23 खाली सांगितलेला आहे. व्हायरसनी असेल तर अँटीव्हायरल ट्रीटमेंट देत आहे. बी आणि सी व्हायरसला मारणारी प्रभावी औषधं मॉडर्न मेडिसिनमध्ये आहे. ऑटोइम्युन जर डॅमेज असेल, जेव्हा स्वतःच्या शरीराने स्वतःच्या लिव्हरला डॅमेज केलं असेल, तर त्याला स्टिरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसन्स असे ड्रग्ज वापरले जातात. तर त्यामुळे क्रॉनिक लिव्हर डिझीज आणि लिव्हर सिरॉसिसच्या सुरुवातीच्या स्टेजवर उपचार करता येतो. हे जर विल्सन डिसीज नावाचा असेल तर ते शरीरात तांबा म्हणजे कॉपर एक्सेसिव्ह डिपॉझिट होतं, तर कॉपर चिलेटिक एन्झाइम्स वापरून हा लिव्हर सिरॉसिस आपल्या पुढे प्रोग्रेस होण्यापासून आपल्याला थांबवता येतो. लिव्हर सिरॉसिसच्या सुरुवातीला मेडिकल मॅनेजमेंट करता येते. म्हणजे काही वर्ष तरी पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय आपल्याला व्यवस्थित त्याचं आरोग्य ठेवता येतं. जे जे कॉम्प्लिकेशन होतात आहे, पोटातलं पाणी, मीठ कमी खाणे, डायरेटिक्स नावाचे औषध देणे, हे पोटातलं पाण्याचं ट्रीटमेंट आहे. रक्तस्राव झाला, जर रक्ताची उडली झाली तर एंडोस्कोपीनी हे ब्लीडिंग व्हेन्स जे असतात, त्याला व्हरायसिस म्हणतात, त्या व्हेन्स आपल्याला बंद करता येतात, म्हणजे रक्तस्राव थांबवता येतो. आणि ॲट द सेम टाइम लिव्हर सिरॉसिस ॲडव्हान्स जरी झाला असेल तरी कारणं त्याची दूर करत गेली तर त्याचं प्रोग्रेशन आपल्याला स्लो करता येतं. म्हणजे इट इज नेव्हर टू लेट. हेपॅटिक एन्सेफलोपॅथी जेव्हा मेंदूवर परिणाम व्हायला लागतो तर मग त्याचीसुद्धा एक सेपरेट उपचार पद्धती आहे. इनिमास देणे, काही अँटीबायोटिक्स पोटातनं वापरणे आणि इंट्राव्हिनस इंजेक्शन्स देणे हे करता येतात. किडनी जर अफेक्ट व्हायला लागली तर किडनीची सुरुवातीचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला मेडिसिन्सनी ट्रीट करता येतात. आणि जेव्हा एका पॉईंट पलीकडे हे लिव्हर आयुष्य सस्टेन करायला इनसफिशियंट ठरतं तेव्हा मग लिव्हर प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करावा लागतो. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करून एका प्रकारे पेशंटला नवजीवन देता येतं. लिव्हर सिरॉसिस काही अचानक होत नाही 2 महिन्यात किंवा 2 वर्षात. ती एक क्युम्युलेटिव्ह म्हणजे प्रोग्रेसिव्ह आणि हळूहळू होणारा स्लो पॉयझनसारखा तो डॅमेज आहे. त्याची कारणं दूर करा, त्याचे लक्षणं वेळीच ओळखा, ते आपल्या डॉक्टरला भेटा आणि त्याच्यावर वेळीच पावलं उचला. कारण ॲडव्हान्स एकदा सिरॉसिस झालं आणि लाईफ सस्टेन व्हायला ते जर सक्षम नसेल तर असं लिव्हर बदलावं लागतं. जरी भरपूर प्रमाणात त्याचं सक्सेस आहे पण त्याच्यानंतरची काळजी घ्यावी लागते, इम्युनोसप्रेशन वापरावं लागतं. तर शक्यतो लिव्हर ट्रान्सप्लांटपर्यंत आपली वेळ येणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि या आजारावर आपण विजय किंवा कंट्रोल मिळवू शकतो.
1: डॉक्टर प्रशांत भांडारकर, आपण इथे आलात आणि लिव्हर सिरॉसिस याविषयी आमच्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

0: आज दुपारी 2:05 आणि हा कार्यक्रम पुन्हा ऐकता येईल. 6:50 झाली आहेत वेळ परिसर कार्यक्रमाची.
1: परिसर श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. यात आपण माळ रानातील परिसंस्थेचे धोके आणि संवर्धनातील आव्हान याविषयीची माहिती.

आता आपण गवताळ प्रदेशाचे वैशिष्ट्ये, त्यातील जैवविविधता, त्यातील प्राणी, पक्षी आणि कीटक यांची माहिती घेतली. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी

महत्त्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवतकुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इन्व्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. आता या प्रदेशाचे संवर्धन कसे करायचे किंवा यातील धोके कुठले आहेत याच्याविषयी थोडं जाणून घेऊया. महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश हे अतिशय समृद्ध आहे, पण ते आज गंभीर संकटाचा सामना करत आहे. याची काही कारणं आहेत, जसं की या प्रदेशाची पडीक जमीन म्हणून चुकीची वर्गवारी केली गेली आहे. ब्रिटिश काळापासून चालत आलेल्या जमीन महसूल कायद्यानुसार या अत्यंत समृद्ध गवताळ प्रदेशांना पडीक जमीन म्हणून संबोधले गेले आहे. यामुळे ही जमीन उद्योग, सौर ऊर्जा प्रकल्प आणि महामार्गांसाठी सहज उपलब्ध केली जाते. वृक्षारोप मोहिमेअंतर्गत अनेकदा नैसर्गिक माळरानात झाडे लावली जातात. मोकळ्या गवताळ प्रदेशात झाडे लावल्यामुळे त्यातील प्राण्यांचे अधिवास कायम नष्ट होतात, जसे की चिंकारा, हरणाच्या प्रकाराला लांबच लांब गवताळ प्रदेश आवश्यक असतो. वेलायती बाभूळ, गाजर गवत यासारख्या वनस्पती मूळ गवताचा बळी घेऊन वेगाने पसरत आहे. हे अखाद्य असल्यामुळे त्यातील प्राण्यांना खाद्य उपलब्ध होत नाही. अनियंत्रित चराईमुळे गवताची पुनरुत्पादक क्षमता संपत आहे. तसेच सिंचनाची सुविधा वाढल्यामुळे माळरानांचे रूपांतर आता ऊस आणि फळबागाच्या शेतीत होत आहे. उंच विजेच्या तारांमुळे माळढोक सारख्या पक्ष्यांचे उडताना अपघात होऊन मृत्यू होतात. असे अनेक कारणे असल्यामुळे आपण या परिसंस्थेचे संरक्षण कसे करायचे यावर गंभीर विचार करायला हवा. अशा या समृद्ध परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आपण जागरूक होऊया. धन्यवाद.

0: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश
1: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूपमुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.

6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊया रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. रूपरेषेनंतर 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आम्ही सांगू दिनविशेष. 7:40 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 आपण आनंद घ्याल भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा. 8:40 जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार डॉक्टर उमेश कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. नऊ वाजता लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपण ऐकाल मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याविषयी मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांची मंजिरी गोखले यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो वेळ लक्षात असू द्या, आज सकाळी 9:30 आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य. 10:00 आपण आनंद घ्याल मराठी चित्रपट संगीताचा. 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात रमाकांत परांजपे यांनी व्हायोलिन वादनात सादर केलेला राग तोडी आपण ऐकाल. 11:05

मिनिटांनी गाता रहे मेरा दिल 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. ते याप्रमाणे असतील. 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल हरतालिका आणि गणपतीला वाहल्या जाणाऱ्या पत्रीचं महत्त्व आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्व. आणि त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेत ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. 1:05 गीतबहार. 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात कंचनामन्यम यांचं गायन. राग हंसध्वनी 18 आणि गवास. दरम्यान श्रोते हो दुपारी 2:00 कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. असे असतील आमच्या आजच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम. आमची दुसरी प्रसारण सभा सुरू होईल 5:00. 5:02 आपण ऐकाल गीतसंध्या. आज यामध्ये आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीत. 5:30 युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम युववाणी. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल सब लेफ्टनंट सिद्धिका सुतार यांच्या मुलाखतीचा भाग 2. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 6:10 गीतबहार. यामध्ये आज मराठी चित्रपट संगीत. 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. कार्यक्रमाचं संपादन सुहास नंदुरे यांचं. 7:15 वृत्तविशेष. 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. आज ह्या कार्यक्रमात आपण ऐकाल एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची मुलाखत. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 8:15 गझल. 9:30 स्पॉटलाईट. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. 10:00 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये अश्विन एम दळी यांचं सूर बहारवादन आपण ऐकाल. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून हे कार्यक्रम प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय सर्व बातमीपत्र नेहमीच्या वेळेवर प्रसारित होतील. ती सहक्षेपित केली जातील. रूपरेषा आपण ऐकली आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी.
4: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी.
5: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
4: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत.
6: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, साळवी स्टॉप, रत्नागिरी.
7: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क.

0: नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं.
1: नमस्कार सुत्यो. ओरिसा राज्यामधल्या वनवासी जनजातींमधल्या एका वीराची कहाणी आपण ऐकूया, ज्याचं नाव वीरचक्र बिश्वई. आता ओरिसामधला हा जो गंजम जिल्हा आहे, या गंजम जिल्ह्यामध्ये ब्रिटिशांनी अत्याचार सुरू केले. ब्रिटिशांनी सत्ता तिथली ताब्यात घेतली आणि प्रचंड मोठा रक्तपात केला. हा जंगली प्रदेश आहे, वनप्रदेश आहे, आणि या वनप्रदेशामधल्या लोकांनी असं ठरवलं की ब्रिटिश सैन्याला इथून हाकलून लावायचं, आणि त्यांनी जाहीररित्या ब्रिटिशांची सत्ता नाकारली. आता ही फार वेगळी परिस्थिती होती ब्रिटिश सैन्याच्या दृष्टीनं, जेव्हा स्थानिक जनता त्यांची सत्ता नाकारते. आता कंधा वनवासी नावाचे जे वनवासी आहेत ते ओरिसातल्या फुलबनी आणि गंजम या जिल्ह्यातल्या जंगलात राहतात. त्याच्यापैकी कंधा वनवासी अतिशय साधा, संघर्षशील आणि अतिशय स्वातंत्र्यप्रेमी समाज होता. चक्र बिश्वई याचा जन्म 1823 गंजम जिल्ह्यातल्या चक्रगड येथे एका कांधा वनवासी कुटुंबामध्ये खरं म्हणजे झाला होता. अल्पावधीतच स्वतःच्या गुणवत्तेच्या जोरावर, कर्तृत्वावर ते बिश्वई बनले. बिश्वई म्हणजे मुख्य समाजाचा. आणि या प्रदेशाचा राजा जो धनुर्जय भांजदेव, त्यानं राज्याची 24 गटात विभागणी केली होती राज्यव्यवस्थेसाठी, आणि प्रत्येक गटाच्या प्रमुखाला बिश्वई या नावाने ओळखलं जायचं. त्या यांचं नाव वीरचक्र बिश्वई. आता हे एका प्रदेशाचा एका भागाचे मुख्य होते. खूप कुशल शूर सेनापती होता, प्रशासकही होता, आणि अतिशय तरुण वयामध्ये शस्त्र चालवण्यामध्ये अतिशय पारंगत होते. 1836 राजा धनुर्जय भांजदेव हा जो त्या प्रदेशाचा राजा, त्याचा मृत्यू झाला, आणि त्याच्या मृत्यूनंतर धौरा बिश्वई, योद्धा बिश्वई आणि चक्र बिश्वई यांनी सैन्याचं नेतृत्व स्वीकारलं, आणि त्यांनी ब्रिटिश सत्तेला आव्हान दिलं, ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध पुकारलं. ब्रिटिश सैन्यानं गंजम जिल्ह्यातल्या रसेलकुंड या ठिकाणी खरं म्हणजे एक जनरल रसेलच्या नेतृत्वाखाली छावणी स्थापन केली, आणि ती छावणी 1836 म्हणजे 33 राहिली. 1835 राजा भांजदेवनी आपल्या सर्व 24 विभाग प्रमुख बिश्वईंना सांगितलं होतं की काहीही झालं तरी ब्रिटिशांशी लढायचं आहे, त्यांना आपला हा प्रदेश द्यायचा नाही. आणि इंग्रजांनी असं सांगितलं होतं की आपल्याशी लढणं हे फार अवघड आहे, तुमचा मृत्यूच येणार. आणि इंग्रजांनी हेही सांगितलं होतं की तुम्ही आमच्या ऑफिसरना तुम्ही लवून सलाम केलात, त्याच्या पाया पडलात, त्याच्यासमोर झुकलात, तर जनतेला कुठलाही कर लागणार नाही, त्याच्यामध्ये समाजाची मानहानी व्हावी ही एक अपेक्षा होती, तो संदेश होता. बिश्वईने अर्थातच ही गोष्ट नाकारली. चक्र बिश्वईनं अंगुलचा राजा सोमनाथ सिंग यांना लष्करी मदत एकदा दिलेली होती, तेव्हा या राजाची ब्रिटिशांपासून त्यामुळे सुटका झाली. चक्र बिश्वईनं आपलं मुख्य लष्करी ठाणं या टिकबळी गावात हलवलं, आणि 1856 मेचलिनच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्य पुढे कूच करायला लागलं. रस्ता खूप अरुंद होता, जंगलं होती घनदाट, खिंडी होत्या मोठ्या, त्यामुळे घोडदळ नेणं फार कठीण होतं, आणि पुढच्या भागामध्ये चक्र बिश्वईचं सैन्य सामोरं उभं होतं. त्यांच्यासमोर ब्रिटिश सैन्याला पळावं लागलं. त्यावेळी इंग्रजांचं एवढं रक्त सांडलं की अक्षरशः असं सांगितलं जातं की तिथली जमीन लाल झाली, त्याला लालभूमी म्हणून ओळखलं गेलं. 1856 चक्र बिश्वईला काम होतं, त्या कामासाठी चकपाड नावाच्या गावाला यावं लागलं. पुन्हा एकदा फितुरी, पुन्हा एकदा देशद्रोह, त्यामुळे चक्र बिश्वई इंग्रजांच्या ताब्यात सापडला आणि फाशी दिली गेली. परंतु या देशभक्तापासून प्रेरणा घेऊन या समाजामध्ये असंख्य वीर तयार झाले ज्यांनी हे युद्ध पुढे चालवलं.
2: गोष्टीतून दृष्टी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल.

0: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:07 झाली आहेत. श्रोते हो, थोड्याच वेळात म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो आता प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.
1: आकाशवाणी पुणे मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला. पुढचं विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत. आता सविस्तर बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ होत आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सहभागी होण्यासाठी सदस्य देशांसह अन्य निमंत्रित देशांचे नेते नवी दिल्लीत दाखल झाले आहेत. इराण मलेशिया अबुधाबी इजिप्त नायजेरिया इथिओपिया या देशांच्या नेत्यांचं काल नवी दिल्लीत आगमन झालं. संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस हे देखील ब्रिक्स परिषदेत सहभागी होण्यासाठी भारतात आले आहेत. दरम्यान ब्रिक्स परिषदेच्या निमित्ताने भारतात आलेले रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. पश्चिम आशिया आणि काळ्या समुद्रातल्या संघर्षासह विविध मुद्द्यांवर दोनही नेत्यांनी चर्चा केली. ब्रिक्स देश नवोन्मेष आणि पर्यायांचं महत्वाचं जागतिक केंद्र म्हणून उदयास येत आहे.

आहे. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत ब्रिक्स व्यवसाय परिषदेत बोलत होते. जागतिक जीडीपी 2.5% वाढत असताना ब्रिक्सचा जीडीपी 4.5% वाढत असल्याचं त्यांनी नमूद केलं. समुद्री मार्ग आणि खलाशी सुरक्षित असले, पुरवठा साखळीचे मार्ग खुले असले तरच जागतिक व्यापार वाढेल. म्हणूनच भारत खलाशांची सुरक्षा आणि खुले सागरी मार्ग यांचा ठाम पुरस्कर्ता आहे असं मोदी म्हणाले. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतातली युवा पिढी संधीची वाट न पाहता स्वतःच उद्योग व्यवसाय आणि नवे पर्याय निर्माण करत आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होत्या. आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्यासाठी मानवी जबाबदारी, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड करू नये असं सीतारामन म्हणाल्या. तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टटॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टटॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्याने नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खाते बदलल्यास फास्टटॅग बदलण्याची आता गरज राहणार नाही. खनिजांच्या विपुल साठ्यामुळे विदर्भात भारताच्या आर्थिक विकासाचं एक शक्तिशाली इंजिन बनण्याची क्षमता आहे असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपूरमध्ये व्यक्त केला. भारतीय अभियंता संस्थेच्या नागपूर स्थानिक केंद्राकडून आयोजित 36व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. विदर्भात एकंदर 5,00,000 कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून हरित पोलाद क्रांती आकारास येत आहे असंही ते म्हणाले. पुढील विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये भरवण्यात येईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केली. लंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या वतीने शिंदे यांना ग्लोबल प्राईड ऑफ महाराष्ट्र या पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी आपली माती, भाषा आणि संस्कृती विसरत नाही. जगभरातील मराठी भाषिकांना अधिक भक्कमपणे जोडण्यासाठी लंडनमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल असं ते म्हणाले. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं गाळप हंगाम 2024-25 आणि 2025-24 कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये राज्यातल्या पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, अहिल्यानगर, जालना आणि लातूर जिल्ह्यातल्या सहकारी साखर कारखान्यांना विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळाले आहेत. तर उत्कृष्ट सहकारी बँकेचा पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला जाहीर झाला आहे. येत्या 22 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार प्रदान केले जातील. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यातला गणेशोत्सव पाहण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं नागरिक येतात. यामुळे गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी वाहतूक, सुरक्षा, स्वच्छता, वीज पुरवठा आणि गर्दी व्यवस्थापनाची यंत्रणा अधिक सक्षमपणे कार्यरत ठेवावी असे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काल दिले. गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. या बैठकीला पुणे आणि पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ प्रशासकीय आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते. राज्यात भेसळयुक्त अन्नपदार्थांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान काल पुण्यात अन्न आणि औषध प्रशासनाकडून 4 ट्रक जप्त करण्यात आले. यामध्ये 12,000 किलो पनीर आणि 4,000 किलो खवा ताब्यात घेण्यात आला. प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचं विभागानं सांगितलं. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार येत्या 30 तारखेपर्यंत नवीन मतदार नोंदणी, मतदार यादीतील नोंदींची दुरुस्ती तसंच नाव वगळण्यासाठी नागरिकांना अर्ज करता येणार आहे. या अनुषंगानं पुणे जिल्ह्यातल्या सर्व मतदान केंद्रांवर 19-20 आणि 26-27 सप्टेंबर रोजी विशेष शिबिरांचं आयोजन करण्यात आलं आहे.
राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवार

0: उमेदवारा अभिमुख करण्यासाठी राज्य शासनाने उच्चस्तरीय कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य आज पुण्यात विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा उमेदवार, शैक्षणिक संस्था, परीक्षा यंत्रणा आणि विषय तज्ज्ञांशी थेट संवाद साधणार आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये होणाऱ्या या बैठकीला पुणे विभागातील संबंधित घटकांना सहभागी होता येईल. सार्वजनिक ठिकाणी विनापरवाना आणि नियमबाह्य पद्धतीने फलक तसंच बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्यांविरोधात रत्नागिरी जिल्हा प्रशासनानं कठोर पाऊल उचललं आहे. नियमांचं उल्लंघन केल्यास मुद्रक, प्रशासक यांच्यासह फ्लेक्सवर झळकणाऱ्या संबंधित व्यक्तींवरही प्रथमदर्शी सहभाग गुन्हा नोंदवण्याचे आणि तपास करून कारवाई करण्याचे आदेश जिल्हा दंडाधिकारी मनोज जिंदल यांनी दिले आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटी इथं येण्याचं आवाहन मराठा बांधवांना केलं आहे. पुढील आंदोलनाची दिशा तसंच मुंबईकडे मोर्चा नेण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान जरांगे यांच्या मुंबईतल्या प्रस्तावित मोर्चाबाबत कोणताही आदेश देण्यास मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला. आठवड्यातून 5 दिवसांच्या कामकाजाच्या मागणीसाठी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सच्या अहवालानुसार बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी काल देशव्यापी लाक्षणिक संप केला. आपल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान 3 दिवसांचा संप करण्याचा आणि 26 ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशारा संघटनांनी दिला आहे. राज्यात पावसाअभावी निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी राज्यातील 180 तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर केली असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली आहे. लातूर जिल्ह्याच्या अहमदपूर तालुक्यातील लांजी या गावात पिकांच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते काल बोलत होते. 145 वर्षांची ऐतिहासिक परंपरा असलेला नागपूरमधील मारबत महोत्सव काल साजरा करण्यात आला. वाईट प्रवृत्ती आणि अनिष्ट प्रथांवर प्रहार करणारे बडगे यंदाच्या मिरवणुकीचं आकर्षण ठरले. या महोत्सवाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अभिनेते जॅकी श्रॉफ, दिग्दर्शक सुभाष घई यांच्यासह अनेक देशी परदेशी पाहुण्यांनी हजेरी लावली. चीनमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय मुलांच्या संघानं अंतिम फेरीत स्थान मिळवलं आहे. काल झालेल्या उपांत्य फेरीत भारताने मलेशियाचा 3-1 असा पराभव केला. भारताचा कर्णधार अनमोल इक्का यानं 2 गोल केले. आज कनिष्ठ गटातील महिला संघाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होणार आहे. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जळगाव आणि परिसरातील काही भागात पावसानं रात्री हजेरी लावली. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात आज बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नवी दिल्लीत आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. तंत्रज्ञानातील नवोन्मेषाचा स्वीकार करताना नागरिकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करू नये, केंद्रीय अर्थमंत्र्यांचा सल्ला. पुढचं विश्व मराठी साहित्य संमेलन लंडनमध्ये होणार असल्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा. आणि कनिष्ठ गट आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम. ही आहे आमची पहिली प्रसारण सभा. प्रसारणात मी आहे तुमच्यासोबत रेडिओ सखी सोनाली कानिटकर.
2: ओके कापूर अगरबत्ती व धूप मुळे होईल प्रत्येक पूजा संपन्न, राहील मन प्रसन्न. निशिकांत ट्रेडर्स यांचा ओके कापूर अगरबत्ती आणि धूप सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोते हो आता जाणून घेऊया आजचे दिनविशेष. आज 12 सप्टेंबर. शिवाजी महाराज आग्र्याहून सुख

खरूप राजगड इथं पोहोचले 12 सप्टेंबर 1666 साली. गायक विनोद राठोड यांचा आज वाढदिवस. त्यांचा जन्म 12 सप्टेंबर 1962 सालचा. श्रोते हो, संगीतकार जोडी शंकर जयकिशन यामधले जयकिशन म्हणजेच जयकिशन डाह्याबाई पांचाल यांचा आज स्मृती दिन. तसंच सतीश दुभाषी रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते यांचाही आज स्मृती दिन. चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचाही आज स्मृती दिन. हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मनसूर

दिन। तसंच सतीश दुभाषी, रंगभूमी आणि चित्रपट अभिनेते यांचाही आज स्मृती दिन। चित्रपट आणि रंगभूमीवरील अभिनेत्री शांता जोग यांचाही आज स्मृती दिन। हिंदुस्तानी शास्त्रीय गायक पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांचाही आज स्मृती दिन। चित्रपट आणि रंगभूमी कलाकार पद्मा चव्हाण यांचा सुद्धा आज जन्मस्मृती दिन आहे। तसंच हिंदुस्तानी ख्यातनाम गायक सवाई गंधर्व यांचाही आज स्मृती दिन आहे। श्रोते हो, आपण जाणून घेतले आजचे काही दिनविशेष।

बालदोस्तानो, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गणेश वंदना. सादर करते आहेत कला भारती अ. क्रू. केळकर हायस्कूल वाडा देवगडचे विद्यार्थी.

0: मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत, सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. अवश्य ऐका 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम गणेश वंदना तुमच्या आवडत्या बालजगतमध्ये.
1: आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.
2: श्रोते हो, 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभागाचा प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी दर रविवारी सकाळी 7:25 महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवर प्रसारित होईल. तेव्हा नक्की ऐका प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी.

0: परिषदेच्या वतीनं अत्यंत उत्कृष्ट पद्धतीनं केली जाते. याच विषयाच्या अनुषंगानं आज आपण संवाद साधणार आहोत कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याशी. जास्मिन मॅडम, दिलखुलास या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत.
1: सर्व श्रोतांना माझा नमस्कार आणि दिलखुलास या कार्यक्रमावर मला आमंत्रित केले यासाठी खूप खूप धन्यवाद.
0: मॅडम, गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभर दिसून येतोय. राज्य शासनानं तर हा उत्सव राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव हा पर्यावरणपूरक पद्धतीनं साजरा होण्यासाठी प्रयत्न पण होताना दिसत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं कोणकोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत?
1: थोडक्यात याची थोडी पार्श्वभूमी अगोदर श्रोतांना मी सांगू इच्छिते. पंचगंगा प्रदूषण हे कोल्हापूरकरांसाठी मोठा प्रश्न आहे. 2012 याबाबत एक जनहित याचिका दाखल झाली होती. त्याच्यानंतर 2015 आमच्या पर्यावरणपूरक गणेशोत्सवची कोल्हापूरमध्ये आम्ही सुरुवात केली. त्यामध्ये आमच्या लक्षात आला की बाकी जे आस्पेक्ट्स आहे गणेशोत्सवचे ते हळूहळू पर्यावरणपूरक आम्ही करतो आहे, परंतु विसर्जनसाठी अशी कोणतीही वेगळी यंत्रणा नाही आहे आणि आपला विसर्जन नदीमध्ये होते आणि त्यामुळे प्रदूषणसुद्धा होत आहे. तर त्यासाठी विसर्जन जे गणपती मूर्तीचं आहे ते योग्य पद्धतीने व्हावे, लोकांची धार्मिक भावना पण दुखावली नाही पाहिजे आणि पर्यावरण पण ह्रास झाला नाही पाहिजे. तर यासाठी आम्ही याची सुरुवात केली. यामध्ये आम्ही वेगवेगळे ठिकाणी कुंड निर्माण करतो. ग्रामपंचायत स्तरावर आर्टिफिशियल कुंड निर्माण केले जातात, तिथे चांगली सजावट केली जातात आणि गणपती मूर्तीचा विसर्जन त्या कुंडमध्ये केला जाते आणि त्याच्यानंतर ना वापरलेली काही खाणी असेल, ना वापरलेले विहीर असेल, तिथे योग्य रीतीने त्या गणपती मूर्तींचा संकलन करून तिथे त्यांच्या नंतर विसर्जन केला जातो. तर यासाठी कोल्हापूरची लोकांना च्या खूप आम्हाला सहभाग मिळाला आहे. 2015 हे कार्यक्रम सुरू होता आणि यामध्ये जिल्हा परिषद तर कार्यरत आहे, परंतु लोकप्रतिनिधींचा सहभाग यामध्ये असते. सोबतच जेवढे आमचे एनजीओज आहेत, लोकांमध्ये काम करणारी संस्था आहे, त्यांनी हे लोक चळवळीचा भाग म्हणून घेतला, त्यामुळे कोल्हापूरमध्ये याचा प्रतिसाद चांगला मिळतो आहे.
0: अच्छा, राज्यभर हा उपक्रम वेगवेगळ्या पद्धतीनं राबवला जातोय. आपल्या जिल्ह्याची गरज आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर जिल्हा परिषदेनं या उपक्रमाचं नियोजन कसं केलंय? म्हणजे ग्रामपंचायतींपासून ते जिल्हा स्तरापर्यंत याची अंमलबजावणी कशा पद्धतीनं होत आहे?
1: बघा, यामध्ये शेवटी तर ग्रामपंचायत आणि लोक रिस्पॉन्सिबल आहे.
0: हो,
1: त्यांचा सहभाग आहे, त्यामुळे आम्ही चांगला करतो. परंतु प्रशासनाच्या वतीने आम्ही जिल्हा स्तरावरून आमचे मीटिंग्स होतात. आम्ही तालुका स्तराचे अधिकाऱ्यांना निर्देश देतो, ते ग्रामपंचायत स्तरावर निर्देश आमचे पासून होतात. जिल्हा लेवलवरूनच आम्ही आमचे जे विभाग प्रमुख आहे, जे क्लास 1 क्लास 2 दर्जेचे अधिकारी आहे, त्यांना नोडल अधिकारी म्हणून काही काही ग्रामपंचायती देतो, काही तालुक्यांचा पदभार देतो. तर ही जे कालावधी आहे त्यामध्ये सगळं संनियंत्रण ठेवणे आणि विसर्जन प्रॉपर होईल, पर्यावरणपूरक आपला गणेशोत्सव होईल याची जबाबदारी त्या त्या अधिकाऱ्यांची असते. परंतु यासोबत आमचे सगळे जे लोकप्रतिनिधी आहे ग्रामपंचायत स्तरावर, पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तरावर, त्यांचा सहभाग त्यामध्ये आम्ही घेतो. आम्ही जसं आम्ही अगोदर सांगितले एनजीओचा सहभाग त्यामध्ये असते आणि असा करून आम्ही सगळ्यांचा सहभाग घेऊन लोक चळवळी म्हणून हे कार्यक्रम पुढे नेतो आहे.
0: अच्छा, म्हणजे सूक्ष्म नियोजन, पाठपुरावा आणि त्याची अंमलबजावणी अशा 3 टप्प्यामध्ये आपला कार्यक्रम राबवला जातोय.
1: हा, कोणताही कार्यक्रम जर तुम्हाला सक्सेस पर्यंत न्यायचे असेल तर हे 3 टप्पे नेहमी महत्वाचे आहे आणि त्याच्या सोबत लोकसहभाग.
0: हो, खरंय. मॅडम, गणेशाची मूर्ती ही श्रद्धा आणि भावनेशी जोडलेली असते, त्यामुळे पर्यावरणाचा संदेश देताना लोकांच्या भावना जपत त्यांना पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करणं हे खूप महत्वाचं ठरतं. जनजागृतीच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं नेमके कोणते प्रयत्न केले जात आहेत?
1: जनजागृतीसाठी आम्ही अगदी ग्रामपंचायत लेवलवर आमची शाळा असो, आमचे कर्मचारी असो किंवा ग्रामपंचायतमध्ये लोक असतील सगळ्यांचा आम्ही सहभाग घेतो यामध्ये. त्यांचे मार्फत शाडूची मूर्ती वापरायची, प्लास्टिकचा वापर कमी करायचे, लोककलामध्ये जे वाद्य आहे त्यांचा वापर करायचे, ह्या सगळी गोष्टींवर आम्ही भर देतो.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमात मी वृषाली पाटील आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, गणेशोत्सव हा राज्य शासनानं राज्य महोत्सव म्हणून घोषित केला आहे. गणेशोत्सव म्हटलं की आपल्या सगळ्यांच्या मनात एक अपार श्रद्धा, भक्ती, उत्साह आणि सामाजिक एकोप्याची भावना निर्माण होते. मात्र या उत्सवाचा आनंद घेताना पर्यावरणाचं भान राखणं ही आपल्या प्रत्येकाची सामूहिक जबाबदारी आहे. श्रोते हो, राज्यात अनेक जिल्ह्यात पारंपरिक वाद्यांवर आधारित पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी जेनझी आणि नागरिकांकडूनच आग्रह धरला जात आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना आता लोक चळवळीचं रूप घेते हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. या उपक्रमाची अंमलबजावणी कोल्हापूर जिल्हा

0: आणि शेवटी जसं आम्ही सांगितलंय की काहीतरी पर्यावरणपूरक संदेश त्यामधून गेला पाहिजे, तर सध्या कोल्हापूरचे गावगावी हे संदेश पोचला आहे की आपल्याला जलस्रोत दूषित न करता, कारण की त्या जलस्रोतामधून भरपूर गावांची पाणी पुरवठा योजना सध्या सुरू आहे, तिथे प्रदूषित न करता जे न वापरलेले जुने विहीर आहे तशी ठिकाणी आता गणपती मूर्तींच्या विसर्जन होते आहे.
1: मॅडम, घनकचरा व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापनासाठी नाविन्यपूर्ण कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत का, आणि मग त्या काय आहे नेमक्या?
0: कोणताही सण उत्सव म्हटला की उत्साहाचा विषय असते आणि उत्साहामध्ये खरेदी पण भरपूर करतात लोक आणि जुना साहित्य पण घराच्या काढला जातो, तर यामध्ये घनकचराच्या जे उत्पादन आहे ते जास्त जनरेशन होतो आणि घराची स्वच्छता सण उत्सवचे वेळी केली जाते. त्यामध्ये जुने न वापरलेले साहित्य जसा कापडी साहित्य असेल, चप्पल असेल, बूट असेल, जुनी काद्या, लाकडी वस्तू जुनी, असं भरपूर काही साहित्य असते जे काढला जाते घरातून वार्षिक स्वच्छता म्हणून किंवा सणासाठी आपलं घर स्वच्छ करण्यासाठी. तर यावेळी ही जे बल्कमध्ये वेस्ट जनरेट होतो याच्या पर्यावरणावर काय परिणाम होतो की कुठेतरी डंप केला जाते ग्रामपंचायतीमध्ये, काहीतरी गायरान जागेमध्ये डंप केला जाते किंवा रस्त्याचे कडेने तो डंप केला जातो, कारण की तो जो डेली आम्ही ओला सुका कचरा कलेक्ट करतो त्यामध्ये एवढी कॅपॅसिटी ग्रामपंचायती नसते की एवढा बल्कमध्ये ते करू शकतात. कोणताही भंगारवाला जुने कापड किंवा जुने बूट असा साहित्य कोणी भंगारवाला पण विकत घेत नाही, ई वेस्टचा पण योग्य व्यवस्थापन होत नाही. तर यावर्षी April 2026 पासून नवीन घनकचरा व्यवस्थापन नियम लागू झाले आहे, त्याची पार्श्वभूमीवर आम्ही जिल्हा परिषदमध्ये विचारणा करताना हे लक्षात आलं की 4 कॅटेगरीजचा जे कचरा आहे, ओला कचरा, सुका कचरा, विशेष काळजी कचरा आणि सॅनिटरी कचरा, ही सगळं आम्ही डेली कलेक्शन करू शकतो, परंतु ही जे कचरा आहे जे भंगारवाल्याकडे जात नाही ही 4 कॅटेगरीजमध्ये येत नाही, आणि जे वर्षातून जनरली एकदा किंवा दोनदा काढला जातो याच्यासाठी कोणतीही व्यवस्था तयार नाही आहे. तर या वर्षी 3 आणि 4 सप्टेंबर गणेशोत्सवच्या 1 आठवडा साधारणतः पूर्वी आम्ही हे नियोजन केले की गावोगावी मोठी ट्रॉली किंवा ट्रॅक्टर त्यांनी ग्रामपंचायतीने फिरवायचे, लोकांकडून असं साहित्य गोळा करायचे आणि त्याचे योग्य व्यवस्थापन ग्रामपंचायती स्तरावर त्यांनी पुढे करायचे. या पार्श्वभूमीवर 38 टन एवढा कचरा ग्रामपंचायतीने कलेक्ट केला आहे, त्यामध्ये ना वापरलेले कापडी साहित्य, लाकडी साहित्य, प्लास्टिकची वस्तू, धातूची वस्तू, इवन धार्मिक जीर्ण जे झालेली पुस्तक किंवा मूर्ती असेल, इतर धार्मिक साहित्य, या प्रकारचे कचऱ्याचा समावेश आहे. हे आम्ही पहिल्यांदाच राबवले आणि 38 टन कचरा 2 दिवसात कोल्हापूर जिल्हा मध्ये गोळा झालाय, तो पण फक्त ग्रामपंचायतीचे एरियामधून, तर आमच्यासाठी खूप उत्साहाची गोष्ट आहे. परंतु पहिल्यांदा करताना आम्हाला यामध्ये काही चॅलेंजेस सुद्धा समोर आले आहे. तर कोल्हापूरमध्ये जनरली दसराचा सण हे असते की ज्याच्या पूर्वी वार्षिक स्वच्छता घराची केली जातो, तर ही आम्ही पायलट म्हणून 3 आणि 4 सप्टेंबरला घेतला होता. याचा एक अजून मोठा कार्यक्रम आम्ही दसराचे अगोदर घेणार आहे, जेव्हा लोकांचे जे धार्मिक कॅलेंडर आहे, सोशल कॅलेंडर आहे, त्यामध्ये त्या डेट्सची तो मॅच होईल आणि त्यामध्ये अजून जास्त संकलन आम्हाला करता येईल. इव्हन ई कचरा आम्ही यामध्ये कलेक्ट केले.
1: मॅडम, कोणत्याही उपक्रमाचं यश हे लोकसहभागातच असतं, तर कोल्हापूर जिल्ह्यात या उपक्रमाला किंवा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या उपक्रमाला नागरिकांचा प्रतिसाद कसा मिळतोय आणि दरवर्षी साधारण किती गणेश मूर्ती आणि निर्माल्य संकलित केलं जाते?
0: जसं मी तुम्हाला अगोदर सांगितले की 2015 पासून आम्ही सुरू केले, तर 2015 पासून आजपर्यंत एकूण गणेश मूर्ती आपण 27,96,000 याच्यापेक्षा अधिक, म्हणजे ऑलमोस्ट 28 लाख गणेश मूर्ती आम्ही संकलन करून त्यांच्या योग्य विसर्जन केले आहे. त्याच्यासोबत आम्ही निर्माल्य संकलन सुद्धा करतो आणि जे निर्माल्य संकलन केलं जाते त्याच्या आम्ही खतमध्ये रूपांतर करून त्याच्या पण पर्यावरणपूरक दृष्टीने विल्हेवाट आम्ही लावतो. निर्माल्य संकलनासाठी एकूण

0: 2500 पेक्षा जास्त घंटा गाड्यांचा वापर आम्ही करतो आणि 13,000 हून अधिक ट्रॉलीचा वापर केला जाते. तर अगदी सूक्ष्म नियोजन ग्रामपंचायत स्तरावरून केला जाते, त्यामुळे आम्हाला हे यश मिळालं आहे. आणि जसं आम्ही सांगितलं 2015 पासून आहे, तर 2015 मध्ये जेव्हा आम्ही सुरू केले तर 1,82,000 एवढी गणेश मूर्ती आम्ही संकलन केले होते. आणि मागच्या वर्षी 2025 मध्ये हे आकडा अराउंड 1.5 लाख नंतर 3 लाख पर्यंत पोहोचला आहे.
1: अच्छा,
0: म्हणजे दरवर्षी तो आकडा वाढत आहे आणि जास्त जास्त लोक आपली ह्या चळवळ मध्ये सहभागी होत आहे.
1: म्हणजे लोक खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देत आहेत.
0: हो
1: श्रोते हो, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीनं सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती आपण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जास्मिन मॅडम यांच्याकडून जाणून घेतली. श्रद्धा आणि पर्यावरण रक्षण यांचा सुंदर समतोल राखत आनंदानं गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांचाही सहभाग किती महत्वाचा आहे हे या संवादातून स्पष्ट झालंय. मॅडम, आपण खूप छान पद्धतीनं माहिती देत आहात, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. परंतु विषयाची व्याप्ती पाहता हाच संवाद आपण पुढील भागात सुद्धा असाच सुरू ठेवणार आहोत. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 7:40 होत आहेत. श्रोते हो, थोड्याच वेळात आपण आनंद घेणार आहोत भावधारा या सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा.

प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया सुरेश वाडकर यांनी गायलेली नामदेव ढसाळ यांची गीतरचना, संगीत सतीशचंद्र मोरे यांचं.

0: आपल्या लाडक्या गणरायाच्या पूजेची परिपूर्ण तयारी करण्यासाठी आजच भेट द्या
1: जोशी अगरबत्ती उद्योग निवळी फाटा रत्नागिरी.
0: संपर्क क्रमांक 70 20 83 07 89.
2: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 आपण ऐकाल मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याविषयी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
3: एक तर सगळ्यात महत्वाचं त्याच्या झोपेवरती आणि भुकेवरती जर परिणाम होत असेल तर हे पहिलं साईन आहे की त्याला सायकॅट्रिस्टच्या मदतीची गरज आहे. त्याची जर चिडचिड वाढलेली असेल, त्याचं कम्युनिकेशन बंद झालं असेल, तुमच्यासोबत कमी कम्युनिकेट करतोय, कमी बोलतोय, उदास राहतोय, निराश राहतोय, बसल्या बसल्या डोळ्यातून पाणी येत, शांत शांत राहायला शिकलेलं आहे, तर अशा वेळी सुद्धा ते एक लक्षण असू शकतं. तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की काहीतरी बिनसलं किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे आणि अशा वेळी डेफिनेटली

0: सायकॅट्रिस्टची मदत घेणं हे गरजेचं असू शकतं.
1: तेव्हा जरूर ऐका शनिवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
2: तू येशील आणि पाहशील ही शुभ्र गौर रांगोळी, तू टपटपत राहशील प्रसन्न प्राजक्त होऊन, मन हुरहुरत राहील माझं दिवसभर सुगंधी रानावनात, तुझे भास तुझे आभास पुन्हा पुन्हा अंगणात, मंद किणकिणत राहील माझ्या जीवाचं तोरण तुझ्या स्वागतासाठी, तुझ्या तुझ्या एका अलखत स्मितासाठी.

देवकी पंडित यांनी गायलेली ही होती रवींद्र आवटी यांची गीतरचना. संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया अशोक पत्की यांनी संगीत दिलेली आणखी एक गीतरचना शांताराम नांदगावकर यांची. गायली सुरेश वाडकर यांनी.

सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या गीतरचनेबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

श्रोते हो, यानंतर 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून, आणि त्यानंतर 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. ही सर्व बातमीपत्रं आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 8:40 जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार, डॉक्टर उमेश कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 8 वाजता सुरुवातीला समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

0: सकाळचे 8:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जागतिक नेत्यांशी द्विपक्षीय बैठका. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कनिष्ठ गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक. आणि महिलांच्या आशिया चषक T20 क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी. आता सविस्तर बातम्या. नवी दिल्लीतील भारत मंडपम इथं आजपासून 18वी ब्रिक्स शिखर परिषद सुरू होत आहे. भारतासह ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिराती अशा 11 देशांचे प्रमुख नेते आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय शिखर परिषदेदरम्यान जागतिक प्रशासन, बहुपक्षीयता, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती सक्षमता आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेची संकल्पना अनुकूलन, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता याची उभारणी अशी आहे. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली इथं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान आणि संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अंतोनियो गुटेरेस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठका घेतल्या. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत दोन्ही नेत्यांनी राजकारण, व्यापार आणि अर्थव्यवस्था, संरक्षण, ऊर्जा, अंतराळ, कौशल्य आधारित मनुष्यबळ देवाणघेवाण आणि जनसंपर्क यासारख्या विविध क्षेत्रांमधील भारत रशिया सहकार्याच्या प्रगतीचा आढावा घेतला. पश्चिम आशिया आणि काळा समुद्र क्षेत्रातील संघर्षासह परस्पर हिताच्या प्रमुख प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. संघर्ष सोडवण्यासाठी संवाद आणि मुत्सद्देगिरी हाच योग्य मार्ग असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलं आणि शांततेच्या प्रयत्नांमध्ये मदत करण्यास भारत सज्ज असल्याचं सांगितलं. इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांच्याबरोबरच्या बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी द्विपक्षीय संबंध आणि पश्चिम आशियातील अलीकडील घडामोडींवर चर्चा केली. सर्व मुद्दे संवाद आणि मुत्सद्देगिरीद्वारेच सोडवले जावेत या भारताच्या सातत्यपूर्ण भूमिकेचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. या प्रदेशात कायमस्वरूपी शांतता आणि स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचं मोदी म्हणाले. जलवाहतूक, व्यापाराचं स्वातंत्र्य आणि खलाशांची सुरक्षा सुनिश्चित करणं आवश्यक आहे असं ते म्हणाले.

0: पंतप्रधान मोदी यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचीही भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी जागतिक संघर्ष, जलवाहतूक स्वातंत्र्य, शाश्वत विकास, अक्षय ऊर्जा, जागतिक अन्न सुरक्षा आणि मानवकेंद्रित कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयांवर चर्चा केली. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेसह आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे असं पंतप्रधान म्हणाले. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विश्वासाचा स्रोत ठरत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल नवी दिल्लीत ब्रिक्स व्यवसाय परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले,
1: आज जब दुनिया में ट्रेड बैरियर्स बढ़ रहे हैं, भारत इकोनॉमिक ब्रिजेज बना रहा. 2014 के बाद से हमने दुनिया के करीब 40 कंट्रीज के साथ फ्री ट्रेड एग्रीमेंट्स किए हैं. ब्रिक्स में भी हमारी अप्रोच यही है कि बैरियर्स को कम करना और बिजनेसेस के लिए अवसर बढ़ाना.
0: ब्रिक्स देश नवोन्मेष आणि पर्यायाचं महत्वाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत आहेत. जागतिक जीडीपी 2.5% वाढत असताना ब्रिक्सचा जीडीपी 4.5% वाढत असल्याचं पंतप्रधान मोदी यांनी नमूद केलं. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासह विविध देशांचे राष्ट्राध्यक्ष आणि वरिष्ठ मंत्री तसंच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल या कार्यक्रमाला उपस्थित होते. जागतिक सहकार्यासाठी एक शक्तिशाली व्यासपीठ आणि ग्लोबल साऊथचा एक मजबूत आवाज म्हणून ब्रिक्स संघटना मजबूत करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीचं असोचॅम अर्थात असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडियानं कौतुक केलं आहे. ब्रिक्स सहकार्याचं ठोस व्यावसायिक परिणामांमध्ये रुपांतर करण्याची पंतप्रधानांची दूरदृष्टी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचं असोचॅमचे अध्यक्ष निर्मल के मिंडा यांनी म्हटलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतातली युवा पिढी संधीची वाट न पाहता स्वतःच उद्योग व्यवसाय आणि नवे पर्याय निर्माण करत आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केलं. त्या काल मुंबईत ग्लोबल फिनटेक महोत्सवात बोलत होत्या. आपण मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानातील नवोन्मेषांचा स्वीकार केला पाहिजे, मात्र त्यासाठी मानवी जबाबदारी, सुरक्षा आणि लोकांच्या विश्वासाशी तडजोड करू नये असं सीतारामन म्हणाल्या. तंत्रज्ञान आधारित पथकर प्रणालीमुळे राष्ट्रीय महामार्गावरून वाहतूक करणाऱ्यांची कार्यक्षमता वाढेल, वेळेची बचत होईल आणि एकंदर प्रवासाचा अनुभव चांगला होईल असा विश्वास केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये फास्टॅग पोर्टेबिलिटीसाठीच्या वन टॅग या सुविधेचं उद्घाटन काल गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. या सुविधेमुळे वाहन मालकांना सध्याचा फास्टॅग राजमार्ग यात्रा ऍपच्या सहाय्यानं नवीन बँक खात्याशी जोडता येईल. बँक खातं बदलल्यास फास्टॅग बदलण्याची गरज आता राहिलेली नाही. श्रमशक्ती हा एखाद्या देशाच्या विकासाचा अविभाज्य भाग असून राष्ट्र उभारणीत श्रमशक्तीचं योगदान महत्वाचं आहे असं केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी म्हटलं आहे. इमारत आणि अन्य बांधकाम कामगारांच्या राष्ट्रीय परिषदेत ते काल मुंबईत बोलत होते. कामगारांची सुरक्षा आणि कल्याण हा देशाच्या विकासाचा पाया आहे असं मांडवी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री किसान मानधन योजनेला आज 7 वर्ष पूर्ण होत आहेत. अल्प आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या उद्देशानं 12 सप्टेंबर 2019 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वयाच्या 60व्या वर्षापासून किमान 3000 रुपये मासिक निवृत्ती वेतनाची हमी देण्यात येते, जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांच्या वृद्धापकाळात आर्थिक सन्मान स्थिरता प्राप्त होते. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. चीनमध्ये सुरू असलेल्या कनिष्ठ गटातील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पुरुष गटात मलेशियाचा 3-1 असा पराभव करून भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला. उद्या होणाऱ्या अंतिम फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरियाशी होईल. महिलांच्या कनिष्ठ गटातील आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत भारताचा सामना गट दक्षिण कोरियाशी होत आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 10:45 सुरू होणार आहे. गतविजेत्या भारतानं उपांत्यपूर्व सामन्यात पाकिस्तानचा 19-0 असा दुवा उडवत उपांत्य फेरीत धडक मारली. 3 दणदणीत विजय आणि 1 बरोबरीसह 10 गुण मिळवून भारतानं एलिट पूल ए मध्ये अव्वल स्थान पटकावलं. दुसऱ्या उपांत्य सामन्यात यजमान चीन आणि जपान

0: यात लढत होईल. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. काल रात्री पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव करत श्रीलंकेनं अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या भारतानं साखळी फेरीत अव्वल स्थान गाठलं होतं, तर उपांत्य फेरीत बांगलादेशचा 40 धावांनी पराभव केला होता. 2024 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. हवामान. आंध्र प्रदेशमधील किनारपट्टी भागात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. उत्तराखंड, गुजरात, कोकण, गोवा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत प्रारंभ. ब्रिक्स शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या जागतिक नेत्यांची द्विपक्षीय बैठका. जागतिक अस्थिरतेच्या काळात भारत विकास आणि स्थैर्याबाबतच्या विकासाचा स्रोत ठरत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. कनिष्ठ गटातील आशिया हॉकी चषक स्पर्धेत भारतीय पुरुष संघाची अंतिम फेरीत धडक. आणि महिलांच्या आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत उद्या भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसह 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. 8:40 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोते हो, प्रसारित करत आहोत जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार. सहभाग डॉक्टर उमेश कुलकर्णी, जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन. श्रोते हो, आपल्या दैनंदिन जीवनात अनेक घटना घडत असतात आणि अनेक वेळा काही अपघात सुद्धा होत असतात. अशा वेळी दवाखान्यात जाण्यापूर्वी तात्काळ सेवा उपलब्ध होणं गरजेचं आहे. अशी सेवा मिळणं जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्याविषयी सर्वसामान्यांना माहिती असणं आवश्यक असतं. ही सेवा कशी मिळायला हवी, त्याची गरज याबद्दल माहिती मिळावी यासाठी जागतिक प्रथमोपचार दिन साजरा केला जातो. आज प्रथमोपचार संकटसमयी जीवनाचा आधार याविषयी माहिती घेण्यासाठी आपण निमंत्रित केलं आहे डॉक्टर उमेश कुलकर्णी यांना. डॉक्टर उमेश कुलकर्णी हे जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन म्हणून गेली अनेक वर्ष छत्रपती संभाजीनगर इथे कार्यरत आहेत. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रथमोपचार म्हणजे नेमकं काय आणि त्याचं महत्त्व काय सांगता येईल?
3: प्रथमोपचार म्हणजे डॉक्टर येईपर्यंत किंवा रुग्णाला रुग्णालयात पोहोचेपर्यंत जखमी किंवा आजारी व्यक्तीला दिली जाणारी तातडीची आणि योग्य मदत. यामध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर जीव वाचवणे, परिस्थिती अधिक गंभीर होऊ न देणे आणि रुग्णाला सुरक्षितपणे वैद्यकीय उपचार मिळवून देणे. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असेल तर हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत वाट पाहणे धोकादायक आहे. त्या ठिकाणी योग्य पद्धतीने रक्तस्त्राव थांबवण्याचा प्रयत्न केला तर जीव वाचवू शकतो. म्हणून मी प्रथमोपचाराकडे डॉक्टर येईपर्यंतचा वेळ भरून काढणारी जीवनरक्षक मदत म्हणून पाहतो.
2: 12 सप्टेंबर या दिवशी जागतिक प्रथमोपचार दिन साजरा केला जातो, यामागची संकल्पना काय आहे?
3: जागतिक प्रथमोपचार दिनाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रथमोपचाराचे ज्ञान हे केवळ डॉक्टर किंवा नर्स पुरते मर्यादित न ठेवता सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे. कारण दुर्घटना या रुग्णालयात होत नाहीत, त्या रस्त्यावर, घरात, शेतात, शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी होतात. त्यामुळे रुग्णाच्या आजूबाजूला त्या क्षणी उपस्थित असलेली व्यक्ती हीच पहिली मदत करणारी व्यक्ती असते. फर्स्ट एड इज एव्हरीवन्स रिस्पॉन्सिबिलिटी. साधारणपणे प्रथमोपचाराबद्दल सामान्यातल्या सामान्य नागरिकांना माहिती करून देणे हाच मेन.
2: एखाद्या व्यक्तीला अपघात झाल्यानंतर रुग्णालयात पोहोचेपर्यंतचा वेळ महत्वाचा असतो असं म्हटलं जातं, तुम्ही काय सांगाल?
3: हो, या काळाला बरेचदा आपण गोल्डन आवर असं म्हणतो. अपघातानंतर गंभीर रक्तस्त्राव होणे, श्वसन बंद होणे, डोक्याला गंभीर दुखापत किंवा शॉक यामुळे रुग्णाची अवस्था काही मिनिटातच गंभीर होऊ शकते. म्हणून रुग्णालयात नेणे तर महत्वाचे आहेच, पण रुग्णालयात नेण्यापूर्वी काही प्रथमोपचार करणे तितकेच महत्वाचे आहे. जसं की जर रक्तस्राव होत असेल खूप जास्त तर त्या ठिकाणी प्रेशर देऊन तो थांब

0: थांबवणे, श्वास नसेल तर CPR देणे किंवा बेशुद्ध आहे पण श्वास चालू आहे अशा परिस्थितीत योग्य पोझिशनमध्ये रुग्णाला हलवणे, असे काही प्रयत्न जवळपासच्या व्यक्ती आपण करू शकतो.
1: आणि ते जर प्रयत्न केले गेले तर रुग्णाचं म्हणजे आयुष्य
0: वाढू शकतं. गोल्डन आवर असं का म्हणतात, कारण त्यातला प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो.
1: आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार करणाऱ्या व्यक्तीनं सर्वप्रथम कोणती गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे?
0: इथे मी एक फार महत्वाचा संदेश देऊ इच्छितो की फर्स्ट चेक द सीन अँड देन चेक द पेशंट. म्हणजे मदत करणाऱ्या व्यक्तीने आधी स्वतःचा जीव धोक्यात घालू नये. मदत करायची आहे पण अपघात जो झाला आहे त्याची सिव्हिअरिटी कशी आहे, म्हणजे तिथे तुम्ही जाऊन अजून अडकू नये, अशी परिस्थिती आधी नीट बघावी. म्हणजे समजा रस्त्यावर अपघात झाला आहे तर वाहतुकीला थांबवावं आधी, किंवा आधी रुग्णाला सुरक्षित स्थळी हलवावं आणि मग त्याला मदतीला जावं.
1: अपघात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे असतात. कधी भाजलेलं असतं, कधी हृदयविकाराचा झटका आलेला असतो, कधी सर्पदंश झालेला असतो. तर वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळे प्रथमोपचार करण्याची गरज असते. तर अशा वेळेला तातडीने प्रथमोपचार कोणते केले पाहिजेत याबद्दल काय सांगाल?
0: हां, मी एकेका गोष्टीबद्दल सांगेल. म्हणजे समजा रक्तस्त्राव जास्त होत असेल तर अशा वेळेस जिथून रक्तस्त्राव होतोय तिथे डायरेक्ट प्रेशर देऊन तो थांबवणे. एखादा स्वच्छ अवेलेबल कपडा असेल तिथे तर त्या कपड्याने तिथे बांधणे किंवा त्या जखमेवरती प्रेशर राहील अशा प्रकारे बँडेज करणे, असं आपण करू शकतो. याच्यात जखमेत समजा काही फॉरेन बॉडी अडकलेली असेल, म्हणजे काचेचा तुकडा किंवा काही वस्तू जर शरीराच्या आतपर्यंत घुसली असेल तर ती शक्यतो काढू नये. ह्याच्यासाठी मला एक प्रसंग आठवतो. एक 24-25 वर्षाचा मुलगा कन्स्ट्रक्शन कामावरती काम करत होता. चौथ्या पाचव्या मजल्यावरती तो स्लॅबवरून पडला आणि पडता पडता तो पहिल्या मजल्याच्या स्लॅबची जी एक सळी बाहेर आली होती त्या सळीमध्ये अडकला. म्हणजे ती सळी त्याच्या पोटातून आरपार गेली पण सुदैवाने त्याने म्हणजे अगदी हृदयाच्या जवळून ती सळी जरी आतून गेली तरी हृदयाला किंवा इतर ह्याला धक्का नाही लागला. पण त्यावेळेस तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्याला तिथे त्या अडकलेल्या परिस्थितीतून आणताना ती सळीतून त्याला काढलं नाही, ते सळीच कट केली छतापासून आणि त्या सळी सकट ते रुग्णालयात घेऊन आले आणि मग आम्ही त्याला पूर्ण भूल देऊन ऑपरेशन करू शकलो, त्याची सळी काढू शकलो, त्याला जी काय इजा झाली होती ती दुरुस्त करू शकलो आणि त्याचे प्राण वाचले.
1: हे
0: सगळ्यात महत्वाचं आहे. आता त्यांनी समजा त्या सळी तिथूनच काढण्याचा प्रयत्न केलास तर त्या सळीच्या मुळे जी काय इजा झाली तिथून इतका रक्तस्त्राव झाला असता की तो रुग्णालयात पोचूच शकला नसता.
1: हा सगळ्यात महत्वाचा प्रथमोपचार म्हणता येईल.
0: नंतर भाजले, भाजल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे भाजण्याची प्रक्रिया थांबवणे, आग विझवणे, सुरक्षितपणे आग विझवणे, कुठल्या पद्धतीची आग आहे ते बघून त्या प्रकारे ती आग विझवणे ही पहिली प्रक्रिया आहे. नंतर भाजलेली जी जखम असते त्याच्यावरती थंड पाणी टाकून दाह कमी करणे हे आपण व्यवस्थितरित्या करू शकतो. फक्त याच्यावरती एकदम बर्फ लावू नये किंवा काही लोक टूथपेस्ट, हळद लावणे किंवा लोणी तेल लावणे असं काही प्रकार करतात, असं काही करू नये. फक्त थंड टॅप वॉटर जे असतं आपलं एकदमही चिल्ड नाही त्याने ते जखमेचा दाह कमी करणे ही काळजी घ्यावी आणि मग त्यानुसार त्याला मग योग्य वैद्यकीय मदतीसाठी नेण्यात यावं. त्यानंतर जर व्यक्ती बेशुद्ध असेल तर पहिल्यांदा त्याला तपासा की त्याचा श्वास चालू आहे का नाही. श्वास नसेल तर नॉर्मल ब्रिदिंगसाठी CPR करणे आवश्यक असते. CPR म्हणजे कार्डिओपल्मोनरी रिसिसिटेशन. ही एक फार उपयोगी पद्धत आहे आणि हे आम्ही वैद्यकीय लोकांना तर माहिती असते पण आम्ही सर्व लोकांना हे शिकवत असतो की कशा पद्धतीने छातीला एक रिदमिक पद्धतीने प्रेशर देऊन श्वासोच्छ्वास द्यायचा असतो. श्वासोच्छ्वास देणे आणि हृदयाचे ठोके चालू करणे अशी प्रक्रिया या CPR पद्धतीत असते. तर ही प्रत्येकाने शिकून घेतली पाहिजे. एक आम्ही असंच एक वर्कशॉप केलं होतं आणि तिथल्या एक आजोबांनी ही पद्धत शिकली आणि नेमकं एक 2 दिवसानंतर त्यांच्या पत्नीला अटॅक आला. ती बेशुद्ध होती, घरात बेशुद्ध पडली होती आणि लवकर मदत नव्हती जवळ पण त्यांनी CPR देऊन तिचं हृदय चालू ठेवलं आणि एक तासाभरात ती नंतर रुग्णालयात पोहोचली आणि मग रुग्णालयात पुढचे

0: पिक्चर होऊन ते वाचले. पण हे जे पहिले 10-15 मिनिटं किंवा मदत पूर्वीचा जो वेळ होता, गोल्डन टाइम मध्ये सीपीआर मिळाल्यामुळे त्यांचा मेंदू शाबूत राहू शकला, हृदय शाबूत, प्राण पण वाचले.
1: काही वेळेला घशात अन्न अडकतं आणि श्वास बंद होतो, घ्यायला त्रास होतो, असं पण होऊ शकतं.
0: अशा वेळेस रुग्णाला छातीला धरून असं थोडं प्रेशर देऊन त्याला खोकला करण्यास भाग पाडणे आणि त्याच्यातून तो अडकलेला घास निघण्याचा शक्यता असते. त्याचं एक मेन्यूवर पण आहे, पण ते प्रत्यक्षिक करून ते शिकून घ्यायला मिळू शकतं. सर्पदंश हा महत्वाचा आहे. सर्पदंश झालेल्या व्यक्तीला शांत ठेवणे आणि त्याने कमीत कमी हालचाल करावी असं बघणे आणि शक्य तितक्या लवकर त्याला रुग्णालयात नेणे एवढेच करणं गरजेचं आहे. जखम स्वच्छ धुणे आणि स्वच्छ ठेवणे, जवळपास जर अँटीसेप्टिक काही सोल्युशन असेल तर त्याने क्लीन करणे, एवढं आपण करू शकतो. पण जखम कापणे किंवा तोंडाने विष शोषून घेणे किंवा घट्ट दोरीने टोर्निके बांधणे असं काही करू नये. आणि शक्य असल्यास सापाचे फोटो काढणे आणि किंवा त्याचे वर्णन पकडू नये आणि त्याला मारू नये, त्याचा फोटो काढून त्याचे वर्णन आपल्याला सांगता आलं तर योग्य व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करू शकते की तो विषारी होता का बिनविषारी होता आणि त्यानुसार आपल्याला उपचार करायला सोपं जातं. फ्रॅक्चर असल्याचा जर संशय असेल एखाद्या ह्याच्यात तर अशा वेळेस तो फ्रॅक्चर झालेला भाग जो आहे तो जितका शक्य आहे तितका सरळ ठेवणे आणि त्याला काही स्प्लिंट लावता येत असेल शक्यतो एखादी काठी बांधून त्याला बांधून ठेवता येत असेल आणि त्या पोझिशनमध्ये मग त्याला शिफ्ट करता आलं रुग्णालयात तर तेवढंच त्याला मदत होऊ शकते. रुग्णालय वेडवाकडं हल्लं किंवा त्याच्यामुळे काय होतं की फ्रॅक्चर एंड्समुळे मेन रक्तवाहिनी किंवा एखादी रक्तवाहिनी इंज्युअर होऊन मग अजून धोका वाढत राहतो.
1: अच्छा,
0: पूर्णच पाय किंवा पूर्ण हात असं काढावा लागू शकतो. त्यानंतर नाकातून समजा रक्त येत असेल उष्माघाताच्या वेळेस असं होतं तर अशा वेळेस रुग्णाला थोडं पुढे झुकवावे आणि नाकाचा जो मऊ भाग असतो त्याच्यावर 10-10 मिनिटं असं मधून मधून प्रेशर देऊन ठेवावे.
1: अच्छा,
0: तोंडाने श्वास घ्यावा आणि मऊ भागा दाबून ठेवावा
1: थोडा,
0: त्याच्याने तो रक्तस्त्राव थांबायला मदत होते. उष्माघात जर असं वाटत असेल तर अशा वेळेस जर पेशंट कॉन्शियस आहे, बोलतो आहे, तर अशा वेळेस त्याला पाणी देणे आणि त्याचं हायड्रेशन चांगलं करणे हे आपण करू शकतो. पण तो जर शुद्धीत नसेल तर अशा वेळेस मात्र पाणी वगैरे देऊ नये त्याला तोंडाने, कारण अशा वेळेस एखाद्या वेळेस उलटी होण्याची शक्यता असते आणि रुग्ण जर कॉन्शियस नसेल तर तो ती उलटी ऍस्पिरेट करून अजून फुफ्फुसांना वगैरे धोका होण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस पाणी देऊ नये जर अनकॉन्शियस किंवा
1: पिऊ शकत नसेल तर
0: देऊ नये.
1: बरं, आता हे तुम्ही सांगितलं प्रत्येक घटनेच्या वेळेला कुठला आपण प्रथमोपचार केला पाहिजे. प्रथमोपचार पेटी एक आपण म्हणतो नेहमी की असायला पाहिजे, तर ती त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या वस्तूंची आवश्यकता जास्त असते?
0: अगदी, आपल्या घरात प्रत्येकाच्या घरात एक फर्स्ट एड किट असावा आणि त्याच्यामध्ये साधारणतः एक स्टराईल गॉस, काही अधेझिव्ह बँडेजेस, काही क्रेप बँडेज जेने प्रेशर देता येतं असे बँडेजेस, नंतर काही मेडिकल टेप्स असतात ते, त्यामध्ये मग अँटीसेप्टिक सोल्युशन किंवा अँटीसेप्टिक सोल्युशनचे काही वाईप्स मिळतात असे रेडीमेड, ते ठेवणे. नंतर ग्लोव्ज, डिस्पोजेबल ग्लोव्ज असणे, सीझर, वेगळी कापण्यासाठीचे सीझर, एक थर्मोमीटर, एक इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे आपल्याला, रुग्णालयाचे रुग्णवाहिकेचे इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर, हे सगळं साधारणतः असायला.
1: ह्या सगळ्या गोष्टींची प्रथमोपचार, आता तुम्ही जी माहिती सांगितली याची माहिती आपल्या शाळकरी मुलांना असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं का?
0: अगदी अगदी, मुलांना तर सगळ्यात लवकर शिकवता आलं पाहिजे आपल्याला आणि त्यांचा शिकवण्याचा सगळ्यात चांगला मार्ग म्हणजे त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देणे आणि प्रॅक्टिस करून दाखवणे. म्हणजे त्यांना आपल्याला कॉल कॉम्प्रेस केअर अशा पद्धतीने शिकवता येईल. म्हणजे इमर्जन्सी मदत कशी बोलवायची, कुठे फोन नंबर करायचा, कसं बोलवायचं, हे त्यांना शिकवलं पाहिजे. नंतर रक्तस्त्राव झाल्यावर प्रेशर कसं द्यायचं, कॉम्प्रेस, कॉम्प्रेशन कुठल्या पद्धतीने देता येऊ शकतं, आणि बेशुद्ध रुग्णाबद्दल काय काय काळजी घ्यावी, जसं मी आधी तुम्हाला सांगितलं, तर ही सगळी

0: आपण त्यांना डेमॉन्स्ट्रेशन देऊन शिकवू शकतो
1: शालेय
0: लोकांना. मी मुलांना अगदी सांगू शकेल की तुम्ही जरी डॉक्टर नसाल तरी तुम्ही कुणाचा तरी जीव वाचवणारे पहिले व्यक्ती होऊ शकता जर तुम्ही ही माहिती स्वतः शिकली तर.
1: आता जेव्हा ज्येष्ठ नागरिक किंवा महिला यांच्या बाबतीत हे अपघात घडतात तर त्यांच्या बाबतीत जेव्हा आपल्याला प्रथमोपचार करायचे असतात तर तेव्हा काही विशेष काळजी घ्यावी लागते का?
0: हां, तर त्यांच्या बाबतीत प्रथमोपचार सर्वप्रथम म्हणजे डिग्निटी, प्रायव्हसी आणि सेफ्टी. म्हणजे ज्येष्ठ नागरिक पडल्यावरती त्यांना फ्रॅक्चर होणे, डोक्याला गंभीर मार होणे किंवा मणक्यांना इजा होणे ह्याची शक्यता दाट असते. सर सगळे हाड झिजलेले असतात त्यामुळे साधा जरी फॉल असेल तरी त्याच्यात फ्रॅक्चर असू शकतं, मणक्याला इजा असू शकते, डोक्याला इजा असू शकते. त्यामुळे त्यांना कमीत कमी हालचाल होईल त्यांची अशा पद्धतीने व्यवस्थित
1: रुग्णालयापर्यंत
0: पोहोचवणे हे आपण करू शकतो. महिलांच्या बाबतीत प्रथम उपचार करत असताना शक्यतो फिमेल अटेंडंट असणे प्रेफरेबल आहे आणि योग्य प्रकारे प्रायव्हसी राखून त्यांना हवी ती मदत करू शकतो.
1: प्रथमोपचार करताना ते करणारे लोक किंवा ते प्रथमोपचार घेणारे लोक यांच्यामध्ये काही चुका होऊ शकतात तर त्या कोणत्या टाळल्या पाहिजेत?
0: म्हणजे फार अगदी काय म्हणेल मी त्याला उत्साहाने असं म्हणजे प्रमाण वाचू हे एकदम आपण आता डॉक्टर्स आहोत आणि इथेच प्राण वाचवायचे असं प्रयत्न करू नये. आपला प्रथमोपचार देण्याचा उद्देश हा फक्त रुग्णाला सुरक्षितरित्या दवाखान्यापर्यंत किंवा योग्य त्या वैद्यकीय उपचारापर्यंत पोहोचवणे हाच असायला पाहिजे. त्याला रुग्णाला एकदम त्याच्या आजारातून बरे करणे किंवा त्याच्या इंजुरीतून बरे करणे हा आपला उद्देश नाही आहे. त्यामुळे फार पुढे जाऊन काही एकदम हिरोईक काही करायचा प्रयत्न करू नये.
1: प्रथमोपचाराचं हे जे प्रशिक्षण आहे किंवा आपल्याला सगळी माहिती पाहिजे असते ही गोष्ट फक्त डॉक्टर किंवा वैद्यकीय कर्मचारी यांनीच घ्यावी का सर्वसामान्य लोकांकडे पण असायला पाहिजे ही माहिती?
0: नाही, सगळ्या प्रत्येक नागरिकाला ही माहिती असायला पाहिजे. ही प्रत्येकाची स्वतःची जबाबदारी आहे असं मी म्हणेल. त्याला प्रथमोपचार आलाच पाहिजे. डॉक्टर आणि हेल्थ केअर प्रोफेशनलला तर ॲडव्हान्स ट्रेनिंग असते आणि त्यांना ती आवश्यक आहे, पण प्रत्येक सामान्य नागरिकाला CPR येणं आवश्यक आहे, ब्लीडिंग कंट्रोल करणं आवश्यक आहे आणि जसं मी इमर्जन्सी रिस्पॉन्स इन बर्न्स किंवा चोकिंग किंवा फ्रॅक्चर किंवा स्नेक बाईट ह्याच्यामध्ये नेमकं काय करायचं हे माहिती पाहिजे.
1: सर, आत्ता तुम्ही जी माहिती सांगितलीत त्यावरून असं लक्षात येतं की सर्वसामान्य नागरिकांना प्रथमोपचाराबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तर अशा वेळी सर्वसामान्य नागरिकांसाठी तुम्ही कोणता संदेश द्याल?
0: मी असा संदेश देऊ इच्छितो की आपत्कालीन प्रसंगात आपण डॉक्टरची वाट पाहत बसू नये. डॉक्टरपर्यंत पोहोचेपर्यंत पहिला डॉक्टर आपण स्वतः असतो याची जबाबदारी आणि जाणीव आपण करून घेतली पाहिजे. आपल्याला डॉक्टर होता येणार नाही, पण रक्तस्त्राव थांबवता येतो, CPR शिकता येतो, भाजलेल्या व्यक्तीला योग्य प्रकारे मदत करता येते, सर्पदंश झालेल्या व्यक्तीला चुकीचे उपचार होण्यापासून वाचवता येते आणि रुग्णाला वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचवता येतो. त्यामुळे माझा संदेश असा असेल की फर्स्ट एड शिका, कारण कधी ना कधी तुमच्या हातात एखाद्याचा जीव असू शकतो. प्रथमोपचार हा वैद्यकीय व्यवसाय नाही, तर तो माणुसकीचा पहिला प्रतिसाद आहे असं मी म्हणेल. थँक्यू.
1: श्रोते हो, असं म्हटलं जातं तुमच्या योग्य पद्धतीनं केलेल्या प्रयत्नांमुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे गोल्डन पिरियड हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्या वेळेमध्ये आपण आपल्या जवळच्या व्यक्तीला मदत देऊ शकतो आणि ही मदत प्रथमोपचार असते. त्यामुळे अपघातग्रस्त व्यक्तीचा जीव सुद्धा वाचू शकतो. म्हणूनच असं म्हणता येईल, योग्य पद्धतीनं केलेली योग्य कृती देईल सुखी आयुष्याला गती. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्य

0: कार्यक्रम प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार. सहभाग डॉक्टर उमेश कुलकर्णी, जनरल आणि लेप्रोस्कोपिक सर्जन. निर्मिती सहाय्य स्मिता नामदे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. प्रथमोपचार संकट समयी जीवनाचा आधार. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित केला. 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. आपण ऐकताय आमच्या पहिल्या प्रसारण सभेचे कार्यक्रम.

0: देवाने आपल्याला रंग रूप आणि आकार दिलाय, म्हणून क्षणोक्षणी त्याला नमन करूया.
1: हुतात्म्यांनी आपल्यासाठी प्राण दिले, म्हणून क्षणोक्षणी त्यांना वंदन करूया.
0: राष्ट्रानं आपल्याला सगळं काही दिलं, आपण त्याला काय देऊन जाणार.
1: आम्ही आपल्या देशाला आपले डोळे देऊन जाऊ, नेत्रदान करून जाऊ.
0: अधिक माहितीसाठी जवळची नेत्रपेढी तसंच मेडिकल कॉलेजशी संपर्क साधा.
1: नेत्रदानाच्या महान कार्याला आपल्या कुटुंबाची परंपरा बनवा.
2: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. कार्यक्रमातलं हे सुरुवातीचं गीत मुझसे दोस्ती करोगे या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं, संगीत राहुल शर्मा यांचं आणि हे गीत गायलंय लता मंगेशकर आणि उदित नारायण यांनी.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता आपण ऐकाल मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याविषयी मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत.
1: एकतर सगळ्यात महत्त्वाचं त्याच्या झोपेवरती आणि भुकेवरती जर परिणाम होत असेल

0: तर हे पहिलं साईन आहे की त्याला सायकॅट्रिस्टच्या मदतीची गरज आहे. त्याची जर चिडचिड वाढलेली असेल, त्याचं कम्युनिकेशन बंद झालं असेल, तुमच्यासोबत कमी कम्युनिकेट करतोय, कमी बोलतोय, उदास राहतोय, निराश राहतोय, बसल्या बसल्या डोळ्यातून पाणी येत, शांत शांत राहायला शिकलेला आहे, तर अशा वेळी सुद्धा ते एक लक्षण असू शकतं. तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की काहीतरी बिनसले किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे, आणि अशा वेळी डेफिनेटली सायकॅट्रिस्टची मदत घेणं हे गरजेचं असू शकतं.
1: तेव्हा जरूर ऐका शनिवारी 12 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य. मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर, FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोते हो, 9:30 नक्की ऐका आमचा कार्यक्रम इंद्रधनुष्य.

श्रोते हो, हे होतं चलते चलते या चित्रपटातलं गीत. गायलं होतं उद्धव, मनोहर शेट्टी, ईशान, श्वेता पंडित, सोनाली भाटवडेकर आणि पृथा मुजुमदार यांनी. संगीत होतं जतीन ललित यांचं.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: श्रावणाचे दिवस, सणांची लगबग, घराघरात आनंदाची रेलचेल, आणि या आनंदात तर गोकुळची साथ हवीच.
3: श्रावणाचा प्रत्येक क्षण स्वादिष्ट आणि आनंदी बनवा गोकुळ श्रीखंड, आंबा श्रीखंड, मिक्स्ड फ्रूट श्रीखंड आणि मलाईदार बासुंदी सोबत.
2: सण, उत्सव आणि आपल्या माणसांसोबतचे खास क्षण साजरे करा गोकुळच्या खास चवींसोबत.
3: गोकुळ, श्रावणाच्या आनंदाची खास चव.
4: लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया उदित नारायण आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत जोश या चित्रपटातलं, संगीत अनु मलिक यांचं.

सोनू निगम आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं हे होतं हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटातलं गीत. समीर यांच्या गीताला संगीत होतं अनु मलिक यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
1: अहो खरच, बेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
0: ऑर्डर साठी संपर्क 9987798747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, 9:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम इंद्रधनुष्य.

0: श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, जसजसं कुठलंही तंत्रज्ञान विकसित होत जातं त्यापासून मिळणारे फायदे आणि तोटे अशा त्याच्या दोन्ही बाजू असतात. अगदी ठळक याचं उदाहरण सांगायचं म्हणजे लँडलाईन फोन्स जाऊन जेव्हा मोबाईल आले आणि या दोन्ही बाजू आपल्याला प्रकर्षाने जाणवायला लागल्या, नाही का? मोबाईलमुळे जसं सगळं जग आपल्या हातात आलं आहे, अनेक आपली कामं पटापट व्हायला लागली, जगभरात काय चाललं आहे हे एका क्लिकवर कळायला लागलं, तसंच मग त्याचे काही दुष्परिणामही आपल्याला दिसायला लागलेत. मग स्क्रीन टाईम ही एक कन्सेप्ट आलेली आहे. या सगळ्याचा शारीरिक आणि मानसिकरित्या आपल्यावरती परिणाम व्हायला लागला आहे. याच परिणामांची चर्चा आज आपण करणार आहोत. त्यासाठी आम्ही आमंत्रित केलं आहे मनोविकार तज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांना. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात आपलं स्वागत आहे.
1: धन्यवाद.
0: तर आत्ताच जसं सुरुवातीला मी म्हटलं की मोबाईलच्या अतिवापराचे शरीरावरती काही परिणाम होत असतात, तर काय नक्की मानसिक परिणाम होतात आणि ह्याच्यामध्ये पहिलं म्हणजे झोपेवरती काय परिणाम होतो?
1: आपण शरीर आणि मानसिक यावरती आपण बोलणारच आहोत. पहिले तुम्ही जे विचारलं की शारीरिक परिणाम, तर शारीरिक परिणामामध्ये मुख्यतः डोळ्यांवरती, आपल्या बोटांवरती आणि मानेवरती परिणाम होतो. त्यापेक्षा जास्त जे महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपण मानसिक परिणामावरती बोलूयात, कारण ते डिटेलमध्ये बोलणं खूप गरजेचं आहे आणि तो जास्त महत्त्वाचा परिणाम आहे. तर त्यापैकी तुम्ही जे म्हटलात की झोप, निश्चितच झोप ही एक अशी गोष्ट आहे, मोबाईलचा झोपेवरती सगळ्यात मोठा परिणाम होतोय. याची तीन कारणं आहेत. एक म्हणजे आपल्या मेंदूमध्ये जे मेलाटोनिन तयार व्हायला पाहिजे ते व्यवस्थितपणे तयार होत नाही. मोबाईलमधून जो लाईट येतो तो ब्ल्यू लाईट असतो आणि तो सूर्यासारखाच प्रकर्षाने तो येत असतो आपल्या डोळ्यांवरती आणि त्याच्यामुळे जी मेंदूमध्ये मेलाटोनिन हार्मोनची जी केमिकल आहे ते व्यवस्थितपणे तयार व्हायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला झोप लागते. तर ते केमिकल व्यवस्थित तयार होऊ देत नाही. जेवढं जास्त वेळ आपण मोबाईल वापरू तेवढं ते मेलाटोनिन कमी राहणार आणि त्याच्यामुळे आपल्याला झोप लागणार नाही, किंवा जरी झोप लागली तरी त्याची क्वालिटी चांगली नसेल. दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे रेटिक्युलर ॲक्टिव्हिटी, जे ॲक्टिवेटिंग सिस्टीम असते आपल्या मेंदूमध्ये, एक सिस्टीम असते जी आपल्याला जागृत अवस्थेत ठेवत असते. तर ती सिस्टीम शटडाऊन होणं खूप गरजेचं असतं. म्हणजे झोपेच्या वेळी ती सिस्टीम जर शटडाऊन झाली तर आपल्याला मग झोप लागते. ज्यावेळी आपण मोबाईलमध्ये रील्स बघतो, व्हिडिओज बघतो किंवा गेम्स खेळतो किंवा असं कुठलेही इमोशनल स्टिम्युलेटिंग कंटेंट आपण ज्यावेळी बघतो, त्यावेळी काय होतं की ती सिस्टीम शटडाऊन होत नाही, किंबहुना ती ॲक्टिवेट होते आणि त्याच्यामुळेही मग आपल्याला झोप लागायला प्रॉब्लेम येतो. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एक क्लॉक असतं, बायोलॉजिकल क्लॉक आपण ज्याला म्हणतो. तर आपल्या ठराविक वेळेला झोपणं, ठराविक वेळेला उठणं हे आपल्या मेंदूसाठी किंवा झोपेसाठी आणि आपल्या ओव्हरऑल बॉडीसाठी खूप गरजेचं असतं. ज्यावेळी आपण 5 मिनटं मी व्हिडिओ बघतो आणि किंवा 5 मिनटं स्क्रीन बघतो असं म्हणत म्हणत ज्यावेळी आपण झोपेच्या वेळी अर्धा तास, एक तास, दोन तास ते बघत राहतो, त्यावेळी काय होतं की मग आपली ती वेळ कशी टळून गेली आपल्याला लक्षात येत नाही. आणि जर नेहमीच असं व्हायला लागलं तर तो बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होतो. आणि या तीन गोष्टीमुळे म्हणजे मेलाटोनिन कमी होणं, रेटिक्युलर ॲक्टिवेटिंग सिस्टीम ॲक्टिवेट होणं आणि हे बायोलॉजिकल क्लॉक डिस्टर्ब होणं, याच्यामुळे झोपेवरती खूप मोठा आणि लॉंग टाईम राहणारा असा हा परिणाम आपल्या होतो आणि त्याच्यामुळे मग विविध मानसिक आजारसुद्धा किंवा मानसिक समस्यासुद्धा निर्माण व्हायची शक्यता राहतं.
0: अच्छा, आता आपण म्हटलं की झोपेवरती निश्चित काहीतरी परिणाम होतो, तर आपल्यावरती तर तो होतच असेल, पण जर मुलं ह्या मोबाईलचा अतिवापर करत असतील तर त्यांच्यावरती कसा परिणाम होतो या सगळ्याचा?
1: डेफिनेटली मुलांवरतीही याचा खूप मोठा परिणाम होतोय. एकतर सर्वात महत्त्वाचं त्याचा जो परिणाम आहे तो

0: त्याच्या अभ्यासावरती आणि दुसरं म्हणजे त्यांच्या अटेन्शन स्पॅनवरती, ह्या दोन गोष्टींवरती खूप मोठा फरक त्याचा पडतो आहे. जे अटेन्शन स्पॅन आहे, असं जर आपण बघितलं की कसं असतं की मोबाईलमध्ये जो कंटेंट आपल्याला अवेलेबल आहे किंवा जे काही मुलं मोबाईलमध्ये बघतात, तर त्याच्यामध्ये अशी एक क्षमता असते की ते आपल्या सगळ्या सेन्सेसला स्टिम्युलेट करू शकते. म्हणजे आपल्याला त्याच्यात आवाज येतात, त्याच्यात वेगवेगळे कलर्स असतात, त्याच्यामध्ये सडनली बदलणारे कलर्स असतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की ते मुलांना खूप आकर्षण वाटतं आणि चांगलं वाटतं, आणि त्याच्यामुळे असं होतं की मुलांना ते खूप स्टिम्युलेटिंग वाटतं, आणि त्याच्यामध्ये वेळ कसा गेला तेही त्यांना कळत नाही, आणि त्याच्यामुळे काय होतं की तिथे त्यांचं अटेन्शन खूप चांगलं राहतं. परंतु बऱ्याच वेळी काय होतं की हे रील्स एवढे छोटे छोटे आजकाल असतात की 30 सेकंद, 1 मिनिट, आणि मुलं काय होतात की मग 30 सेकंदानंतर त्यांचा फोकस चेंज होतो. आणि ही ज्या वेळेस मेंदूला सवय लागते की एक काम 30 सेकंदात उरकायचं आहे किंवा 1 मिनिटापेक्षा जास्त अटेन्शन आपल्याला ठेवायचं नाही आहे, तर तीच प्रोसेस मग अभ्यासामध्ये सुद्धा मेंदू फॉलो करायला लागतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अभ्यास करणं किंवा बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्या थोड्याशा बोरिंग असतात, मोनोटोनस असतात, आणि त्याच्यामध्ये जे म्हटलं की हे स्टिम्युलेटिंग कॅपॅसिटी जी आहे ती याच्यासारखी नसते,
1: कॅची नसतं,
0: कॅची नसतं, तर त्याच्यामुळे काय होतं की मग ती तिथे अटेन्शन ठेवणं खूप प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागतं.
1: अच्छा.
0: आणि त्याच्यामुळेच काय होतं की मग ते अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे मुलं अभ्यासाला जास्त वेळ बसत नाहीत, बसली तरी ती चिडचिड करतात, त्यांचं लक्ष लागत नाही, आणि त्याच्यामुळे मग मी जे दुसरा परिणाम म्हटलं की मग त्याच्यामुळे त्यांचा अकॅडमिक परफॉर्मन्स डाऊन व्हायला लागतो. हा इनडायरेक्ट परिणाम मोबाईलमुळे, लोकांना वाटतं की ठीक आहे 1 तास बघतोय 2 तास बघतोय, पण त्याचेही परिणाम याच्यावरती अभ्यासावरती लॉंग टर्मसाठी होतात हे समजून घेणं गरजेचं आहे.
1: अच्छा.
0: त्यासोबतच मुलं काय बघतात हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस मुलं दुसऱ्यांचं काहीतरी बघतात, दुसऱ्यांशी कम्पेअर करायला लागतात, आणि त्याच्यामुळे काय होतं की मग त्यांच्यामध्ये डिप्रेशन येऊ शकतं, एन्झायटी येऊ शकते, काही वेळा मुलांचं ऑनलाईन बुलिंग होतं की क्लासमध्ये काहीतरी ग्रुप असेल मोबाईलवरती व्हॉट्सअपवरती तर त्याच्यामध्ये टॉन्ट मारणं हे करणं, तर त्याच्यामुळे मग ते डिप्रेशनमध्ये वगैरे येऊ शकतात, आणि त्याच्यामुळे सुद्धा मग त्याच्या मेंटल हेल्थवरती आणि पर्यायाने अभ्यासावरती किंवा अकॅडमिक जो त्यांचा परफॉर्मन्स आहे त्याच्यावरती डेफिनेटली परिणाम होतो.
1: बापरे, खूपच भयानक परिणाम आहेत म्हणजे. पण आता हल्ली असं पण बघायला मिळतं डॉक्टर की मुलाची जी आई असते तीच लहान वयात त्या मुलाला काही जेवण भरवायचं असेल म्हणा किंवा एका जागी बसवायचं असेल तर हातात मोबाईल दिला जातो, तर हे काय म्हणजे कितपत योग्य आहे?
0: डेफिनेटली हे खूप चुकीचं आहे. बऱ्याच वेळी असं होतं की मला काहीतरी काम करायचंय तोपर्यंत 1 तासासाठी मोबाईल देते, किंवा जर
1: जेवत नसेल
0: तर आपण मोबाईल देतो, तर डेफिनेटली हे चुकीचं आहे. कारण एक तर मुलांना परत ते रिवॉर्डिंग वाटायला लागतं किंवा ते केल्याशिवाय मी हे करणार नाही अशी मुलांची टेंडन्सी बघते. म्हणजे समजा तो काम करणार असेल किंवा स्वतःचं खेळत असणार तरी तो मग परत येऊन तुम्हाला डिस्टर्ब करेल की तुम्ही काहीतरी काम करताय, मग मी जर डिस्टर्ब केलं तर मला आई मोबाईल देते, हे ज्यावेळेस मुलाला कळतं त्यावेळी मग तो ते कळालं की मग त्याला ते डिस्टर्ब करायचं ते तंत्र किंवा ते एक हत्यार त्याला भेटतं की मला असं केलं की मग आई मला मोबाईल देते, किंवा मी जर नाही जेवलो तर आई मला मोबाईल देते, आणि हे धोकादायकच आहे. दुसरं, जेवताना तर आपण लक्ष आपलं असणं किंवा हे खूप महत्त्वाचंच आहे. त्याचा एक इनडायरेक्ट जो परिणाम आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण अशा वेळी मुलांना देतो त्यावेळी मुलांना आपण ज्या चांगल्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल कलरिंग करणं किंवा गाणी ऐकणं किंवा गाणी म्हणणं, अशा गोष्टींपासून म्हणजे चांगल्या गोष्टींपासून आपण त्यांना दूर लोटतोय. तो फक्त बघण्यातच बिझी आहे, तो त्याचं खाण्याकडे लक्षच नाही, किंवा तो आई त्याला भरवत असते अशा वेळी. ते झालं. आणि दुसरं जे म्हटलं की आई आणि मुलांमध्ये जे बॉन्डिंग व्हायला पाहिजे, ज्यावेळेस मला आठवतंय लहानपणी किंवा आपण बघितलेलं असेल की चिवये काऊये वगैरे हे जे असे गोष्टी होत्या किंवा बोलणं होतं होते, ते बोलणं खूप कमी झालंय. कारण एक तर तुम्ही बोलत नाहीयेत आणि दुसरं जे आहे ते मुलाचं लक्ष बोललं तरी त्या मोबाईलमध्ये आहे. सो हे जे एक बॉन्डिंग आहे ते तयार होण्यामध्ये सुद्धा खूप मोठा प्रॉब्लेम येतोय. तर पालकांनी हे थोडंसं अवॉइड करणं गरजेचंच आहे. आणि ठीक आहे की काही वेळा असं होऊ शकतं, बट त्यावेळी त्याला सांगणे की ठीक आहे 1 तास मी काम करते, ह्या 1 तासातले 15 मिनिट मी तुला मोबाईल देईन, 45 मिनिटं तुला दुसरं काहीतरी खेळायचं आहे किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी करायची आहे, किंवा आधी ती ऍक्टिव्हिटी कर मग मी 15 मिनिटासाठी तुला मी मोबाईल देईन, म्हणजे हा बॅलन्स थोडासा साधला जाऊ शकतो.
1: ही स्थिती अशी आहे आत्ताची की मोबाईल अजिबात न वापरणं पण शक्य नाही आहे. कारण अभ्यास असेल म्हणा किंवा काही त्यांच्या शाळेचे ग्रुप्स असतील त्यांना तो थोडासा वापरावाच लागतो, कारण त्याला काही इलाज नसतो, काही अभ्यास त्याच्यावरती येत असतो. तर मुलांना मोबाईल वापरायला अजिबातच द्यायचा नाही असं तर शक्य नाही आहे. पण मगाशी जसं तुम्ही म्हटलं की त्या मोबाईलचं व्यसन लागता कमा नये, तर मोबाईलचं व्यसन म्हणजे नक्की काय डॉक्टर, की कधी म्हणायचं त्याला व्यसन लागलंय?
0: आपण मोबाईलच्या वापराला 4 गटांमध्ये डिवाईड करू शकतो, म्हणजे ते लहान मुलांसाठीच नाही तर सगळ्यांसाठीच.

0: एक असतो तो नॉर्मल यूज किंवा एक रेग्युलर यूज आपण त्याला म्हणूयात, की ज्याच्यामध्ये ठीक आहे माझ्या गरजेपुरता मी मोबाईल वापरतोय किंवा चांगल्या कामासाठी मी वापरतोय आणि जेवढं गरज आहे तेवढाच मी मोबाईल वापरतोय. तर मग ते लोकांच्या बाबतीत बिल पेमेंट असेल किंवा काहीतरी कम्युनिकेशन करणं असेल तर तोपर्यंत ठीक आहे, किंवा मुलांच्या बाबतीत मग ते अभ्यासासाठी नोट्स बघणं किंवा मित्रांकडून काही गरजेप्रमाणे नोट्स घेणं किंवा काहीतरी बोलणं, तर त्याच्यापुरतं ते मर्यादित आहे. किंवा काही वेळा ऑनलाईन क्लासेस असतात, एखाद्या यूट्यूबवरती व्हिडिओ त्यांना बघायचा असेल कामाचा अभ्यासाचा, तर तेही त्याच्यामध्ये येतं. त्याच्या पुढची जी स्टेप येते ते म्हणजे ओव्हर यूज. ओव्हर यूज म्हणजे काय, की नॉर्मल यूजपेक्षा तुम्ही जास्तीचा वापर करताय, बाकीच्या गोष्टींसाठी वापर करताय आणि त्याच्यामध्ये तुमचा टाइम जातोय. टाइम जातोय परंतु एवढा नाही की त्याच्यामुळे तुमच्या बाकीच्या गोष्टींवरती परिणाम होतोय. हा झाला ओव्हर यूज. तिसरा जो टप्पा आहे तो म्हणजे प्रॉब्लेमॅटिक यूज, म्हणजे तुम्ही तुमच्या कामासाठी वापरता, तुम्ही अति वेळेमध्ये वापरता किंवा जास्त वेळ त्याच्यामध्ये घालवता. त्याच्यापुढे हे आहे की तुम्हाला कळतं की त्याचा परिणाम तुमच्या शरीरावरती होतोय, तुमच्या झोपेवरती परिणाम व्हायला लागला आहे, तुम्ही घरामध्ये फॅमिलीला वेळ देत नाही आहे, तुम्ही कामावरती तुमचं लक्ष लागत नाही, हे तुम्हाला कळायला लागलं आहे परंतु तरीही तुम्ही ते वापरताय, इज प्रॉब्लेमॅटिक यूज. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा म्हणजे मग मोबाईलचं ॲडिक्शन. मोबाईलचं ॲडिक्शन म्हणजे काय, की त्या व्यक्तीच्या किंवा त्या मुलाच्या डोक्यात कंटिन्युअसली मोबाईल यूजबद्दल चालू असतं. म्हणजे मी काम करतोय किंवा तो विद्यार्थी अभ्यास करतोय तर अभ्यास करतानाही त्याच्या डोक्यात हेच असतं की मला हा 10 वरती काटाला की मला आता हे बंद करायचं मग मला मोबाईल भेटणार आहे. सो जी गोष्ट ते करताय त्याच्यावरतीही त्याचं लक्ष नसतं. त्यांचा मॅक्झिमम वेळ हा मोबाईल वापरण्यामध्ये किंवा मोबाईल कसा मिळवता येईल किंवा मोबाईलचा वापर कसा करायचा याच्याकडेच त्यांचा मॅक्झिमम वेळ याच्यामध्येच त्यांचा जात असतो. दुसरं जे आहे की मोबाईल ठेवल्यानंतर त्यांना स्थिर वाटत नाही किंवा शांत वाटत नाही. मोबाईल 2 मिनिटं जरी बाजूला झाला तर मग असं वाटतं की अरे घ्यायचं, स्क्रोल करायचं, बघायचं, मेसेज आलेला नसतो, नोटिफिकेशन नसतात, पण उगीचच ते काहीतरी करायचं म्हणून म्हणजे सबकॉन्शियस लेवलवरती ते होत असतं आणि ते नाही केलं तर मग त्यांना बेचैन होतं. म्हणजे बऱ्याच वेळी जर बघितलं असेल की 3 तास मोबाईल 2 तास आपण जर कुठे ठेवला जर त्या व्यक्तीला ती बेचैनी होत असेल की कधी एकदा मोबाईल घेतोय तर ते मोबाईलचं व्यसन असू शकतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आहे ते म्हणजे शारीरिक आणि सामाजिक आणि फॅमिली गोष्टीवरती जर याचा परिणाम व्हायला लागला तर मग मात्र तो मोबाईलचं व्यसन हा आजाराच्या गिनतीमध्येच जातो. जर समजा झोपेचा प्रॉब्लेम येतोय, त्याच्यामुळे काहीतरी मानसिक त्रास होतोय, त्याच्यामुळे आपण फॅमिलीला वेळ देऊ शकत नाही आहे, रिलेशनशिपवरती परिणाम होतोय, त्याच्यामुळे अभ्यासावरती किंवा कामावरती परिणाम व्हायला लागलाय, ज्यावेळी हे परिणाम व्हायला लागतात, झोप, भूक आणि हे बाकीचे जी आपली डे टू डे ॲक्टिव्हिटी आहे त्याच्यावरती ज्यावेळी परिणाम व्हायला लागतात, ओव्हरऑल लाईफवरती परिणाम व्हायला लागतात, मग त्यावेळी आपण त्याला ॲडिक्शन असं म्हणतो किंवा मोबाईलचं व्यसन असं आपण म्हणतो.
1: म्हणजे थोडक्यात आता आपण मोबाईलचं व्यसन जर लागलं तर काय लक्षणं दिसतात ही आता आपण सांगितली, मुलांमध्ये पण हीच लक्षणं दिसतात का?
0: डेफिनेटली. फक्त तिथं त्यांच्यामध्ये हे आहे की वयस्कर लोक असतात त्यांचं कामामध्ये लक्ष लागत नाही, यांच्यामध्ये अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही, तो हाच बेसिक एक जे फरक आहे तो. बट लक्षणं ओव्हरऑल तीच आहेत की त्याच्यामध्ये जास्त वापर जाणं, ते नाही भेटलं की चिडचिड होणं, बाजूला ठेवलं की मग ते चिडचिड होणं आणि कधी एकदा ते मिळवतोय किंवा कधी एकदा त्याच्यात हे होतोय ते करणं आणि त्याच्यामुळे मग झोपेवरती भुकेवरती परिणाम होणं.
1: अच्छा, हे खूप गंभीर आहे असं वाटतंय मला, कारण ह्याच्यातनं पुढे अजूनही काही गंभीर स्वरूपाचे व्यवहारातले त्यांचे वागण्याचे बदल दिसून येऊ शकतात. जसं की एक असं उदाहरण ऐकलं होतं की एका मुलाला मोबाईल जर वेळेत नाही दिला तर तो त्याच्या आईला पण मारहाण करायचा, तर याबद्दल काय सांगाल, म्हणजे एवढा व्हायलन्स का वाढत असेल?
0: डेफिनेटली. आता हे जे प्रकरण तुम्ही सांगितलं ते मोबाईलच्या ॲडिक्शनचंच एक लक्षण आहे, की ज्यावेळी मी म्हटलं की मोबाईल नाही भेटला तर चिडचिड होते, मुलं व्हायलंट होतात, तर ते त्याचंच हे एक्सटेंडेड परिणाम आहे. बट काही गोष्टी अजून पण, की हे व्हायलन्स ॲड होण्यामध्ये फक्त मोबाईल भेटणं हेच कारण नाही आहे, तर मोबाईल जो आधी तो वापरतोय तर बऱ्याच वेळी मोबाईलमध्ये जो काही कंटेंट ते बघतात किंवा जे मूव्हीज बघतात, जे वेब सिरीज ते बघतात, तर आजकाल मॅक्झिमम गोष्टीमध्ये कंटेंट हा व्हायलन्स खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. की इवन गेमसुद्धा जर आपण बघितले तर मॅक्झिमम गेम हे बंदुकीने मारणे, याला मारणे, त्याला मारणे. सो हे कुठेतरी एक सबकॉन्शियस लेवलवरती ते त्यांच्या एम्बाइब होत आहे. प्लस सोशल मीडियावरती ज्या न्यूज येतात हे येतात तर त्याही मॅक्झिमम अशा व्हायलन्सच्याच असतात, किंवा एक नॅचरल टेंडन्सी आहे की ऑटोमॅटिकली त्याच्याकडे लक्ष जातं आणि आपण ते बघतो आणि त्याच्यामुळे काय होतं की मग कुठेतरी ही एक भावना सुद्धा म्हणूयात की बाबा हां हे असं झालं की असं करू शकतो किंवा केलं गेलं पाहिजे, एक सोशल त्याला जे अप्रूव्ह किंवा व्हॅलिडेशन आपण म्हणूयात ते भेटतं आणि मग त्याला वाटतं की ठीक आहे मला जर राग आला तर मी व्हायलंट होणं हे स्वाभाविक आहे,
1: ही प्रतिक्रियाच योग्य आहे असं त्यांना वाटतं,
0: असं वाटायला लागतं की बाकी करतायत म्हणजे मग मी पण करू शकतो. आणि त्याच्यामुळेही मग मुलांमध्ये तो आईच्या बाबतीतच नाही,

0: तर बाहेर सुद्धा कम्युनिटीमध्ये जे व्हायलन्स होत आहे त्याचं प्रमाण ह्याच्यानंतर खूप वाढलेलं आहे. जर आजकालचे जर मूवी बघितले तर मॅक्झिमम मूवीमध्ये 30-40% हा व्हायलन्सच दाखवला जातो.
1: म्हणजे अशा मूव्ही एकतर मुलांना दाखवताच कमा नयेत, तो एक त्यातल्या त्यात त्याच्यावरचा उपाय ठरू शकेल. आणि मगाशी जसं सर तुम्ही म्हटलं की ते जेव्हा सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असतात जेव्हा मुलं, तर त्याच्यामध्ये हल्ली एक ट्रेंड असा बघायला मिळाला आहे की एखादी गोष्ट लोकांना किंवा त्या त्यांचे जे काही फ्रेंड सर्कल असतात त्यांना कधी एकदा आपण दाखवतोय असं त्यांना होतं की त्याच्यासाठी मग लाईक कसे मिळवायचे किंवा आपण प्रसिद्ध कसं व्हायचं, हेच विचार त्यांच्या मनात मुलांच्या असतात. तर हे कितपत घातक आहे आणि ह्याच्यावरती उपाय काय?
0: डेफिनेटली, एक तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं की ते प्रदर्शित करणं किंवा दाखवणं किंवा लाईक्स मिळवणं हे चुकीचं नाही आहे. मी असं म्हणतो की आजकाल धिस इज अ वे ऑफ कम्युनिकेशन, की आपण सगळ्याच लोकांना नाही सांगू शकत की मला हा आज अवॉर्ड भेटला आहे किंवा मी हे अचीव्ह केलं आहे किंवा मला 10वीच्या परीक्षेत एवढे मार्क्स मिळाले. बट एक ज्यावेळी आपण सोशल मीडियावरती टाकतो त्यावेळी लोकांना कळतं की हा अरे याला इथं ॲडमिशन भेटलं किंवा याला हा अवॉर्ड भेटला किंवा हा या लेवलवरती खेळायला गेलाय. सो इट इज गुड की इट इज अ काइंड ऑफ कम्युनिकेशन. बट प्रॉब्लेम कधी येतो, ज्यावेळी हे आपण लाईक्स कॉमेंट्स फॉलोअर्स याच्या बेसिसवरती मग आपण आपलं व्हॅलिडेशन ठरवतो किंवा आपली सेल्फ वर्थ ठरवतो. मी जर समजा पोस्ट केले की मला हा अवॉर्ड भेटला आहे किंवा मी या लेवलवरती स्पोर्ट्समध्ये खेळायला गेलो आहे, तर मग जर आपण 10-10 मिनिटाला चेक करत असो की किती लाईक्स आले, कुणी कॉमेंट केली, काय कॉमेंट केली, चांगल्या कॉमेंट केल्या की नाही, फॉलोअर्स वाढले की नाही, तर मग तो प्रॉब्लेमॅटिक व्हायला लागतो. तो जो इश्यू आहे तो प्रॉब्लेमॅटिक होतो की आपण त्यावेळी मग आणि जर समजा नाहीच आले किंवा मला वाटलं होतं की ॲटलिस्ट 100 लाईक तरी आज दिवसात यायला पाहिजे पण 10 लाईक नाही आहेत, मग त्याला एवढ्या लाईक्स मिळतात, तिला एवढ्या लाईक्स मिळतात, मग मला काय, तर अशा काही गोष्टी आहेत ज्याच्यामुळे मग परत ते डिप्रेशनमध्ये किंवा त्याचा वर्थ आपण वर्थलेस आहोत असं त्यांना वाटायला लागतं. सो त्यावेळी मात्र हा प्रॉब्लेम होतो की ज्यावेळी आपण आपलं जे सेल्फ एस्टीम आहे, सेल्फ व्हॅल्युएशन आहे किंवा सेल्फ वर्थ आहे, हे ज्यावेळेस लाईक्स फॉलोअर्स आणि कॉमेंट्स याला रिलेट करतो, ते आलं तरच आपण वर्थफुल आहोत असं जर वाटत असेल तर देन इट इज अ प्रॉब्लेम. की हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की हे आपण थांबवायला हवं.
1: म्हणजे कधी कधी मुलांमध्ये न्यूनगंड पण निर्माण होतो की आपल्याला लाईक मिळत नाही त्याचा अर्थ आपण योग्यच नाहीये, मग ह्याच्यातून पुढे काय दुष्परिणाम होऊ शकतात?
0: डेफिनेटली, मग हे विचार ज्यावेळेस लोकांच्या मनात यायला लागतात की मग मी माझी व्हॅल्यू तेवढी नाही आहे का, लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील, लोक मला चांगले समजत नाही आहेत का, मी तेवढं अचीव नाही का केलेलं, मग ही ज्यावेळेस त्यांच्यामध्ये यायला लागतं मग ते एकतर कम्पॅरिझन त्यांच्यामध्ये येते, दुसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे डिसअपॉइंटमेंटची जी भावना असते आणि डिससॅटिस्फॅक्शन म्हणूयात किंवा डिसअपॉइंटमेंट म्हणूयात, तर ती भावना आतमध्ये खूप खात असते. म्हणजे पुढच्या वेळी जर एखाद्या लेवलवरती तो जाऊन विद्यार्थी खेळतोय आणि मग परत असं वाटलं की अरे मी इथे खेळून सुद्धा मला काही कॉमेंट्स नाही आहेत, लाईक्स नाही आहेत, मग तो पुढच्या लेवलवरती जायचा जो तो प्रयत्न असतो त्याचा कुठेतरी त्याच्यावरती इफेक्ट होऊ शकतो. सो हे डिससॅटिस्फॅक्शन आणि डिसअपॉइंटमेंट डेफिनेटली त्याच्या परफॉर्मन्सवरती डेफिनेटली परिणाम करत असतं. आणि तिसरं जे महत्त्वाचं आहे तो म्हणजे सेल्फ डाऊट, की मी कुठे कमी तर पडत नाही आहे की ना, किंवा मी कुठं मुलींच्या बाबतीत मी दिसायला तर विचित्र नाही आहे ना, किंवा तेवढी चांगली नाही आहे का, असे सेल्फ डाऊट त्यांच्या मनामध्ये यायला लागतात, जेणेकरून लोक मला माझ्या फोटोला लाईक करत नाही आहेत किंवा माझ्या पोस्टला लाईक करत नाहीत किंवा कॉमेंट्स करत नाही, तर अशा प्रकारच्या निगेटिव्ह भावना त्यांच्या मनात यायला लागतात. आणि मग बऱ्याच वेळी मग त्याच्या पुढे जाऊन ही जर हे परसिस्टंट राहिलं, कंटिन्यू राहिलं, तर मग डिप्रेशन, एन्झायटी असे मानसिक आजार सुद्धा त्यांच्यामध्ये येऊ शकतात.
1: पण मग हे होऊ नये म्हणून काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला?
0: काही गोष्टी आपण जे आपले क्लोज रिलेटिव्ह आहेत किंवा जे व्यक्ती आपल्यासाठी एक आपल्या नियर बाय सर्कल असतं, तर त्याच्यासाठी आहे त्यांना डायरेक्टली कॉल करून सांगा, त्यांना सांगा की मी या लेवलवरती खेळलोय किंवा असं झालंय तसं झालंय मी इकडे गेलो, तर व्हॉट एव्हर इट मे बी, तर ते तुम्ही डायरेक्टली कम्युनिकेट करू शकता. तुम्हाला नसेल जमत तर तुम्ही हे इनडायरेक्ट कम्युनिकेट करू शकता, पोस्ट करू शकता, रील बनवू शकता. बट तिथे हेच महत्त्वाचं लक्षात ठेवणं गरजेचं आहे की लाईक आल्या तर व्हेरी गुड, कॉमेंट्स आल्या तरी मी वाचेन, पण नाही आल्या तरी मी त्याचं टेन्शन घेणार नाही, हे काय हे म्हणजे माझं आयुष्य नाही आहे, किंवा रील्सवरती लाईक म्हणजे माझं आयुष्य नाही आहे, तर हे जरी एवढं लक्षात ठेवलं तर या प्रॉब्लेमवरती डेफिनेटली ते ओव्हरकम करू शकतात.
1: अच्छा, आणि ह्याच्याच पुढे जाऊन मी विचारते की ह्याचे जे सगळ्यात भयानक दुष्परिणाम म्हणजे आत्महत्येसारख्या काही स्टेप्स मुलं उचलतात, तर त्यासाठी त्यांना काय सांगाल तुम्ही, काय सल्ला द्याल तुम्ही?
0: ऍक्च्युली मोबाईलच्या युजमुळे डायरेक्टली आत्महत्या होतात असं मी म्हणणार नाही, किंवा मोबाईलच्या ओव्हर युजमुळे सुद्धा आत्महत्या होतीलच असं नाही आहे, बट येस, काही वेळा इम्पल्सिव्हली रागाच्या भरात मला मोबाईल नाही दिला म्हणून काही जण मुलं अशा गोष्टी करतात, तर अशा गोष्टी टाळण्यामध्ये पॅरेंट्सचा सगळा

0: सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे की त्यांनी लिमिटेड यूज आणि कमी वेळासाठी यूज हा सुरुवातीपासून दिला पाहिजे. पहिल्यापासूनच त्यांना नाही म्हणायला शिकवायला
1: हाँ
0: पाहिजे, वेळेचं बंधन घालून द्यायला पाहिजे आणि छोट्या लेवललाच त्यांना नाही म्हणायला शिकणं खूप गरजेचं आहे. दुसरी गोष्ट जी आहे, तर अशा मुलांमध्ये काहीतरी मानसिक आजार असण्याची शक्यता सुद्धा खूप जास्त असते. डिप्रेशन असेल, अँझायटी असेल किंवा दुसरा काहीतरी मानसिक विकार असेल, मोबाईल ॲडिक्शन इटसेल्फ हा आजार असू शकतो. तर असे काही जर आजार असतील तर त्याची ट्रीटमेंट घेणं हे खूप गरजेचं आहे. ज्या क्षणी मूल बोलतं आहे की मी असं करेन, तर त्यावेळी सगळ्यात पहिली काही गोष्ट असेल तर त्याला तुला खरंच हे करावं असं वाटतंय का असं विचारा. किंवा जर तो बोलत असेल, एकदा दोनदा बोलत असेल, तर सायकॅट्रिस्टकडे काउन्सिलिंगसाठी किंवा मेडिकेशनची गरज आहे. ते सायकॅट्रिस्ट बघून ठरवतील, बोलून ठरवतील, बट ही स्टेप लवकरात लवकर उचलणं ही खूप गरजेचं आहे.
1: डॉक्टर, काही पालकांना हे समजतच नाही की हा काहीतरी आजार आहे, मानसिक आजार झाले आपल्या मुलांना, ते वाहवत जाते, मूल व्यसनाच्या दिशेने जाते, हे मुळात समजतच नाही. तर कुठल्या स्टेजला त्यांना हे समजायला पाहिजे की आपल्याला काहीतरी डॉक्टरांची गरज आहे, मनोविकार तज्ज्ञांची गरज आहे, हे कसं ओळखायचं पालकांनी?
0: एक तर सगळ्यात महत्त्वाचं, त्याच्या झोपेवरती आणि भुकेवरती जर परिणाम होत असेल तर हे पहिलं साईन आहे की त्याला सायकॅट्रिस्टच्या मदतीची गरज आहे. दुसरं जे आहे, त्याची जर चिडचिड वाढलेली असेल, त्याचं कम्युनिकेशन बंद झालं असेल, तुमच्यासोबत कमी कम्युनिकेट करतोय, कमी बोलतोय, शांत शांत राहायला शिकलेला आहे, तर अशा वेळीसुद्धा ते एक लक्षण असू शकतं. तिसरी गोष्ट जी आहे, तो उदास राहतोय, निराश राहतोय, बसल्या बसल्या डोळ्यातून पाणी येतंय किंवा चिडचिड खूप करतोय, म्हणजे उदासपणा आणि चिडचिड हे कधी कधी डिप्रेशनची किंवा याची लक्षणं असू शकतात. तर असं जर असेल तर डेफिनेटली सायकॅट्रिस्टला दाखवणं गरजेचं आहे. ज्यावेळी टोकाचा वायलन्स, तो वर्बल अब्यूज असू शकतो किंवा फिजिकल अब्यूज असू शकतो, तर अशा गोष्टी ज्यावेळेस होत आहेत तर ते थोडंसं लक्षात घेणं गरजेचं आहे. एवढं जरी आपण ओळखू शकलो किंवा त्याच्या वागण्यामध्ये जर काही विचित्रपणा आला, वेगळेपणा आला, तर ते समजून घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांच्या बाबतीत जे दिसून येतं ते म्हणजे अभ्यासामध्ये होणारा बदल. म्हणजे हे जरी सगळं नसेल आणि त्याच्या अभ्यासात जर बदल होतोय किंवा त्याच्या मार्क्समध्ये जर कमी होतोय किंवा अकॅडमिक परफॉर्मन्स कमी होतोय, स्पोर्ट्समध्ये परफॉर्मन्स कमी होतोय, तर आपल्याला लक्षात घ्यायला हवं की काहीतरी बिनसले किंवा काहीतरी प्रॉब्लेमॅटिक आहे. आणि अशा वेळी डेफिनेटली सायकॅट्रिस्टची मदत घेणं हे गरजेचं असू शकतं किंवा ठरू शकतं.
1: बरोबर. आणि मला वाटते की हे सायकॅट्रिस्टची मदत घेणं हे कमीपणा नसून ते मुलाला दिलेला आधार आहे एक प्रकारे, कारण त्याची गरज आहे त्यांना आता, हे पालकांनी निश्चितच लक्षात घ्यायला पाहिजे, नाही का?
0: डेफिनेटली.
1: डॉक्टर, फक्त मुलंच नाही तर आपण मोठे सुद्धा आभासी दुनियेमध्ये आता फार रमायला लागलोय, आपल्याला ते आवडतंय बघायला, तर त्याचा काय नक्की परिणाम होतोय आपल्या शरीरावरती, मनावरती?
0: आपण कुठलेही सोशल मीडिया बघितलं तर त्याची एक गंमत अशी आहे की त्या आभासी जगामध्ये आपण काहीही निर्माण करू शकतो किंवा काहीही टाकू शकतो. आपण ट्रिपला न जाताही ट्रिपला गेल्याचे फोटोज आपण चॅट जीपीटीवरून तयार करून टाकू शकतो. तर आभासी दुनियेतलं सगळंच खरं असेल असं नाही आहे. त्याच्यामुळे आपण जर दुसऱ्याच्या त्या आभासी जगाला जर आपण भुलायला लागलो तर ते खूप प्रॉब्लेमॅटिक होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळी कसं आहे की ते खरं जरी असेल तर एक गोष्ट समजून घेणं खूप गरजेचं आहे की हे जे आहे तो टिप ऑफ द आइसबर्ग असतो. जी लोक सोशल मीडियावरती टाकतात, या गोष्टी टाकतात, तर त्या युजली त्यांच्या हॅपी मुमेंट्स असतात. समजा एखाद्याला यश भेटले तर त्याच्या मागची मेहनत तुम्हाला ते दिसत नसतं, त्याच्या मागची कष्ट ते त्याच्यावरती टाकले जात नाहीत आणि त्याच्यामुळे असं वाटतं की अरे मला काही सक्सेस भेटत नाही, तर हे थोडंसं प्रॉब्लेमॅटिक होतं. दुसरी जी गोष्ट आहे ते म्हणजे सॅड मुमेंट जे आहे ते युजली कुणी टाकतच नाही. त्याच्यामुळे सगळ्यांचं आयुष्य किती चांगलं आहे आणि माझ्याच आयुष्यात एवढं का दुःख आहे हे खूप लोकांना ते वाटायला लागतं आणि त्याच्यामुळेही मग प्रॉब्लेम व्हायला लागतात. तर ही जी आपली रिअल लाईफची जी तुलना आहे ती आपण ह्या एडिटेड दुनियासोबत जर त्याची तुलना करायला लागलो तर त्याच्यामुळे आपल्याला परिणामच होणार आहे किंवा त्रासच होणार आहे, ते आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे. आणि याचा सगळ्यात महत्त्वाचा एक जो परिणाम होतोय तो म्हणजे काय आहे की आपण आभासी दुनियेमध्ये एवढं रमत चाललोय की आपण रिअल वर्ल्डमध्ये राहायचंच विसरायला लागलोय. त्याचं काय चालू आहे, याचं काय चालू आहे, हे फक्त मोबाईलवरतीच आपण बघतोय. जाऊन आपण चौकशी करणं, जे पहिलं होतं की भेटणं, बोलणं, कार्यक्रमांना जाणं, लग्नांना जाणं, हे खूप प्रमाण कमी झालेलं आहे. तर त्याच्यामुळे हे जे रिअल वर्ल्डमधले जे काय अनुभव आहेत ते अनुभव घ्यायला आपण कुठेतरी कमी पडतोय किंवा ते अनुभव आपल्याला भेटत नाहीत. आणि सोशल मीडियावरती एवढं बोलतो जेवढं आपण रिअल लाईफमध्ये नाही बोलत, म्हणजे तर ते आपल्याला कुठेतरी टाळायला हवं. त्या ज्या दुनियेतून आहे ते आपण बाहेर यायला हवं, नसेल तर मग डिससॅटिस्फॅक्शन, डिसअपॉइंटमेंट, कम्पॅरिझन ह्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याला फॉलो करणारच आहेत की मग दुसऱ्याचं, मी जसं म्हटलं की चांगलं आहे आणि माझ्या आयुष्यात काही चांगलं होत नाही, याच्यामुळे मग आपल्याला उदासी येऊ शकतं, नैराश्य येऊ शकतं किंवा ते डिसअपॉइंटमेंटची भावना येऊ शकते.

0: सॅटिस्फॅक्शन की मी जे करतोय ते कमी आहे असं वाटू शकतं, आणि मग लोनलीनेस येऊ शकतो की माझी सेल्फ वर्थच तेवढी नाही आहे त्याच्यामुळे मी हे एवढं सगळं अचीव करत नाही असं बऱ्याच जणांना वाटतं. मी एक छोटासा किस्सा सांगतो की काही दिवसापूर्वी मी स्वतःला मोटिवेट करण्यासाठी लदाखला माझा नॉर्मल इथला जो रत्नागिरीतला फोटो होता मी ते चॅट जीपीटीला कमेंट दिली की मी लदाखच्या रोडवरती आहे आणि मागचं खूप सिनेरी खूप छान आहे असा मला फोटो काढून दे असं मी सांगितलं आणि तो मी माझ्या सोशल मीडियावरती टाकला कारण मला ते मोटिवेट करावं की नाही यावर्षी काही झालं तरी आपल्याला लदाखला बाईक टुरिंगसाठी जायचं आहे. ते स्वतःला मोटिवेट करण्यासाठी होतं. बट बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले की कधी गेला होतात, कसा एक्सपिरियन्स होता, अरे वा मस्त चालू आहे तुझं प्रॅक्टिस सोडून निवांत किंवा प्रॅक्टिस सोबत. तर लोकांना ते नसताना सुद्धा वाटलं की मी जाऊन आलोय. पर आता हे ज्यांनी विचारलं त्यांना मी सांगितलं की नाही मी गेलेलो नाहीये, मी याच्यासाठी फक्त असा मोटिवेट म्हणजे पुढच्या वेळी मला मे मध्ये काही करून जायचं आहे अशा हिशोबाने मी ते टाकलंय. बट जे लोकांना ते माहीत नाहीये ते हेच मानून गेले असतील की कदाचित मी जाऊन आलो. सो दे विल कम्पेअर विथ माय लाईफ की नाही हे एवढं सगळं चांगलं आहे मग माझ्या आयुष्यात हे का नाही. तर हे आपण प्रत्येक पोस्ट मी म्हणेन की ह्या प्रत्येक पोस्टमध्ये आपण हे कम्पेअर आपण स्वतःला कुठेतरी करत असतो तर ते नक्कीच आपण त्या आभासी दुनियेतून बाहेर येणं खूप गरजेचं आहे की प्रत्येक वेळी जे तिथे दाखवलं जातं सोशल मीडियावरती ते खरं आहे असं नाहीये.
1: जसं तुम्ही आता म्हटलं तसा मध्ये एक जोक म्हणूनच आला होता की एक मुलगा आहे आणि तो म्हणतोय की लाईट गेलेले आहेत घरातले, इंटरनेट बंद आहे, मोबाईल त्याचा आपोआपच हातातनं बंद ठेवलेला आहे त्यांनी. तो दुसऱ्या दिवशी त्याच्या मित्रांना सांगतोय काल आमच्या घरातले लाईट गेलेले होते म्हणून मी माझ्या घरच्या लोकांशी गप्पा मारल्या, चांगले तरी लोक होते म्हणे. म्हणजे त्याला ते पण माहिती नव्हतं की आपले लोक बोलायला कसे आहेत. म्हणजे हा आता खूप एक्स्ट्रीम झाला पण खरंच म्हणजे हे होतंय कारण एकाच घरामध्ये वेगवेगळ्या खोल्यांमध्ये माणसं आपापल्या मोबाईलमध्ये मान घालून बसलेली आहेत हे चित्र आज प्रत्येक जवळजवळ घरामध्ये दिसतंय, नाही का. आणि जसं तुम्ही मगाशी म्हटलं की सोशल मीडियाचा इतका अतिवापर आपण करतोय किंवा बघतोय की सतत कम्पॅरिझन की तिच्याकडे हे आहे मग माझ्याकडे नाही आहे हे पण कुठेतरी म्हणजे चुकीचंच आहे, नाही का. तर या सगळ्याला आता मी एक शेवटचा प्रश्न म्हणून तुम्हाला विचारते डॉक्टर की या सगळ्यांना बाहेर कसं यायचं, आपण काय करायला पाहिजे नक्की मुलांनी पण आणि आपण पण.
0: एक तर सगळ्यात पहिलं की हे मानून चालणं गरजेचं आहे की मोबाईल ही टाळता येण्यासारखी गोष्ट नाही आहे. मोबाईल ही कामाची गोष्ट आहे, महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त हेच की मला त्याचा पहिल्या दोन स्टेपमध्ये राहायचं आहे, एकतर गरजेपुरता वापर किंवा नॉर्मल यूज करायचं आहे किंवा फार तर फार कधी कधी मी ओव्हर यूज करू शकतो ऑकेजनली, बट मला त्या ॲडिक्शनच्या लेवलला किंवा प्रॉब्लेमॅटिक यूजच्या लेवलला जायचं नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यासाठी लिमिट्स आणि वेळ ठरवून देणं गरजेचं आहे की मी या वेळेमध्ये सोशल मीडिया बघेन, एवढा वेळ झाला की मला ब्रेक घ्यायचा आहे आणि त्याचं लिमिट की 2 तासासाठी फक्त मी फार तर फार दिवसभरात ते बघेन, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तिसरी गोष्ट माझ्या जेवणाच्या वेळे, झोपेच्या वेळा, ऑफिसच्या वेळा ह्याच्यामध्ये मोबाईलमुळे परिणाम मी येऊ देणार नाही. 10 झोपायचं आहे म्हणजे झोपायचं, मग 1 रील बघून झोपेन, 2 रील बघून झोपेन, नाही. माझा झोपायचा टाईम झाला म्हणजे मी झोपायला जाणार. तिसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे ज्यावेळी मुलं अभ्यास करतायत किंवा मोठी लोकं काम करतायत तर त्यावेळी की तो जो 1-2 तासाचा पिरियड असेल, 3 तासाचा पिरियड असेल तर त्या 3 तासाच्या पिरियडमध्ये मी तो अनइंटरप्टेड करेन. तो जो डिस्टर्ब मोबाईलमुळे नोटिफिकेशनमुळे होतोय तो मी होऊ देणार नाही. मी काम करतोय, मी अभ्यास करतोय तर तो मोबाईल जो आहे तो हॉलमध्ये असेल, माझ्यासोबत नसेल.
1: अजून एक मला विचारायचं आहे की मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा पालकांनी पण मोबाईलवरती शक्यतो राहू नये असं वाटतं कारण मुलांचं डिस्ट्रॅक्शन होऊ शकतं, तर काय वाटतं तुम्हाला?
0: डेफिनेटली हे खूप म्हणजे मुलं जी आहेत ती आपलं बघून शिकतात. सो जर आपण रँडमली कंटेंट बघतोय, रँडमली काहीही बघतोय तर तेच इमिटेट ते करणार आहेत आणि त्यांचंही कुठेतरी की बाबा मग माझं हे कधी मी एकदा आवडतो आणि परत मग कधी मोबाईल घेतोय असंही त्यांचं ते होऊ शकतं. सो पालकांनी सगळ्यात पहिलं की आपण आपला लिमिटेड यूज ठेवायला पाहिजे हे पालकांनी ठरवणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की काही नियम घरामध्ये बनवणं घेणं गरजेचं आहे की झोपायच्या 1 तास अगोदर सर्वांनी मोबाईल बंद करून ठेवायचा आहे. जो मोबाईल असेल तो बेडरूमच्या बाहेर किंवा ॲटलिस्ट बेडच्या जवळ तो नसेल हे काही ठरवावं लागेल. काम करताना, अभ्यास करताना कुणीही ते बघायचं नाही आहे. जेवतावेळी कुणीही मोबाईल घ्यायचा नाही आहे किंवा एक साधारणतः 1 तास असा असेल ज्या दरम्यान कुणीही मोबाईल वापरणार नाही, जो स्क्रीन फ्री टाईम आपण म्हणतो. तर तशा पद्धतीच्या जर काही कन्सेप्ट आपण घरामध्ये वापरायला चालू केल्या तर डेफिनेटली याच्यातून बाहेर पडायला आपल्याला मदत होऊ शकते. आणि शेवटचं महत्त्वाचं म्हणजे की जसं आपण बोललो की रिअल वर्ल्डमध्ये येणं खूप गरजेचं आहे, त्या आभासी दुनियेतून बाहेर निघून सर्वच जणांनी म्हणजे मुलांनीही आणि वयस्कर लोकांनीही त्याच्यातून बाहेर येणं आणि रिअल लाईफमध्ये जगायला शिकणं खूप गरजेचं आहे. मुलांच्या बाबतीत जे

0: फील्ड गेम्स आहेत, क्रिकेट असेल, फुटबॉल असेल, तर अशा गेम्स खेळायला जाणं, मित्रांसोबत गप्पा मारणे किंवा मित्रांसोबत बोर्ड गेम जे चेस कॅरम असे गेम्स आहेत ते खेळणं, ज्याच्यामुळे इंटरॅक्शन वाढेल, इमोशनल देवाणघेवाण होईल आणि ह्या गोष्टीला थोडासा पेशन्स लागेल. एखादी नवीन स्किल शिकणे जसं की गिटार असेल, गाणं असेल, तर याला पेशन्स लागतात. बोरिंग असून सुद्धा आपण ते करायला जातो आणि मग त्याच्यातून कुठेतरी क्रिएटिव्हिटी निर्माण होते. तर अशा गोष्टी मुलांनी करणं खूप गरजेचं आहे. मोठ्यांनीही तेच की आपले जे काही पॅशन म्हणूयात किंवा जे छंद होते तर ते छंद आपण विसरत चाललोय, तर ते छंद कुठेतरी नव्याने जोपासणे, सोशल व्हायला लागणे, ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे.
1: प्रत्यक्ष भेट घेणं आभासी भेटपेक्षा
0: रिअल वर्ल्ड मध्ये भेट घेणं खूप गरजेचं आहे किंवा रिअल वर्ल्ड मध्ये ते इमोशनल एक्सचेंज होणं खूप गरजेचं आहे.
1: बरोबर, अगदी खूप छान सांगितलं डॉक्टर. तर श्रोते हो, आज आपण डॉक्टरांकडनं खूप छान माहिती घेतली की आभासी जग म्हणजे काय असतं, त्याचे काय परिणाम होतात, ओव्हर स्क्रीनिंगचे काय परिणाम होतात आपल्यावरती सुद्धा, आपल्या मुलांवरती सुद्धा. आणि डॉक्टरनी इथे आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलं. तर डॉक्टर, आपण इथे आलात आणि आमच्या श्रोत्यांना आणि आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम याविषयी मनोविकारतज्ज्ञ डॉक्टर अतुल ढगे यांच्याशी मंजिरी गोखले यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली आमच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमाची सुरुवात करूया टाईमपास या चित्रपटातल्या अश्विनी शेंडे यांच्या गीतानं. चिनार महेश यांचं संगीत असलेलं हे गीत गायलंय महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांनी.

महालक्ष्मी अय्यर आणि चिनार खारकर यांनी गायलेलं हे होतं अश्विनी शेंडे यांचं गीत टाइम पास या चित्रपटातलं. संगीत होतं चिनार महेश यांचं.

0: ऐका ऐका ऐका गाव वाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
1: आरबीआय सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं हे होतं डबल सीट या चित्रपटातलं गीत. गीत होतं स्पृहा जोशी यांचं आणि गायलं होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांनी. श्रोते हो, या गीताला संगीत होतं ऋषिकेश सौरभ आणि जसराज यांचं. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड. यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता. आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी. त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता. आमचा फोन नंबर आहे 94035473485.

0: आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल ऍड्रेस आहे PROGSECTION.AIRRTN@gmail.com. तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड.
1: श्रोते हो, आपली आवड या कार्यक्रमासाठी तुम्हाला आवडणारी हिंदी मराठी गीतं तर तुम्ही आम्हाला कळवाच, पण त्याचबरोबरीनं आमच्या कार्यक्रमांविषयीच्या तुमच्या प्रतिक्रियासुद्धा आम्हाला नक्की कळवा. तुमच्या या प्रतिक्रियांचा समावेश आम्ही आपली आवड या कार्यक्रमात करून घेत असतो. तेव्हा तुमच्या प्रतिक्रिया कळवा, तुम्हाला आवडणारं गाणं कळवा आणि सहभागी व्हा तुमच्या आवडत्या आपली आवड या कार्यक्रमात. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकवते जोगवा या चित्रपटातलं संजय पाटील यांचं गीत. संगीत अजय अतुल यांचं आणि हे गीत गायलंय श्रेया घोषाल यांनी.

उर्मिला धनगर, वैशाली सामंत आणि अमित राज यांनी गायलेलं हे होतं गुरु ठाकूर यांचं गीत. चित्रपट होता तू ही रे आणि संगीत होतं अमित राज यांचं. श्रोते हो, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया मुंबई पुणे मुंबई 2 या चित्रपटातलं अविनाश आणि विश्वजीत यांनी संगीत दिलेलं विश्वजीत जोशी यांचं गीत. गायलंय ऋषिकेश रानडे यांनी.

ऋषिकेश रानडे यांनी गायलेल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोते हो, 11:05 आपण आनंद घ्याल गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमाचा. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल शंकर जयकिशन यांनी संगीत दिलेली काही गीतं. दुपारी 12 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. आज या कार्यक्रमात आपण ऐकाल हरतालिका आणि गणपतीला वाहल्या जाणाऱ्या पत्रीचं आयुर्वेदिक दृष्टिकोनातून महत्त्व, आणि त्यानंतर बोल कायद्याचे या मालिकेत ॲडव्होकेट वर्षा जाधव यांनी केलेलं मार्गदर्शन. ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 11:43 या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 10:30 श्रोते हो, नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता प्रसारित करत आहोत

रमाकांत परांजपे यांनी व्हायोलिन वादनात सादर केलेला राग तोडी आपण ऐकलात. नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, आज दुपारी 2:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल कंचनामन्यम यांनी गायलेला राग हंसध्वनी 18 आणि गवास. आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित होईल, आम्ही तो सहक्षेपित करू. तर रात्री 10 अखिल भारतीय संगीताच्या कार्यक्रमात अश्विन एम दळी यांचं सूरबहारवादन आपल्याला ऐकता येईल. आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारा हा कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

श्रोते हो, आज संध्याकाळी 6:35 थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती आपण ऐकाल. संपादन सुहास नंदुरे यांचं. आज संध्याकाळी 6:35. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. 11 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: करेंगी। इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: अकराशे 43 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम। 11:05 झाली आहेत। प्रसारित करत आहोत कार्यक्रम गाता रहे मेरा दिल।

नमस्कार नमस्कार श्रोते हो, गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमात मी सोनाली कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, संगीतकार जोडी शंकर जयकिशन या जोडीतले जयकिशन यांचा आज आहे स्मृतिदिन. त्यामुळे आजच्या कार्यक्रमात शंकर जयकिशन या जोडीनं संगीत दिलेली सुमधुर गीतं मी तुम्हाला ऐकवणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात बरसात चित्रपटातल्या गीतानं करूया.

श्रोते हो, शंकर जयकिशन या जोडीनं बरसात चित्रपटापासून एकत्र संगीतकार म्हणून संगीत द्यायला सुरुवात केली. त्यांच्या कारकिर्दीतला बरसात हा पहिला चित्रपट आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाची सुरुवात याच चित्रपटातल्या गीतानं केली.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: श्रोते हो, जयकिशन यांचं पूर्ण नाव जयकिशन दयाभाई पांचाळ। ते हार्मोनियम वादक होते। नुसते वादक नव्हते तर हार्मोनियम वादनावर त्यांचं प्रभुत्व होतं आणि यामध्ये संधी शोधण्यासाठी ते मुंबईला आले। मुंबईला आल्यावर त्यांची गाठ पडली त्यांच्या जोडीच्या शंकरसिंह रघुवंशी यांच्याशी। त्याचवेळी श्रोते हो, शंकरसिंह रघुवंशी यांनी पृथ्वी थिएटरमध्ये हार्मोनियम वाजवण्याचं काम त्यांना मिळवून दिलं आणि ते एकत्र काम करायला लागले। त्याचवेळी राज कपूर बरसात हा चित्रपट निर्माण करत होते। त्यांना या चित्रपटाच्या संगीतासाठी नवीन संगीतकार हवा होता। ते नवीन संगीतकाराच्या शोधात होते आणि त्याचवेळी मग तुम्ही दोघे मिळूनच ह्या संगीत चित्रपटाला संगीत का बरं देत नाही, असं त्यांना राज कपूर यांच्याकडनं विचारण्यात आलं आणि शंकर जयकिशन या दोघांनी मिळून प्रथम बरसात या चित्रपटाचं संगीत केलं। श्रोते हो, चित्रपटातली गाणी तुफान चालली आणि त्यानंतर ही जोडीसुद्धा हिंदी चित्रपटसृष्टीत तुफान चालली असंच म्हणायला पाहिजे।

0: लता मंगेशकर यांच्या मुख्य स्वरातलं हे होतं हसरत जयपुरी यांचं गीत. चित्रपट होता चोरी चोरी आणि संगीत अर्थातच शंकर जयकिशन यांचं. श्रोते हो, चोरी चोरी या चित्रपटातली सगळीच गाणी 101 होती. सांगायचं झालं तर आजा सनम मधुर चांदनी में हम, रसिक बलमा, ये रात भीगी भीगी, जहां मैं जाती हूँ. खरं तर मला पण प्रश्न पडला होता की यातलं कुठलं गाणं ऐकवावं, पण त्यातल्या त्यात मी हे पंछी बनू तुम्हाला ऐकवलं. मला असं वाटतंय की ते तुम्हाला सुद्धा आवडलं असेल.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवती भवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवती भवती. हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ऍप वर.
0: श्रोते हो, 1948 बरसात प्रदर्शित झाला, त्यातली गाणी सुपरहिट झाली आणि त्यानंतर हसरत जयपुरी, शैलेंद्र आणि शंकर जयकिशन ही दोधुने चार जोडी भारतीय संगीत क्षेत्रात खूप प्रसिद्ध झाली आणि या जोडीनं अक्षरशः इतिहास घडवला. अनेक सुमधूर गाण्यांनी रसिक श्रोत्यांना त्यांनी चिंब न्हाऊ घातलं.

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं प्रिन्स या चित्रपटातलं गीत. गीतरचना होती हसरत जयपुरी यांची.
1: बालदोस्तानो, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गणेश वंदना. सादर करते आहेत कला भारती अ क्रू केळकर हायस्कूल वाडा देवगडचे विद्यार्थी.

0: मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत, सादर करते आहेत विवेक वानखडे. अवश्य ऐका 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम गणेश वंदना तुमच्या आवडत्या बालजगतमध्ये.
1: आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

मुकेश यांनी गायलेलं हे होतं अनाडी या चित्रपटातलं गीत. गीतरचना होती शैलेंद्र यांची. श्रोते हो, शंकर जयकिशन असं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर लगेच येतो तो चेहरा राज कपूर यांचा आणि कानात आवाज घुमतो तो मुकेशचा. हे जणू सूत्रच बनून गेलं होतं.

0: श्रोतेहो, दर रविवारी सकाळी 11:05 आपण ऐकू शकता श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम आपली आवड। यासाठी आपण आम्हाला पत्र पाठवू शकता। आमचा पत्ता आहे आकाशवाणी रत्नागिरी केंद्र, डॉक्टर जयशम केळकर मार्ग, थिबा पॅलेस जवळ, रत्नागिरी। त्याचप्रमाणे आपण व्हॉट्सअपही करू शकता। आमचा फोन नंबर आहे 9405573485। आणि हो, आपण ईमेलवरून सुद्धा आपलं गाणं आम्हाला कळवू शकता। आमचा ईमेल ऍड्रेस आहे progsection.airrtn@gmail.com। तेव्हा जरूर कळवा तुमच्या आवडीची गाणी आणि ऐका श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा कार्यक्रम आपली आवड।
1: गाता रहे मेरा दिल आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून रेडिओ सखी सोनाली कानिटकर सोबत। आजच्या कार्यक्रमात मी तुम्हाला ऐकवते शंकर जयकिशन।

यांनी दिलेली, यांनी संगीत दिलेली सुमधुर गीतं. पुन्हा एकदा मुकेश यांचा आवाज, शैलेंद्र यांचे शब्द, चित्रपट संगम.

श्रोते हो, शंकर जयकिशन यांनी संगीत देताना एक नियम त्यांच्यासाठी पाळून ठेवला होता. तो असा होता की कोणत्या गाण्याची चाल शंकर यांनी लावली, कोणत्या गाण्याची चाल जयकिशन यांनी लावली हे कुठेही कोणालाही सांगायचं नाही. हा अधिलिखित नियम त्यांनी पाळला होता. पण झालं असं, संगम चित्रपटातल्या ये मेरा प्रेम पत्र पढकर तुम नाराज ना होना हे गाणं बिना का गीतमाला या रेडिओवरच्या कार्यक्रमामध्ये खूप दिवस पहिल्या क्रमांकावर होतं. त्या गाण्याच्या निमित्तानं एकदा जयकिशन

0: हे मुलाखतीत बोलून बसले की या गाण्याची चाल मी लावली होती. यावरून या जोडीतल्या दोघांच्या म्हणजे शंकर आणि जयकिशन यांच्यामध्ये थोडंसं वितुष्ट म्हणूया आपण निर्माण झालं होतं, पण ते मोहम्मद रफी आणि राज कपूर यांनी त्यांच्यातला राग मिटवला आणि नंतर मात्र त्या दोघांच्यातली मैत्री इतकी घट्ट झाली की श्रोते हो, जयकिशन यांच्या मृत्यूनंतरही शंकर यांनी चित्रपटांना संगीत देणं चालूच ठेवलं होतं आणि संगीतकार म्हणून नाव मात्र शंकर जयकिशन असंच ते देत होते. इतके ते दोघे समर्पित होते आपल्या मैत्रीला, आपल्या कामाला.
1: दोनशे 62.47 शतांश मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.
2: श्रोते हो, न्यूज ऑन AIR या ॲपवरतीही तुम्ही आमचे कार्यक्रम ऐकू शकता.
1: श्रोते हो, तुम्ही हे न्यूज ऑन AIR ॲप तुमच्या मोबाईलवरती डाउनलोड करून घेतलं आहे ना?
2: नसेल तर लगेच करून घ्या. श्रोते हो, हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्याशी जोडले जा. तुम्ही कुठेही असलात तरी,
1: रत्नागिरीतच नव्हे,
2: महाराष्ट्रातच नव्हे,
1: भारतातच नव्हे
2: तर जगभरात तुम्ही कुठेही असलात तरी आता ऐकू शकता आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचे कार्यक्रम
1: आमच्या न्यूज ऑन AIR ॲप वरती.
2: आकाशवाणीच्या ध्वनीलहरी करती जीवनाला समृद्ध,
1: कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य.

हे होतं ससुराल या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. श्रोते हो, गाणं कोणत्याही प्रकारचं असू दे, म्हणजे ते शास्त्रीय संगीताच्या बाजाने जाणारं असू दे, लोकसंगीत असू दे, प्रेमगीत असू दे, विरहगीत असू दे, छेडछाडवलं गीत असू दे, सगळ्या प्रकारच्या गीतांना या जोडीनं छान आणि हलक्या फुलक्या चाली लावल्या, ज्यामुळे त्यांची गीतं रसिकांच्या मनात आजही ताजीतवानी आहेत. अगदी कुठल्याही क्षणी त्यांचं गाणं आपल्याला गुणगुणावंसं वाटतं.

0: कवितेचं अंतरंग उलगडून दाखवणारा आमचा कार्यक्रम
1: काव्यांजली हितगुज कवितेशी
0: अवश्य ऐका दर सोमवारी सकाळी
1: 8:40 आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून
0: मध्यमलहरी 1143 किलोहर्ट्स
1: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर
0: आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही
1: काव्यांजली हितगुज कवितेशी

0: मोहम्मद रफी यांनी गायलेलं हे होतं हसरत जयपुरी यांचं गीत प्रोफेसर या चित्रपटातलं.
1: मावळतीचा रंग
2: कधी आठवणींचा,
3: कधी अनुभवांचा,
4: कधी भावनांचा,
1: तर कधी नव्या स्वप्नांचा.
2: या सगळ्या रंगांना शब्द देणारा
3: मन मोकळ्या संवादाचा कार्यक्रम
4: मावळतीचे रंग
1: दर गुरुवारी संध्याकाळी 6:35
4: अवश्य ऐका आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
0: श्रोते हो, शंकर जयकिशन या जोडीनं जवळपास 170 अधिक चित्रपटांना संगीत साथ चढवला. त्यामध्ये विशेष संगीतामुळे गाजलेल्या चित्रपटांचा उल्लेख करायचा झाला तर बादल, सीमा, वसंत बहार, चोरी चोरी, कठपुतली, यहुदी, अनाडी, छोटी बहन, दिल अपना और प्रीत पराई, जिस देश में गंगा बहती है, जंगली, प्रोफेसर, हमराही, राजकुमार, आम्रपाली, सूरज, तीसरी कसम, मेरा नाम जोकर, असली नकली, अशा कितीतरी चित्रपटांची नावं सांगता येतील. पण यापैकी चोरी चोरी, अनाडी, दिल अपना और प्रीत पराई, प्रोफेसर, सूरज, ब्रह्मचारी, मेरा नाम जोकर, पहचान आणि बेईमान या चित्रपटांसाठी त्यांना एकूण 9 सर्वश्रेष्ठ संगीतकार म्हणून फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

लता मंगेशकर, मोहम्मद रफी, मुकेश आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे होतं श्री 420 या चित्रपटातलं शैलेंद्र यांचं गीत. श्रोतेहो, शंकर जयकिशन या जोडीची अनेक सुमधुर गीतं आहेत, त्यातली अगदी थोडीशी आज ऐकवण्याचा प्रयत्न केला. 12 सप्टेंबर 1971 जयकिशन यांचं निधन झालं. ते हे जग सोडून गेले, पण त्यांच्या गीतांच्या रूपातून आजही ते आपल्यात आहेत. त्यांना मनोमन वंदन करून कार्यक्रमातून मी सोनाली कानिटकर आपला निरोप घेते. कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला आमच्या 94035 73485 या नंबरवर नक्की कळवा.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. त्यामुळे पहिल्या प्रसारण सभेतून मी सोनाली कानिटकर आता आपला निरोप घेते. 12 वाजता सुरुवातीला प्रसारित होईल महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. त्यासाठी जाऊया आकाशवाणीच्या मुंबई केंद्राकडे.

0: नमस्कार मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात आपलं स्वागत. मधुराचा
1: आणि वरदाचा नमस्कार.
0: वरदा, 2 दिवसांवर गणपती उत्सव आलेला आहे.
1: हो,
0: सगळीकडं त्याचीच तयारी सुरू आहे.
1: हो, हा तू बघितलं असशील ना, बाजारपेठांमध्ये गणेशाच्या मूर्ती वेगवेगळ्या रूपात आहेत, फुलं आहेत, सजावटीचं साहित्य दिसतंय, नैवेद्यासाठी वेगवेगळे पदार्थ, मिठाई दिसतीये.
0: अगदी, म्हणजे ना हे सगळं आपल्याला किती आनंद देतं ना, म्हणजे डोळ्याला आनंद देतं, मनाला आनंद देतं, उत्साह वाढवतं.
1: खरंय.
0: आणि बघ ना, म्हणजे क्रिएटिव्हिटी दिसते लोकांची, सर्जनशीलता दिसते. हे जे वेगवेगळी मखर आहेत गणपतीसाठी, सजावटीसाठीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यातून क्रिएटिव्हिटी दिसते, ती वाढीस लागलेली आपल्याला पाहायला मिळते. बरोबर ना?
1: अगदी खरंय. आणि बघ ना, आपले सगळे सण खरं तर त्यामागची भूमिका जाणून घेऊन आपण जर ते साजरे केले ना, तर त्याचं महत्व अगदी स्पष्ट होतं ना.
0: म्हणजे आता श्रावण महिना तर संपला, भाद्रपद सुरू झालाय, प्रत्येक दिवशी काहीतरी वेगळं महत्व सांगणार आहे.
1: भाद्रपद शुद्ध तृतीयेला आपण हरतालिकेचं व्रत साजरं करतो. आपला जोडीदार, सहचर, आपल्याला हवा तो निवडणारी पार्वती, त्यासाठी व्रत करणारी पार्वती. या पूजेच्या वेळी बघ ना, आपण वेगवेगळी पत्री अर्पण करतो देवीला. आणि ही पत्री हरतालिकेच्या वेळची असू दे किंवा गणेश पूजनाच्या वेळची असू दे, याचा उद्देश फक्त पत्री वाहणं इतकाच नाहीये, बरं का?
0: बरोबर. म्हणजे ना, आपण त्यानिमित्तानं आपल्या बागेत जातो, ती पत्री तोडतो, त्यानिमित्तानं त्या झाडांशी, त्या वृक्षांशी संवाद आपला घडतो. आणि सगळ्या या ज्या पत्री आहेत ना, तर त्याचं काहीतरी नातं आपल्या आरोग्याशी नक्कीच असणार आहे.
1: अगदी. आणि हेच सगळं जाणून घेण्यासाठी आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत वैद्य अनघा किनिंगे यांचं भाषण, गणेश आणि हरतालिकेला वाहिल्या जाणाऱ्या पत्रीचं महत्व. ऐकूया.
2: श्रावण सरला आणि भाद्रपद सुरू झाला की वेद लागतात ते श्री गणेशाच्या आगमनाचे. आधी हरतालिकेची पूजा आणि नंतर श्री गणेशाची पूजा. ही पूजा करत असताना आपण काही विशिष्ट अशा पत्री हरतालिकेला आणि श्री गणेशाला वाहतो. पण मग नेमक्या ह्याच पत्री का वापरायच्या, त्याचं आरोग्यदृष्ट्या काही महत्त्व असतं का, ते आज जाणून घेऊयात. तसं तर गणपतीला 21 पत्री वाहण्याचा प्रघात आहे. त्यापैकी गणपतीला अतिशय प्रिय असणारी वनस्पती म्हणजे दुर्वा. दुर्वा वाहिल्याशिवाय गणेशाचं पूजन पूर्ण होतच नाही. गवतासारखी दिसणारी ही वनस्पती गुणधर्माने अतिशय थंड आहे. ज्यांना सतत उष्णतेचा त्रास होतो किंवा ज्यांचं काम सतत उन्हामध्ये किंवा गॅसजवळ उष्ण ठिकाणी आहे, अशा सगळ्यांसाठी दुर्वांचा रस हे अमृत आहे. दुर्वांचा 2 चमचे रस खडीसाखरेसोबत घेतला तर पित्तामुळं होणारा दाह शांत होऊ शकतो. आपल्यापैकी बरेच जणांना उन्हाळ्यामध्ये वरसेवर गुन्हा फुटण्याचा त्रास होत असतो. अशावेळी दुर्वांचा 2 थेंब रस नाकामध्ये घालावा, रक्त वाहणी थांबते. ज्या स्त्रियांना वरसेवर अंगावरून जास्त जात असेल, अशांनी दुर्वाचा 2 चमचे रस थोडीशी खडीसाखर घालून जेवणाआधी पाळीच्या दिवसांमध्ये घ्यावा. लघवीला होत नसेल, थेंब थेंब होत असेल, तर दुर्वांचा रस घेतल्याने लघवी सुद्धा साफ होते. लघवीमधून रक्त पडत असेल, लघवीचा रंग तांबडा पडला असेल, तरीही दुर्वांचा रस घेणे फायदेशीर ठरू शकते. दुर्वांबरोबरच गणपतीला विशेष वाहिली जाणारी पत्री म्हणजे आघाडा. आघाडा आयुर्वेदामध्ये विषघ्न सांगितलं आहे. उंदीर, विंचू, साप किंवा कुत्रा चावला असेल तर आघाड्याची मुळी पाण्यात उगाळून ते पाणी पिण्यास द्यावे. आघाडा मूतखड्यावरही एक उत्तम औषध आहे. मूतखडा पिशवीच्या तोंडाशी आल्यामुळे दुखून मूत्रप्रवृत्ती होत असेल किंवा

तो खडा पडत नसेल अशा वेळी आघाड्याच्या पानांचा रस 5 मिली 5 ग्रॅम खडीसाखरेसोबत घ्यावा, जेणेकरून मूतखडा पडून लघवी साफ होण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये आघाड्यापासून क्षार बनवला जातो आणि हे मूतखड्यावरचं एक उत्तम औषध आहे. ज्यांना वरचेवर मूतखड्याचा त्रास होत असेल किंवा मोठा मूतखडा असेल ती फोडून बाहेर पाडून टाकायचा असेल तर वैद्यकीय सल्ल्याने आघाड्याचा क्षार जरूर घ्या. पूजा सत्यनारायणाची असो की गणेशाची, सर्वच पूजेमध्ये आवर्जून वाहिला जातो असा सुगंधी केवडा. आपल्या सख्या गोडाच्या स्वयंपाकात विविध पदार्थांमध्ये केवड्याचा अर्क वापरत असतीलच, परंतु केवडा अर्क हा औषधी देखील आहे बरं का. केवडा हा अँटी इन्फ्लमेटरी आहे. जेव्हा आपल्या सांध्यांवर सूज येते किंवा एखाद्या ठिकाणी मुका मार लागून सूज आली असेल आणि त्यात ठसठस होत असेल तर केवड्याचा अर्क कोमट तेलामध्ये मिसळून दुखऱ्या भागेवर लावावा. सूज पटकन कमी होते. वारंवार उष्णतेचा त्रास होत असेल, शरीरामध्ये धग जाणवत असेल तर केवड्याचा अर्क पाण्यामध्ये टाकून ते पाणी प्यावे. दाह शांत होतो आणि सुगंधित असल्यामुळे केवड्याचा वास हा आपले मन शांत करून मनातील ताणतणाव देखील दूर करतं. असा हा बहुगुणी केवडा. यानंतर जाणून घेऊया पूजेच्या पुड्यामध्ये आवर्जून टाकल्या जाणाऱ्या आणि महादेवाला प्रिय असणाऱ्या बेलपानाविषयी. महादेवाला आपण निळकंठ असं म्हणतो. ज्याचा कंठ निळा आहे तो निळकंठ, कारण त्यानं विष प्राशन केले आहे आणि बेलाचं पान हे उत्तम विषघ्न आहे. साप, विंचू, उंदीर किंवा कुठलाही कीटक आपल्याला चावला असेल तर बेलाच्या पानांचा रस पोटातून घ्यावा आणि दंश केलेल्या जागी त्याचा लेप लावावा. सूज उतरते आणि विषाचा असरही उतरतो. बेलाच्या पाना इतकाच बेलाचं फळ आणि मूळ सुद्धा औषधी आहे. बेलाच्या फळाची मोठी गंमतच आहे. बेलाचं अर्ध पिकलेलं फळ आपल्याला लागलेलं जुलाब थांबवतो आणि पूर्ण पिकलेल्या फळामुळे पोट साफ होतं. आहे की नाही गंमत? पावसाळ्याच्या दिवसात पोटात इन्फेक्शन होणं खूप स्वाभाविक गोष्ट आहे. असं होऊन वारंवार जुलाब होत असतील तर बेलाचा मुरब्बा थोडा थोडा घ्यावा, म्हणजे पोटातलं इन्फेक्शनही दूर होतं आणि आतड्यांची सूजही कमी होते. जुलाबही थांबतात आणि कोठा जड असेल, वारंवार पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल तर बेलफळाचं सरबत करून प्यावं. हे सरबत घेतलं असता एखादा सौम्य जुलाब होऊन कोठा साफ होतो आणि उष्णता कमी होते. माका, ज्याला भृंगराज म्हणून आपण ओळखतो, केसांसाठी माका चांगला आहे हे आपण सगळेच जाणतो. भृंगराज तेल आपल्या सर्वांच्या परिचयाचं आहे. याने केस काळे, दीर्घकाळ निरोगी राहतात. याशिवायही माका अनेक आजारांवर औषधी म्हणून वापरता येतो. माका हा उत्तम कंडुघ्न आहे. कंडू म्हणजे अंगावर येणारी खाज. एखाद्या ठिकाणी बारीक खाज येऊन पुरळ येत असेल आणि खाजल्यावर तिथली त्वचा भुशासारखी तुटत असेल तर माक्याच्या पानांचा रस थोडी मिरेपूड घालून चोळावा. खाज तात्काळ थांबते. आपल्यापैकी बऱ्याच जणांना अर्धशेषी, ज्याला व्हर्टिगो म्हटलं जातं, त्याचा त्रास होत असेल. अशावेळी माक्याच्या पानांचा रस, नारळाचं दूध, खडीसाखर घालून पोटातून घ्यावा आणि 2 थेंब ज्या बाजूचं डोकं दुखतं आहे त्या नाकपुडीत घाला. डोकेदुखी थांबवण्यासाठी हा एक उत्तम आणि सहज उपाय आहे. आजकाल आपला मोबाईलचा वापर वाढलाय. काही स्त्रिया वर्किंगही असतील तर त्यांचा कम्प्युटर आणि स्क्रीन टाईम पण वाढलाय. त्यामुळे डोळे लवकर थकतायत. कोणाला डायबिटीस आहे त्यामुळे डोळ्यांना दिसत नाही, डोळ्यांचं प्रेशर वाढलंय. अशा सर्व नेत्रविकारांवर माका हा अतिशय गुणकारी आहे. लहान मुलांना सतत कफाचा त्रास होत असेल तर माक्याच्या ताज्या पानांचा रस तितकाच मध घालून थोडा थोडा चाटवावा, कफ कमी होतो. असा हा बहुगुणी माका म्हणजेच भृंगराज. आता पाहूया तुळस. तुळस विष्णूला प्रिय असणारी ही विष्णुप्रिया. तुळशीची पानं, मंजिरी, बिया, मूळ, मुळाची त्वचा असं सगळं काही औषधी आहे. किंबहुना म्हणूनच आपण प्रत्येक पूजेमध्ये तुळशीच्या पानांचा समावेश करतो. अनेक दिवसाचा कारणाशिवाय ताप

येत असेल तर तुळशीचा रस हा ताप कमी करतो. उचकी येत असेल तर तुळशीच्या रसात मध घालून चाटवावा, उचकी थांबते. तुळस ही शूलघ्नी आहे. पोटात दुखत असेल तर थोडाशा लिंबाच्या रसासोबत तुळशीचा रस पोटातून द्यावा. वारंवार दम्याचा त्रास होत असेल तर तुळशीचा रस खडीसाखर घालून द्यावा. खोकला येत असेल आणि कफ सुटत नसेल तर तुळशीसारखे उत्तम औषध नाही. लहान मुलांच्या खोकल्यावर एक थेंब तुळशीचा रस थोडासा दुधात घालून दिल्यावर कफ त्वरित कमी होतो. त्वचेवर येणाऱ्या डागांसाठी तुळशीच्या मुळाचे गंध हे तर सगळ्यात उत्तम औषध. पोट साफ होण्यासाठी आपण सगळे घेतो ते सब्जा बी म्हणजे तुळशीचंच बी बरं का, अशी ही बहुगुणी तुळस. गणपतीला वाहायच्या पत्रींमध्ये एक विशेष पान असतं, ते म्हणजे धोत्र्याचं. खरं तर धोत्रा हे एक विषारी वनस्पती आहे, पण तरीही देवाला आपण ती अर्पण करतो. कारण धोत्रा विषारी असला तरी योग्य प्रमाणात आणि योग्य ठिकाणी वापरला तर तो औषधासारखा काम करतो. धोत्रा मुख्यतः दम्यावरचं औषध आहे. वारंवार श्वासाचा त्रास होत असेल तर धोत्र्याची पाने आणि अडुळशाची पाने जाळून त्याचा धूर तोंडाने घ्यावा, श्वासाचा वेग कमी होतो. यालाच आयुर्वेदामध्ये धूमपान असं म्हटलं जातं. धोत्र्यापासून बनवलेले कनकासव हे दम्यावरचे प्रसिद्ध औषध आहे. याशिवाय धोत्र्याच्या पानांचा वाटून किंवा मुळाचा उगाळून लेप संधिवातामध्ये अतिशय उपयोगी आहे. तेव्हा श्रोते हो, धोत्र्याचा वापर तज्ज्ञांच्या सल्ल्याने आणि त्यांच्या देखरेखेखाली जरूर करा. रुई केवळ गणपतीलाच नव्हे तर हनुमानालाही प्रिय असणारं हे पान. पवनपुत्राला वाहिलं जाणारं हे रुईचं पान उत्तम वातशामक आहे. शरीरामध्ये वात वाढून सांधे दुखत असतील, सांध्यांना सूज येत असेल तर रुईच्या पानांचा शेक द्यावा. सूज पटकन उतरते आणि शूलही थांबतो. पोटामध्ये वात साचून पोट फुगून दुखत असेल तर रुईच्या हिरव्या पानांचा रस थोडेसे मीठ घालून प्यावा. तसेच पोटाला सेंधव घातलेल्या कोमट तेलाने मसाज करून रुईच्या पानांचा शेक द्यावा. पोटातला गॅस पुढे सरकतो आणि पोटातला शूलही थांबतो. हातापायाची बोटे जाड होऊन पाय सुजून बोटावर व्रण पडून ते बरे होत नसतील अशावेळी रुईच्या मुळाचे चूर्ण मधासोबत घ्यावे. आता जाणून घेऊया डाळिंबाविषयी. लाल चुटूक दाणेदार डाळिंब आपल्या सगळ्यांनाच खायला आवडतं. श्री धन्वंतरीच्या पूजेत देखील हे ठेवलं जातं. डाळिंबाची बी, डाळिंबाचे दाणे, डाळिंबाचा रस एवढंच काय, डाळिंबाची सालही औषधी आहे. डाळिंब हे उत्तम पित्तनाशक आहे. चांगल्या ताज्या डाळिंबाचा रस काढून त्यात खडीसाखर घालून घेतल्याने कुठल्याही प्रकारचं पित्त शांत होतं. डाळिंब रुची उत्पन्न करणारं आहे. कुठल्याही कारणाने अरुची येत असेल तर डाळिंबाचे दाणे चावून खा. डाळिंबाचा रस हृदय आहे. हृदय म्हणजेच हृदयाला हितकारक. ज्यांना हृदयाचा त्रास आहे अशांनी डाळिंबाच्या दाण्याचा रस दररोज घ्यावा. कधी घट्ट संडासला होते, कधी पातळ संडास होते, कधी संडास चिकट होते अशी तक्रार असेल तर त्याला आयुर्वेदामध्ये ग्रहणी असं म्हणतात. आणि डाळिंबाची साल हे ग्रहणीवरचं एक उत्तम औषध आहे. अर्जुन सादडा हाड सांधणारी वनस्पती म्हणून अर्जुन सादडा खूप प्रसिद्ध आहे. हाड मोडले असता याच्या सालीचं चूर्ण पोटात देऊन प्लास्टर बांधल्याप्रमाणे याची साल तुटलेल्या हाडावर बांधली जाते. याशिवाय अर्जुन उत्तम अँटीसेप्टिक आहे. जशी कुठलीही जखम अँटीसेप्टिक लोशनने क्लीन करतो तशीच आयुर्वेदामध्ये जखम ही अर्जुन सादड्याच्या सालीच्या काढ्याने धुतली जाते. त्यामुळे जखम तर स्वच्छ होतेच, शिवाय ती लवकर भरूनही येते. अर्जुन उत्तम हृदय आहे. अर्जुनापासून बनवले जाणारे अर्जुनारिष्ट आपल्या सगळ्यांना माहीत असेलच. याशिवाय रक्तपित्त म्हणजे नाकातून किंवा तोंडावाटे रक्त पडणे, तसेच रक्त अतिसार म्हणजे संडास करते वेळेस रक्त पडणे अशा आजारांवरही अर्जुनाचं चूर्ण एक उत्तम औषध आहे. बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणेशाला वाहिला जाणारा बोधी वृक्ष म्हणजे पिंपळ.
भगवान बुद्धा

0: याच्या झाडाखाली बसून उपदेश केला असं म्हटलं जातं. बुद्धी वाढवणारी विविध औषधे आयुर्वेदात वर्णन केली आहेत, त्यापैकीच एक म्हणजे पिंपळ. पिंपळाच्या पानाची पत्रावळी करून रविवारी त्यावर गरम गरम वरण भात लहान मुलांना खायला दिला तर ज्यांची जीभ जड आहे, ज्यांची बुद्धी जड आहे, ज्यांची वाढ त्यांच्या वयानुसार योग्य प्रमाणात होत नाही अशा सर्वांमध्येच याचा फायदा होतो. पिंपळाची साल ही देखील औषधी आहे. पिंपळाच्या सालीचा काढा करून त्याने कुठलीही जखम धुतली तर ती जखम लवकर बरी होते. विशेषतः मधुमेह म्हणजेच डायबेटीसमुळे होणाऱ्या जखमा पिंपळाच्या काढ्याने लवकर बऱ्या होताना दिसतात. आता पाहूया काही फुलं जे आपल्याला माहिती आहेत पण त्याची पत्री आपण गणपतीला वाहतो. जाई, जास्मिन म्हणून हिला आपण ओळखतो. याची फुले गजरा करून केसात सहज माळली जातात. याची सुगंधी फुले देवाला वाहिली जातात. पण याची पाने ही देखील औषधी आहेत. जाईचा पाला मुखरोगावर खूप मोठं औषध आहे. वरचेवर तोंड येण्याचा त्रास असेल तर जाईची पाने चघळून खावीत. जाईच्या पानांचा काढा करून वरचेवर गुळण्या केल्या तर तोंड येणे बरे होते. तोंडात जखमा झाल्या असतील तर त्याही यामुळे बऱ्या होतात. मुळात जाईचा पाला हा उत्तम रणघ्न म्हणजेच बेस्ट हिलिंग प्रॉपर्टी असणारा आहे. कुठल्याही प्रकारची जखम जाईच्या पाण्याने किंवा काढ्याने धुतल्याने लवकर बरी होते. जाईप्रमाणेच गणपतीला वाहिली जाणारी पत्री परंतु याची फुलं आपल्याला माहिती आहेत ती म्हणजे मधुमालती. मधुमालती हे वातावरणासाठी एक आयडियल सीझनल औषध आहे असं म्हणायला हरकत नाही. मधुमालतीची पाने ही बेस्ट अँटीफंगल आहेत. पावसाळ्यामध्ये ओले कपडे घातल्यामुळे बऱ्याच लोकांना फंगल इन्फेक्शन होतं. खाज, गजकर्ण, नायटा अशा फंगस धरल्यामुळे होणाऱ्या त्वचारोगात मधुमालतीची पाने वाटून तेलात कालवून ती लावली तर खूप फायदा होतो. जाई, मधुमालती याप्रमाणेच जिची फुलं आपल्या परिचयाची आहेत ती कणेर. बोलीभाषेत आपण तिला कणेरी असं म्हणतो. करवीर, हयमारी, हयारी अशा नावाने ही ती ओळखली जाते. कणेर ही वनस्पती देखील विषवर्गात मोडते. कणेरीची मुळे विषारी असतात परंतु स्वतः विषारी असली तरी ती वातावरण मात्र शुद्ध करते. म्हणूनच आपल्या बागेत कणेर लावण्याचा प्रघात आहे. सांधेदुखीवरील महाविषगर्भ तेल या प्रसिद्ध आयुर्वेदिक औषधात सुद्धा याचीच साल वापरली जाते. या सगळ्याबरोबरच या सर्व वनस्पतींचा एक विशेष गुणधर्म आहे, ते म्हणजे या सर्वच वनस्पतींची पाने पाणी शुद्ध करतात. पावसामुळे दूषित झालेले नदीचे पाणी गणपतीच्या विसर्जनासोबत वाहिलेल्या या पत्रीमुळे शुद्ध होण्यास मदत होते. शिवाय पाण्याचे निर्जंतुकीकरण होऊन ते पिण्यायोग्य होते. हरतालिकेला आणि गणपतीला या पत्री वाहण्याचा आपल्या पूर्वजांचा हा शास्त्रीय आणि व्यापक दृष्टिकोन होता. तेव्हा श्रोते हो, आशा करते की यावर्षीपासून हरतालिकेला आणि गणेशाला ही पत्री वाहताना त्यामागचं शास्त्र समजून घेऊन ती वाहिली जाईल.
1: वैद्य अनघा किनिंगे यांचं गणेश आणि हरतालिकेला वाहिल्या जाणाऱ्या पत्रींचं महत्व हे भाषण आपण ऐकलं.

0: वनिता मंडळ हा आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आपण ऐकत आहात.
1: वरदा, आपण मागच्या भागापासून बोल कायद्याचे ही मालिका सुरू केली आहे. मागचा पहिला भाग आपण प्रसारित केला. कायदा सगळ्यांसाठीच असतो, आपल्या मदतीसाठी असतो, पण काही गोष्टी घडतात आणि यासाठी कायदा आपल्याला मदत करू शकतो हे मात्र आपल्याला माहीत नसतं.
0: कायद्यामध्ये बऱ्याच तरतुदी असतात पण त्याची माहिती आपल्याला नसते आणि त्यामुळे बरेचदा त्याचे परिणामही भोगावे लागतात.
1: कुटुंबांमध्ये काही वेळा कलह होतो, आपल्याच माणसांकडून आपण दुखावले जातो, भांडणं होतात, वाद होतात, आणि हे जर घरातल्या वरिष्ठ मंडळींबाबत घडलं तर त्यांची तर मात्र अगदी कुतरहोड होत असते. प्रेमाची माणसं असतात, तीच दुखावत असतात, पण आपल्यावर परिस्थिती मात्र त्याच माणसांमुळे आलेली असते. मग करायचं काय हा प्रश्न असतो.
0: त्यांनाही कायद्याची मदत ही होतच असते आणि याच विषयी आजच्या बोल कायद्याचे या मालिकेमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया बोल कायद्याचे या मालिकेचा दुसरा भाग. मार्गदर्शिका आहेत ॲडव्होकेट वर्षा जाधव हो।

ॲडव्होकेट ऑफिसमधील शांतता फोनच्या ट्रिंग ट्रिंग ट्रिंग ट्रिंगने भंग होते. वाचत असलेला कागद खाली ठेवीत ॲडव्होकेट मॅडम फोन उचलतात. हॅलो, ॲडव्होकेट वर्षा जाधव बोलते. हां बोला की सरला काकू. अगं माझी सून स्नेहा आणि मुलगा सुहासच्या संदर्भात तुझा सल्ला घ्यायचा आहे. काही प्रॉब्लेम झाला आहे का? हो अगं तुला माहितीच आहे, मागे स्नेहा नातवाला घेऊन कायमची माहेरी गेली होती. त्यावेळेला तिचा हट्ट पुरवून तिला परत आणली होती, पण आता पुन्हा कॉम्प्लिकेशन झालं आहे म्हणून तुला भेटायचं आहे. तिला सासूसऱ्यांची घरात अडचण नको आहे असं सुहासने मला सांगितलं, म्हणून मग मी आणि काका तुला भेटायचे म्हणतो आहे. बरं, मग माझ्या ऑफिसला या संध्याकाळी. दुपारी आलो तर चालेल का? हो चालेल की, 4:00 सुमारास या, वाट पाहते मी. फोन बंद करून आपल्या ज्युनियरला हाक मारतात. मुरलीधर, तुम्ही फॅमिली कोर्टमधील तारखेचे पाहाल. पंकज, तू चल माझ्याबरोबर कोर्टात. आपण 3 येऊ ऑफिसला. आज त्या सरला देशमुख आणि देशमुख काका येणार आहेत 4:00. तू थांबली ते त्या मीटिंगला, म्हणजे मग नोट्स घेशील. या बसा.

0: काकू, काका बसा, काय सल्ला हवा आहे काकू तुला?
1: वर्षा, मला काही समजेना मी काय करू ते, म्हणून तुझ्याकडे आले आहे.
0: बोला की काय प्रॉब्लेम झाला आहे?
1: तुला माहिती आहेच, काही वर्षापूर्वी सुहासला सोडून स्नेहा माहेरी निघून गेली होती मनोजला घेऊन. स्वतःचे पुण्यात घर नव्हतं सुहासचं, म्हणून येत नाही म्हणाली होती.
0: मग आम्ही आमचा फ्लॅट सुहासला बक्षीसपत्राने त्याच्या नावावर करून दिला.
1: सुहास म्हणाला होता, मी बघतो सगळं.
0: आणि स्नेहाही म्हणाली होती, मी बघते सर्व.
1: म्हणून आणि त्यानंतर?
0: त्यानंतरच ती मनोजला घेऊन परत आली नांदायला.
1: बर, मग आता?
0: वर्षा मॅमनी विचारलं.
1: आता सुहास म्हणतोय तुम्ही घर सोडून जा.
0: अगं पण असे का म्हणतात ते? तुमचे तर पटत होतं ना.
1: हो, आम्ही घर बक्षीस दिल्यानंतर ती दोघं आणि मनोज माझ्याच बरोबर राहतात, काका म्हणाले.
0: पण मग अचानक हे सर्व?
1: अचानक नाही, सुहासला बक्षीसपत्र करून दिल्यापासून असेच सर्व बिघडत गेले.
0: घरखर्च काकांनीच त्यांच्या पैशात

म्हणतोय तुम्ही घर सोडून जा. अगं पण असे का म्हणतात ते, तुमचे तर पटत होतं ना. हो, आम्ही घर बक्षीस दिल्यानंतर ती दोघं आणि मनोज माझ्याच बरोबर राहतात, काका म्हणाले. पण मग अचानक हे सर्व, अचानक नाही, सुहासला बक्षीसपत्र करून दिल्यापासून असेच सर्व बिघडत गेले. घरखर्च काकांनीच त्यांच्या पैशातून आजवर केलेला आहे, पण जेव्हा काकांची एंजिओप्लास्टी झाली आणि पैसे कमी पडतील असे वाटले तेव्हापासून सर्व बदललं. सुहासकडे थोडे पैसे मागितले काकांनी. ट्रीटमेंटचा खर्च रिटायरमेंटनंतर झेपणार नाही असं वाटलं होतं आम्हाला, पण सुहास नाही देत म्हणाला. बायकोच्या सल्ल्याने आणि मित्रांच्या सल्ल्याने वागतो तो, काका म्हणाले. काकू म्हणाल्या, पहिल्यांदा वाटले समजावून सांगितले तर ऐकेल, पण तो त्याच्या बाबांनाच म्हणाला, तुम्ही तुमचा खर्च स्वतः ओढा ना, नोकरी बघा, बरं दिसत नाही सारखं हात पसरता ते. तो बोलला खरं, पण नोकरी आता प्लास्टिकनंतर कशी जमणार ग, काकू बोलल्या. स्नेहाकडे सासूसासऱ्यांसाठी खर्चायला पैसे नाही आहेत, घरही नाही नावावर. आता काकांच्या प्लास्टिकची जुळणी कशी केली मी ते काय सांगू, माझ्या बांगड्या मोहन माळ मोडली मी. तशी स्नेहा म्हणते, आता काय लाख दोन लाखाची एवढी आहे तीही मोडाल, आमचीच ओढाताण होते, तुम्हाला सांभाळायचे नाही जमायचे. सुहास तर गप्पच होता. विश्रांतीसाठी आम्ही मुलीकडं सुचेताकडं गेलो थोडे दिवस, पण शेवटी घरी आलोच. काकांच्या डॉक्टरांच्या वाऱ्या तपासण्या आमची अडचण होते गं आता मुलाला सुनेला. 15 दिवसापूर्वी स्नेहा म्हणाली, तिचा भाऊ येणार आहे पुण्याला, त्याने नोकरी पकडली आहे पुण्यात. अगं स्नेहा बक्षीसपत्रानंतर परत आली तेव्हापासून सगळं वेगळंच घडते. सुहासला कॉर्पोरेट नोकरी आहे, पगार चांगला आहे, घेईल त्याचं घर असं वाटलं होतं मला, पण घडतंय वेगळंच, काका बोलले. अगं काकू, तुम्ही बक्षीसपत्रच का करून दिलं, आता तोच फ्लॅटचा मालक आहे कागदोपत्री, का केलेत असे. वर्षा, तेव्हाची परिस्थिती वेगळी होती, स्नेहा नातवाला घेऊन निघून गेली होती, सुहासला चांगला पगार होता, आज न उद्या तो घर घेईल आणि तोपर्यंत म्हणून त्याला मदत केली आम्ही. पुढे असे काही होणार हे कोणाला माहीत होते, त्याचे लग्न संसार सुरळीत व्हावा. अश्रू गिळत काकू बोलली. आणि तो सांभाळतो म्हणाला ग म्हणून बक्षीसपत्र करून दिलं, काका म्हणाले. चूक झाली खरी, आणि आता त्या चुकीमुळे आम्ही रस्त्यावर येणार. दोघेही दुःखी होऊन बसले होते. पण काय झाले आहे असे आता निघून येण्या इतके. पंकज, त्यांनी जे कागद दिलेत ना त्या सर्वांची झेरॉक्स काढून फाईलमध्ये लाव आणि ओरिजिनल त्यांना देऊन टाक. हां, बोल काकू, गप्प बसलेल्या त्या वृद्ध जोडप्यावर नजर खेळवीत मॅडम म्हणाल्या. आता स्नेहा म्हणते, मनोजचे शिक्षण घर खर्च काही उरत नाही हातात. मग काकांच्या औषध पाण्याचे, त्याचा सर्व त्रास होतोय ग त्यांना. आता घर खर्चाला आम्ही पैसे देत नाही, त्यांच्या औषधाला पैसे खूप लागतात. बरीचशी पुंजी फ्लॅट खरेदीत गेली, त्यात आता हे सर्व औषधोपचार. मुलीकडून कसं घ्यायचं, आणि आता मुलगा म्हणतो मेडिक्लेम का काढल्याने, स्वतःचे खर्चाचे सुद्धा बघत नाही तुम्ही. आणि औंढा गिळत काकू म्हणाला, आता घरही परक झालं, आता पुण्याला स्नेहाचा भाऊ शिफ्ट होणार आहे, 3 BHK कमी पडणार त्यांना, कारण मनोजची 10वी आहे, त्याला अभ्यासाला वेगळी खोली लागणार असं सुहास म्हणतो. तेव्हा आई बाबा तुम्ही दुसरीकडे जा, काका म्हणाले. मी म्हणालो ग त्याला, घर माझं आहे, मी नाही जाणार. त्यावर सुहास म्हणाला की घर त्याच्या नावावर केलं आहे मी. हे ऐकून मी चक्क खालीच बसलो. घराचा खूप मोठा आधार होता, मुलांनी शब्द फिरवला, त्याचा संसार व्हावा, बायको मुलगा त्याच्या जवळ यावेत म्हणून बक्षीसपत्र केलं होतं. आणि तो म्हणाला होता, तुमचं सगळं बघतो, पण झालं ते भलतंच झालं. पुण्यात माझ्या तुटपुंज्या पैशात राहणं आता अशक्य होणार हे लक्षात आलं. काकू डोळे पुशीत म्हणाली, अगं काकांच्या औषधावर खूप खर्च होते, सेव्हिंग संपत चालली आहेत, मुलगा बघेल अशी खात्री होती, पण झालं भलतंच, काकू म्हणाल्या. स्नेहा माझा आणि काकांचा स्वयंपाकही करणार नाही म्हणाली, पथ्याचं असतं म्हणून. मग मीच करते, पण कधी भाजी असते कधी नसते. पण यांचे गेट टुगेदर मात्र आपल्या घरात प्रत्येक आठवड्याला होतात, रात्री उशिरापर्यंत मित्रमंडळी घरात. काकांची तब्येतही अशी, आणि आमच्या खोलीत सिगारेटच्या धुराचा त्रास होतो आम्हाला, म्हणाले मी स्नेहाला. तर ती म्हणाली, दार लावून घ्या की मग, पण सिगरेटचा वास जाता जात नाही, मुद्दाम करतात ग. परवा आम्ही संध्याकाळी फिरून आलो पार्कमधून, तर दाराला नवीन कुलूप होतं. काकांच्या खिशात मोबाईल राहिला होता म्हणून सुहासचा फोन

त्यांना ऐकू आला नाही. मग स्नेहाला फोन केला तर तिचा फोन बिझी होता आणि सुहासचा बंद होता. बसलो मग पायरीवर, ते घरी उशीर आले. सुनेला विचारलं, अगं वेगळं कुलूप का लावलंस? तर ती म्हणाली, तुमचा मुलगा आणि तुम्ही बघा काय ते. मी म्हणाले, अगं आम्ही सासू सासरे आहोत तुझे, आमच्या घरात राहता, आमची काहीच काळजी वाटली नाही तुम्हाला. स्नेहा म्हणाली, मला का सांगता हे, तुमचा मुलगा आहे त्याच्याशी बोला, आणि खोलीत निघून गेली. त्या दिवशी मी काकांची समजूत काढली. 2 दिवसांनी बघूया म्हणाले. पण 4 दिवसांनी सुहास ऑफिसमधून घरी आला आणि आमची खोली खाली करा म्हणाला. मनोज खिडकीत घाबरून बसला होता. मी आणि काका पहाटे पहाटे एसटीने सांगलीला आलो माझ्या भावाकडं. पैसे घालून घर घेतलं आणि आता रस्त्यावर आलो ग. आता काय करायचं वर्षा तूच सांग, काकांनी कपाळाला हात लावत विचारलं. काका, मला एकदा तुमच्या मुलाशी सुनेशी बोलायचं आहे. मीटिंग फिक्स करूया, मी करतो फोन त्यांना हितूनच, बघूया काय म्हणतात. काकाने फोन लावला. हॅलो, मी बाबा बोलतो आहे. मी आईबरोबर ॲडव्होकेट वर्षा जाधव यांच्या ऑफिसला आलो आहे. त्यांना एकदा तुमच्याशी बोलायचं आहे. कधी वेळ देऊया? ठीक आहे, त्यांना विचारतो. थांब वर्षा, ते म्हणतात की ते इथे सांगलीला येणार नाहीत, आपल्याला पुण्याला बोलवत आहेत. ठीक आहे, येत्या शनिवारची वेळ घ्या काका. पंकज, शनिवारी काही ठेवू नको, जाऊया आपण पुण्याला. बर, पुण्याला येतो आम्ही येत्या शनिवारी. स्नेहा, हां एक मिनिट. वर्षा ती विचारते की घरीच येणार का. नको काका, तुमच्या घराजवळचे सोयीचे हॉटेल कोणते असेल ना तिथे बोलवा त्यांना. बर बर. स्नेहा, येत्या शनिवारी 3 वाजता मानस हॉटेलला या. मला निघताना कॉल करा, म्हणजे आम्ही पोचू वेळेत. ठीक आहे? बर. वर्षा, बघ तिथे सुहास स्नेहा बसलेत. काकूने एका टेबलाकडे बोट करीत सांगितलं. सुहास उठून उभा राहिला आणि म्हणाला, बाबा या बसा. आम्ही सर्व बसल्यानंतर काका म्हणाले, ओळख करून देतो, ही वर्षा माझी वकील, हे तिचे असिस्टंट पंकज. वर्षा, हा सुहास माझा मुलगा आणि ही माझी सून स्नेहा. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. काय म्हणताय तुम्ही, काका काकूंना घर सोडून जायला सांगितलं? मॅडमने विचारलं. हो मॅडम, घर आता सर्वांसाठी कमी पडणार. माझा मेहुणा पुण्याला शिफ्ट होतो आहे, त्याला वेगळी खोली हवी, सुहास बोलला. पण काका काकूंचे काय, त्यांनी कुठं जायचं? मॅडमने प्रश्न केला. आई बाबा तुम्ही बोलावले म्हणून आणि आम्ही मॅडमना मान देऊन आलो आहे, पण घर तुम्हीच माझ्या नावावर केलं आहे, आता तुमची व्यवस्था तुम्हीच बघा. ॲडव्होकेट वर्षाने सुहासकडे पाहिले, जरा करड्या आवाजातच त्या बोलल्या, थांबा जरा साहेब, हे घर तुमच्या वडिलांनी तुम्हाला गिफ्ट केलं आहे, कारण तुम्ही त्यांना सांभाळतो म्हणाला होतात. तुमच्यासाठी, तुमच्या संसाराकरिता हे गिफ्ट डीड केलं आहे, हे खरं आहे ना? सुहास थोडा अस्वस्थ झाला. ज्येष्ठ नागरिक कायद्याने आता आई वडिलांना हक्क दिला आहे, असे गिफ्ट रद्द करण्याचा, रिवोक करण्याचा आणि कोर्टातून न्याय मिळण्याची खात्रीही दिली आहे. पण आम्ही सांभाळतो त्यांना, सुहास मवळ आवाजात म्हणाला. असे सांभाळताय? औषध पाणी सेवा शुश्रूषा राहिलीच बाजूला, घरातून जायला सांगताय? अहो साहेब, घराला पैसा लागलेला आहे त्यांचा आणि एक एक पैसा अकाउंटेड आहे. तुम्ही सांभाळतो म्हणून घराचा ताबा घेतलात आणि आता त्यांना जायला सांगता? थोडक्यात, हे घर तुमचं झालं कारण तुमच्या नावे त्यांनी गिफ्ट रीड केलं आहे. सुहासराव, कायद्याचा आधार निराधार आहे त्यांच्यासाठी असतो, पण तुम्ही तर सरळ सरळ काका काकूंचे घर बळकवायचं ठरवलं आहे. काका गिफ्ट डीड रद्द करू शकतात आणि आता कोर्टाची पायरी त्यांना चढावी लागेल, हे लक्षात घ्या. आणि कोर्टात मात्र सर्व बाजूंनी विचार होणार हे ध्यानात ठेवा. ज्येष्ठ नागरिक कायदा 2007 खाली काका काकूंना त्यांचे घर परत मिळणार हे लक्षात ठेवा. तेव्हा वकिलांचा खर्च आणि पुरावे यामुळे तुमच्याच बाजूने निकालाची आत्ता तरी कोणतीच खात्री मला वाटत नाही. तेव्हा तुम्ही काय निर्णय घेताय त्यावरती पुढची पावले काका काकू उचलणार आहेत. मॅडम, आम्हाला 2 दिवस द्या, सुहास म्हणाला. नाही, काय ते आत्ताच बोला, वकील मॅडमच्या आवाजात आता मात्र धार आली होती. मॅडम हे बघा, माझ्या बाबांनी घर मला गिफ्ट दिलंय हे खरं आहे, पण कोर्ट कचेरी नको. सुहास, आमची काही व्यवस्था केली नाहीस तू, काका स्पष्ट म्हणाले. आता मी नाही करणार तसं.

ते बाबा, नको नको वर्षा, गिफ्ट डीड रद्द करून घेऊया, काका म्हणाले. बाबा मी चुकलो, सुहास म्हणाला, आता नाही चुकणार पुन्हा. काकांनी मुलाकडे पाहिलेसुद्धा नाही. मॅडम तुम्हीच सांगा यातून मार्ग, आमची चूक झाली, सुहास बोलला. ठीक आहे, सर्वप्रथम सिनियर सिटीजन ॲक्टनुसार घर परत काकांच्या नावावर करायचं. मॅम मला माझी चूक उमगली, मी करेन त्यांचं, स्नेहा मवाळपणे बोलली. ठीक आहे मग, प्रोसिजरप्रमाणे सर्व करूया. स्नेहा व सुहास निघून जातात. काकू तुला समजायला हवे की प्रॉपर्टीला नाव लागले म्हणजे त्या प्रॉपर्टीची मालकी त्या व्यक्तीची झाली. असे नावावर करणे किती महागात पडते कळले ना? त्यांनी ऐकले तर बरंच झालं, पण आता सावधगिरीने राहा, काळजी घ्या. मैत्रिणीनो, आता या कथेतून आपण कोणत्या कायदेशीर तरतुदींबाबत माहिती घेतली आहे ते समजून घेऊया. मैत्रिणीनो, मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स ॲक्ट 2007 कलम 23(1) अन्वये जर ज्येष्ठ नागरिकांनी या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर बक्षीसपत्राने वा अन्य मार्गाने त्यांची प्रॉपर्टी एखाद्या व्यक्तीला मूलभूत सुविधा आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्याच्या वचनामुळे व मोबदल्यात हस्तांतरित केली असेल आणि अशा व्यक्तीने हे करण्यास नकार दिला व अशी व्यवस्था केली नाही, तर मग असे हस्तांतरण वा बक्षीसपत्र करून देणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीला ट्रायब्युनलकडे जाऊन ते बक्षीसपत्र वा हस्तांतरण रद्द करून घेता येईल. मेंटेनन्स अँड वेलफेअर ऑफ पॅरेंट्स अँड सिनियर सिटिझन्स ॲक्ट 2007 कलम 23 मधील 1, 2, 3 उपकलमांमध्ये याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत. वृद्ध आईवडिलांना भूलथापा देऊन त्यांची मालमत्ता हडपणाऱ्या मुलांना कायद्याने जणू एक सणसणीत चपराकच मारली आहे. कायद्यातील ताज्या दुरुस्त्या आणि त्याचा स्त्री जीवनावर होणारा परिणाम याबद्दल कथेतून कायदा समजून घेऊया.

0: आता ऐकूया डॉक्टर सुनंदा शेळके यांच्या काही कविता.
1: कविता होती सोबत म्हणून जगणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले, करुणा घेऊन जगाकडे या बघणे झाले. जेव्हा जेव्हा अगतिक झाले वादळात मी, जेव्हा जेव्हा अगतिक झाले वादळात मी, माझ्या आतच किती किती तगमगणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. असेही आले प्रसंग झाली नाकेबंदी, असेही आले प्रसंग झाली नाकेबंदी, जळात असुनी जळा विना तडफडणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. काट्यांच्या वाटांवर होती सदा पावले, काट्यांच्या वाटांवर होती सदा पावले, विशेष हे की तरीही ओठी हसणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. लोकांतातही एकटेपणा सोबत होता, लोकांतातही एकटेपणा सोबत होता, म्हणून काळीज शब्दातून उलगडणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. कवितेने मज मिठी घातली प्रेमाने अन, कवितेने मज मिठी घातली प्रेमाने अन, सुंदरतेची फुले लेवुनी सजणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. गझलेलाही वेड लागले तुझे सुनंदा, गझलेलाही वेड लागले तुझे सुनंदा, वेदनेतही विश्वासाने रमणे झाले, कविता होती सोबत म्हणून जगणे झाले. करुणा घेऊन जगाकडे या बघणे झाले.

अभिमानाने सांगत असते बाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे. कुशीत माझ्या पराक्रमाची स्वातंत्र्याची, कुशीत माझ्या पराक्रमाची स्वातंत्र्याची, बिजे रुजावी अशीच मी वनराई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, मी मर्दानी झाशी राणी रणांगणाशी, घरात वात्सल्याची मी अंगाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, इतिहासाच्या पाना पानावरती अंकित, आशय भरल्या अभिव्यक्तीची शाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. जाणून आहे ईश्वर माझ्या सामर्थ्याला, जाणून आहे ईश्वर माझ्या सामर्थ्याला, सृजनाची मज म्हणून दिली नवलाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. कधी वैष्णवी मी संतोषी महालक्ष्मी मी, कधी वैष्णवी मी संतोषी महालक्ष्मी मी, महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. संकट समयी विश्वासाने साद घाल तू, संकट समयी विश्वासाने साद घाल तू, पर्वत सुद्धा माझ्या पुढती राई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. तरी सुद्धा अंदाजाविण नकोस डिवचू स्वाभिमान तू, अंदाजाविण नकोस डिवचू स्वाभिमान तू, उठता पेटून अंगाराची खाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे. शेवटचा शेर, कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, कळी खुडाया नकोस लावू जन्माआधी, तुझ्या अंगणी दरवळणारी जाई आहे, अभिमानाने सांगत असते बाई आहे, युगकर्त्या त्या शिवबाची मी आई आहे.

आई मावत नाही शब्दांच्या आवाक्यात, आई असते वेगळी साऱ्या नात्यांच्या ताफ्यात. सोसते सारे कोरडे पण वाहत राहते नदी सारखी, देता देता हिरवे पण आटत जाते खारके सारखी. आई नावाचा असतो देव

0: सदैव आपल्या पाठीशी. आई नावाचा असतो देव सदैव आपल्या पाठीशी, तिचेच ठसे तिचेच संस्कार तिचेच रूप गाठीशी. आई होते वृद्ध तरी वाढत नसते तिचे वय, आई होते वृद्ध तरी वाढत नसते तिचे वय, ती नसल्यावर ठेच लागता ओठावरती तिचीच सय. आई असते बाळासाठी त्यागाचीही परिसीमा, आई असते बाळासाठी त्यागाचीही परिसीमा, आई असते पावित्र्याचा तुमच्यासाठी एक विमा. एकांताच्या अंधारातून शोधून पहा आत आत, एकांताच्या अंधारातून शोधून पहा आत आत, आई असते तेवत खोल तुमच्यासाठी होऊन वात, आई असते तेवत खोल तुमच्यासाठी होऊन वात.
1: डॉक्टर सुनंदा शेळके यांच्या कविता आपण ऐकल्या.

0: आणि मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा पत्ता आहे केंद्र निदेशक आकाशवाणी सांगली केंद्र, कोल्हापूर रोड, सांगली, पिनकोड 416 416, पोस्ट बॉक्स नंबर 88.
1: आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglyakashwani@gmail.com.
0: आणि याबरोबरच मैत्रिणींनो, आता निरोपाची वेळ आली आहे. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला मधुराला
1: आणि वरदाला निरोप द्या.
0: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या तेजा दुर्वे.
1: ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया तुही रे या चित्रपटासाठी वैशाली सामंत, उर्मिला धनगर आणि अमित राज यांच्या स्वरातील हे गीत आहे गुरु ठाकूर यांचं. संगीतबद्ध केलंय अमित राज यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया बटरफ्लाय या चित्रपटासाठी वैशाली म्हाडे यांच्या स्वरातील हे गीत आहे वैभव जोशी यांचं, सुभिजित मुखर्जी यांनी संगीतबद्ध केलेलं.

श्रोते हो, गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या ॲपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. कार्यक्रमात यानंतर ऐकूया गुलकंद या चित्रपटासाठी रोहित राऊत, सावनी रवींद्र, आशिष कुलकर्णी यांच्या स्वरातील हे गीत आहे सचिन मोटे यांचं. संगीतबद्ध केलंय अमीर हर्डीकर यांनी.

0: सिद्धार्थ महादेवन यांच्या स्वरातील हे गीत होतं मितवा या चित्रपटातील. मंदार चोलकर यांच्या गीताला संगीतबद्ध केलं होतं शंकर एहसान लॉ यांनी. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी, प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. दुपारचा 1:30 ठीक 1:30 आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. सुरुवातीला राष्ट्रीय बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई. भक्ती सोनटक्के राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारी दरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट T20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या 2 दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अलसिसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियान हे नेते सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या

0: इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायजेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अधनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अन्वर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिनहुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. भारत आणि चीन यांच्यात कोविड महामारीमुळे स्थगित झालेली विमानसेवा येत्या 21 सप्टेंबरपासून पुन्हा सुरू होणार आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भारत दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर चीनच्या सदर्न एअरलाइन्स या विमान कंपनीनं आज ही घोषणा केली. भारतीय विमान कंपनी इंडिगोनं यावर्षी मार्चमध्ये शांघाय आणि कोलकाता दरम्यान दैनंदिन विमानसेवा सुरू केली असून चीनच्या बाजूनं देखील आता ग्वांझू आणि नवी दिल्ली दरम्यान नियमित प्रवासी विमानसेवा सुरू होत आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बळाच्या जोरावर आणि उद्धटपणे दिलेल्या धमक्यांना इराण घाबरत नाही असं इराणचे अध्यक्ष मसऊद पेजेश्कियान यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत काल ते एका कार्यक्रमात बोलत होते. राष्ट्रहिताचं रक्षण आणि शांततामय सहजीवन हेच इराणचं उद्दिष्ट असून इराणी समाजात दुहीची बीजं पेरणाऱ्या परकीय शक्तींचा पराभव करू असं ते म्हणाले. अमेरिका आणि इस्रायलच्या सैन्याचं वर्णन सशस्त्र अतिरेकी असं करून त्यांच्या हल्ल्यात 168 शाळकरी मुलं ठार झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर ॲश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचं अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती, पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्हसमोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 7-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात दोन अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरिना साबालेंका समोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल, तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिना समोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा खिताब कॅथरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर आय स्टेडियमवर रंगणार आहे.
0: महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या टी20 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. WSPS नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या भक्ती शर्मा हिनं 10 एअर पिस्तूल SH1 स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं आहे. सांघिक प्रकारात सृष्टी भक्ती आणि सुमेधा यांच्या संघानं रौप्य पदकाची कमाई केली आहे. कनिष्ठ गट आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघानं अंतिम फेरी गाठली आहे. भारतीय पुरुष संघानंही काल उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात मलेशियाला 3-1 हरवून अंतिम फेरी गाठली. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत, राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18 ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह विविध जागतिक नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. कोविड महामारी दरम्यान थांबलेली भारत चीन विमानसेवा पुन्हा सुरू होणार. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरिना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी20 आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 1:40 आणि 27 झालेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत धुळे नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र.
3: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहोत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र. मनमाड इंदूर आणि धुळे नरडाणा रेल्वे प्रकल्पांच्या कामांना गती देण्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांचे निर्देश. धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू. आणि नंदुरबार जिल्ह्यात गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात, प्रशासन हे सज्ज. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे धुळे जिल्ह्याचे प्रतिनिधी नितीन जाधव.
4: धुळे जिल्ह्यातील विकासाला चालना देणारे मनमाड इंदोर आणि धुळे बोरवीर नरडाणा रेल्वे प्रकल्पांच्या कामाला गती देण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत भूसंपादन, संयुक्त मोजणी, शासकीय तसेच वनजमीन, स्थानके, पूल आणि बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. मनमाड इंदोर रेल्वे मार्गाची लांबी 309.43 किलोमीटर असून त्यासाठी 16,320 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात मिळून 34 स्थानके प्रस्तावित आहे. धुळे बोरवीर नरडाणा रेल्वे मार्ग हा प्रकल्प मार्च 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांचे हित चपत, भूसंपादन आणि मोबदल्याशी संबंधित प्रलंबित प्रकरणे पारदर्शकपणे निकाली काढावीत, तसेच रेल्वे, महसूल आणि वन विभागाने समन्वयाने काम करावे असे निर्देश पालकमंत्री रावल यांनी दिले आहेत. धुळे जिल्हा क्रीडा संकुलात मिशन लक्षवेध अंतर्गत

जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातील गुणवंत आणि होतकरू खेळाडूंचा शोध घेऊन त्यांना दर्जेदार प्रशिक्षण, क्रीडा साहित्य आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे. क्रीडा क्षेत्रात धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्रातील खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करावी या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या केंद्राचे 15 ऑगस्ट रोजी उद्घाटन करण्यात आले. खेळाडूंनी ध्येय निश्चित करून सातत्याने सराव आणि मेहनत करावी. धुळे जिल्ह्यात

0: शांताराम नांदगावकर यांची ही रचना होती. आकाशवाणी गायक वृंदांच्या स्वरातील या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता इथेच संपवित आहोत. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचा 1:55 झालेले आहेत. आता पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात उत्सव लोककलेचा या मालेत ऐकूया गणेशोत्सव आणि त्यातील पारंपरिक लोककलांची माहिती देणारा डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर आहे सुलभा सौमित्र यांचा.
2: गणेशोत्सवात हमखास ललिताची आठवण होते. प्राचीन मराठी नाट्य प्रकार म्हणून ललिताला ओळखलं जातं. महाराष्ट्र शब्दकोशात ललिताची व्याख्या अशी, नवरात्रादी उत्सवाच्या शेवटच्या रात्री उत्सव देवता सिंहासनाधिष्ठित झाली असं समजून वासुदेव दंडी गाणं इत्यादी ईश्वर भक्तांची सोंग, मग ती सोंग स्व संप्रदायानुरु देवतेला प्रसाद मागतात आणि मग तो प्रसाद सभासदांना वाटतात. उत्सव प्रसंगी सोंग नाटकाच्या प्रवेशामुळे खेळ करणं म्हणजे ललित होय. प्रथम पखवाज, टाळ, वीणा या वाद्यांच्या साथीनं वारकरी भजनाची सुरुवात होते. पंचपदी म्हणजे 5 अभंग झाल्यावर प्रसादाचं गाणं सुरू होतं, म्हणजे 5 बाळमुंजे हाती आरतीचे ताट घेऊन येतात आणि भजन सुरू होतं. देवा प्रसाद देई झडकरी, सदगुरु देवा प्रसाद देई, वासुदेव दंडी गाण, प्रसाद मागू आले दान, आणिक आले कोण कोण नावे त्यांची परसावी, ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वाणी मागू आल्या चारही खणी, गोंधळ डफगर भैरव जोगी बाळ संतोष आणि बैरागी, फकीर डाकुलता तो योगी कान फाटा आला तो, आंधळा पांगुळा बहिरा मुका कैके सबरी मुंडा देखा, भाट किन्नर ज्योतिषी ऐका तिष्ठता ती प्रसादा, सारे मंडपी आले असे राव विनोदी बोलतसे, महार जोहार करीतसे प्रसाद द्या द्या म्हणोनी, ऐसे अपार भक्त आले प्रसाद देऊनी तृप्त केले, रामदासाची पाऊले यदुवीर दासे वंदिले. हे प्रसादाचं गाणं झाल्यावर गणपतीचं सोंग इथं त्यावेळी संत तुकाराम महाराजांचा अभंग गायला जातो. तो असा, नाचत आले हो गणपती पायी घागऱ्या वाजती, दासोपंतांचं ललित आणि अंबडचं ललित, याशिवाय सांगलीला गणपती मंदिरात ललित सादर व्हायचं, त्याशिवाय पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील उंब्रज आणि नारायणगाव पिंपळगाव या ठिकाणी, तसंच नारायणगाव इथं भोंडवे यांचं ललित सादर होत असे. ललितात गणपती येतो त्याचवेळी वनमाळी नावाचं सोंग येतं. हा वनमाळी गणपतीची टिंगल करतो,

0: पोट्या लाल सोंडेचा असा विनोद करतो, पण त्यामध्ये श्रद्धा आणि भाविकता असते. तुझं मज नाही भेद केला सहज विनोद ही भक्तीची भावना असते. गणपती नर्तन करतो आणि निघून जातो, जाताना आपल्या सोबत आलेल्या रिद्धी सिद्धींना देखील घेऊन जातो. गणपतीचं सोंग जसं ललितात असतं, तसंच बोहाडा, पंचमी, आखाडी, चैती अशा ग्रामोत्सवातील भक्तीनाट्यात असतं. ही भक्ती नाट्य प्रामुख्याने उत्तर महाराष्ट्रात आणि मराठवाड्यात सादर होतात, ज्यामध्ये गणपती, रिद्धी, सिद्धी, सरस्वती, भैरवनाथ, रावण, राम, लक्ष्मण, हनुमान ही सोंग येतात. ती होळीच्या आदल्या दिवशी रात्रभर गावात मिरवतात. सनई, संबळ, ढोल, हलगी या वाद्यांच्या साथीनं ही सोंग मिरवली जातात. गणपतीचं सोंग येतं त्यावेळी सर्व ग्रामस्थ गणपतीच्या पाया पडतात, त्याची आरती करतात, त्याला श्रीफळ वाहतात. गणपतीच्या सोंगाचं विलक्षण पावित्र्य राखलं जातं, कारण त्याच्या आधी सोंग घेणारी व्यक्ती किमान एक महिना व्रतस्थ राहते आणि पूजा अर्चा करते. महाराष्ट्राच्या विविध लोककला प्रकारांमध्ये गणपतीचं संकीर्तन आणि प्रत्यक्ष दर्शन होतं, आणि हे संकीर्तन आणि हे दर्शन गणेशोत्सवाच्या निमित्ताने नेहमी वंदनीय म्हणून समजलं जातं. चराचरात गणपती, रोमारोमात गणपती, श्वासाश्वासात गणपती, अवघ्या विश्वात गणपती.
1: श्रोते हो, उत्सव लोककलेचा या मालेत आत्ताच आपण ऐकला डॉक्टर प्रकाश खांडगे यांचा लेख. वाचक स्वर होता सुलभा सौमित्र यांचा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
2: श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचे कार्यक्रम श्रोते हो आपण प्रसार भारतीच्या वेव झोटीची प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता आहात. दुपारचे 2 वाजलेत, पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. आज कृषीवाणी अंतर्गत ऐकूया लवंग पिकावरील कीड आणि रोग नियंत्रण. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
3: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो,

0: हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे.
1: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेन्शन योजना मोदीजींचा संकल्प.
2: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको.
1: आतापर्यंत या योजनेत 9,50,000 अधिक लाभार्थी सामील झाले आहेत. तुम्ही देखील 18-40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सहित योजनेच्या अन्य 3 हमी लाभांबद्दल माहिती मिळवण्यासाठी तुमच्या बँक शाखेशी संपर्क साधा.
0: ऐकूया कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण. आज आपण वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्थापन याविषयी माहिती घेऊया. वाचन केलंय विद्या तावडे यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, वेलवर्गीय भाज्यांमध्ये त्यांच्या वाढीच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये विविध किडींचा उपद्रव होऊ शकतो. यामध्ये सुरुवातीला बियाणं उगवून आलं की जेव्हा रोपं 2-4 पानाची असतात अशा अवस्थेत जवळजवळ सर्व वेलवर्गीय भाज्यांमध्ये आढळणारी कीड म्हणजे तांबडे भुंगेरे. ही कीड विशेषतः कोवळ्या रोपांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. अळी जमिनीलगत कोवळी रोपं कुरतडून खाते, त्यामुळे रोपं मोठ्या प्रमाणावर मरून जातात. दुसरी महत्त्वाची कीड म्हणजे नागअळी. ही कीड देखील अगदी सुरुवातीपासून ते वेलीच्या वाढीच्या संपूर्ण अवस्थेत पानांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करते. या व्यतिरिक्त सर्व वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये रस शोषून घेणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव पिकाच्या सर्व अवस्थेत आढळून येतो. यामध्ये विशेषतः मावा, तुडतुडे, सूत्रकृमी यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणावर होतो. वेलवर्गीय फळभाज्यांमध्ये फळधारणेपासून त्रास देणारी आणि फळभाज्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करणारी महत्त्वाची कीड म्हणजे फळमाशी. फळं लहान असताना प्रादुर्भाव झाला तर अशी फळं गळून पडतात. या किडीचा प्रादुर्भाव सर्वच हंगामात आढळून येतो. रस शोषणाऱ्या किडी देखील वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आढळतात. यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडी यांचा समावेश होतो. या किडी कोवळ्या पानांच्या खालच्या भागात राहून पानातील रस शोषून घेतात, त्यामुळे पानं निस्तेज पडतात.

पिवळी पडतात, खालच्या बाजूला वाकडी होतात, त्यामुळे त्याचा वेलीच्या वाढीवर परिणाम होतो आणि त्यामुळे उत्पन्नात घट येते. सूत्रकृमी हे देखील वेलवर्गीय भाजीपाल्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात. या सर्व किडींचं एकात्मिक नियंत्रण करण्यासाठी जमिनीची निवड, कीड आणि रोगाला कमी बळी पडणाऱ्या जातींची निवड, मशागतीच्या पद्धती, जैविक कीटकनाशकं आणि शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटकनाशकं यांचा अंतर्भाव करावा. त्याचबरोबर विविध मशागतीच्या पद्धती वापरून देखील किडींचं योग्य प्रकारे व्यवस्थापन करता येतं. पिकांचे अवशेष जाळून नष्ट करावेत. मुख्य पिकाभोवती सापळा पिकं घ्यावीत. फळमाशीच्या नियंत्रणासाठी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने रक्षक सापळा विकसित केला आहे. या रक्षक सापळ्याचा वापर आपण आपल्या वेलवर्गीय भाजीपाला लागवडीमध्ये करावा. रस शोषणाऱ्या किडीच्या नियंत्रणासाठी बाजारात निळे आणि पिवळे चिकट सापळे उपलब्ध आहेत, त्यांचा वापर करावा. या किडींच्या नियंत्रणासाठी निंबोळी अर्क किंवा नीमयुक्त कीटकनाशकं उपलब्ध आहेत, त्यांचा वापर आपल्या शेतामध्ये करावा. मंडळी, अशा प्रकारे आपल्या वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्थापन एकात्मिक पद्धतीने केलं तर चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवता येईल. बरं तर पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आत्ताच आपण ऐकलं. आज आपण वेलवर्गीय भाजीपाल्यावरील किडींचं व्यवस्थापन याविषयी माहिती घेतली. वाचन केलं होतं विद्या तावडे यांनी. सादरकर्ते होते विवेक वानखडे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतरचा कार्यक्रम लगेचच.

0: पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा।
1: श्रोते हो नमस्कार, आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लिव्हर सिरोसिस याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध पोटविकार आणि यकृत तज्ज्ञ डॉक्टर प्रशांत भांडारकर। नमस्कार डॉक्टर।
2: नमस्कार
1: डॉक्टर। गेल्या तीन भागांमध्ये आपण बरीच माहिती जाणून घेतलेली आहे, म्हणजे लिव्हर सिरोसिस काय असतो, कारण लक्षणं, निदान नेमकं कसं करण्यात येतं। आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल, एकदा निदान झालं आणि कन्फर्म झालं की लिव्हर सिरोसिस आहे, तर मग त्यावर उपचार पद्धती नेमकी काय असते।
2: तर याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला लक्षात घ्यावा लागतो की हा सिरोसिस झाला कशामुळे, ते कारण आधी आम्ही शोधतो। आणि एक महत्वाचा मुद्दा इथे सांगायचा की जेव्हा ॲडव्हान्स सिरोसिस असतो तो कुठल्याच औषधाने ते लिव्हर पूर्ववत होऊ शकत नाही। आणि मी आधीच सांगितलं की लिव्हर सिरोसिस हा काय 2-4 दिवसात किंवा 2-4 महिन्यात होणारा आजार नाही, हा वर्षानुवर्ष जेव्हा लिव्हरवर अत्याचार डॅमेज व्हायला लागतो कुठल्या कारणामुळे, मग ते लिव्हर नॉर्मल लिव्हर हळूहळू हार्ड म्हणजे स्टिफ होऊन, फायब्रोसिसचे मी तुला स्टेज सांगितले, F0 किंवा F1 हे नॉर्मल असतं, पण F2 म्हणजे आता धोक्याची घंटा वाजायला लागली आहे, F3 म्हणजे सिव्हिअर फायब्रोसिस, F4 म्हणजे फायनल सिरोसिस। तर हे सुरुवातीचे स्टेजेस ओळखणे आणि मग कारण काय होतं, जर प्रमाणाच्या बाहेर पेशंट मद्यप्राशन करत असेल तर त्यांनी तात्काळ नेहमीसाठी पूर्णपणे दारू सोडणं आवश्यक असतं। कारण ॲडव्हान्स सिरोसिसला तसं पाहिलं तर ट्रीटमेंट नाही लिव्हर प्रत्यारोपणाशिवाय। तर त्यामुळे कुठलाच डॉक्टर हे कुठल्याच प्रमाणाच्या मद्यप्राशनाचं ॲडव्होकेट करणार नाही की मद्यप्राशन काही प्रमाणात सेफ आहे काही प्रमाणात सेफ नाही, असं काही नाही। मद्यप्राशन हे सुरक्षित कुठल्याच प्रमाणात नाही। नंतर मी सांगितलं नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर, डायबिटीज आणि ओबेसिटी हे दोन महत्त्वाची कारणं आहे। हे सुद्धा लिव्हर सिरोसिस यांचासुद्धा 15-20 वर्षात हळूहळू डॅमेज होतो। तर डायबिटीस ह्या काटेकोरप्रमाणे कंट्रोल करणे, स्थूलता, आपलं वजन एक आयडियल वजन असायला पाहिजे आपल्या हाईटच्या प्रमाणे, त्याला बॉडी मास इंडेक्स म्हणतात BMI। तर आपलं एशियन्ससाठी BMI ह्या 23 खाली सांगितलेला आहे। व्हायरसनी असेल तर अँटीव्हायरल ट्रीटमेंट देत आहे, B आणि C व्हायरसला मारणारी प्रभावी औषधं मॉडर्न मेडिसिनमध्ये आहे।

0: ऑटोइम्युन जरा डॅमेज असेल, जेव्हा स्वतःच्या शरीराने स्वतःच्या लिव्हरला डॅमेज केलं असेल, तर त्याला स्टिरॉइड्स आणि इम्युनोसप्रेसन्स असे ड्रग्ज वापरले जातात. तर त्यामुळे क्रॉनिक लिव्हर डिझीज आणि लिव्हर सिरॉसिसच्या सुरुवातीच्या स्टेजवर उपचार करता येतो. हे जर विल्सन डिसीज नावाचं असेल तर ते शरीरात तांबा म्हणजे कॉपर एक्सेसिव्ह डिपॉझिट होतं, तर कॉपर चिलेटिक एन्झाइम्स वापरून हा लिव्हर सिरॉसिस आपल्या पुढे प्रोग्रेस होण्यापासून आपल्याला थांबवता येतो. लिव्हर सिरॉसिसच्या सुरुवातीला मेडिकल मॅनेजमेंट करता येते, म्हणजे काही वर्ष तरी पेशंटला लिव्हर ट्रान्सप्लांटशिवाय आपल्याला व्यवस्थित त्याचं आरोग्य ठेवता येतं. जे जे कॉम्प्लिकेशन होतात आहे, पोटातलं पाणी, मीठ कमी खाणे, डायरेटिक्स नावाचे औषध देणे, हे पोटातलं पाण्याचं ट्रीटमेंट आहे. रक्तस्राव झाला, जर रक्ताची उडली झाली तर एंडोस्कोपीनी हे ब्लीडिंग व्हेन्स जे असतात, त्याला व्हरायसिस म्हणतात, त्या व्हेन्स आपल्याला बंद करता येतात, म्हणजे रक्तस्राव थांबवता येतो. आणि ॲट द सेम टाईम लिव्हर सिरॉसिस ॲडव्हान्स जरी झाला असेल तरी कारणं त्याची दूर करत गेली तर त्याचं प्रोग्रेशन आपल्याला स्लो करता येतं. म्हणजे इट इज नेव्हर टू लेट. हेपॅटिक एन्सेफलोपॅथी जेव्हा मेंदूवर परिणाम व्हायला लागतो तर मग त्याची सुद्धा एक सेपरेट उपचार पद्धती आहे. इनिमास देणे, काही अँटीबायोटिक्स पोटातनं वापरणे आणि इंट्राव्हिनस इंजेक्शन्स देणे हे करता येतात. किडनी जर अफेक्ट व्हायला लागली तर किडनीची सुरुवातीचे कॉम्प्लिकेशन्स आपल्याला मेडिसिन्सनी ट्रीट करता येतात. आणि जेव्हा एका पॉईंट पलीकडे हे लिव्हर आयुष्य सस्टेन करायला इनसफिशियंट ठरतं तेव्हा मग लिव्हर प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट करावा लागतो. आणि लिव्हर ट्रान्सप्लांट करून एका प्रकारे पेशंटला नवजीवन देता येतं. लिव्हर सिरॉसिस काही अचानक होत नाही 2 महिन्यात किंवा 2 वर्षात, ती एक क्युम्युलेटिव्ह म्हणजे प्रोग्रेसिव्ह आणि हळूहळू होणारा स्लो पॉयझनसारखा तो डॅमेज आहे. त्याची कारणं दूर करा, त्याचे लक्षणं वेळीच ओळखा, ते आपल्या डॉक्टरला भेटा आणि त्याच्यावर वेळीच पावलं उचला. कारण ॲडव्हान्स एकदा सिरॉसिस झालं आणि लाईफ सस्टेन व्हायला ते जर सक्षम नसेल तर असं लिव्हर बदलावं लागतं. जरी भरपूर प्रमाणात त्याचं सक्सेस आहे पण त्याच्यानंतरची काळजी घ्यावी लागते, इम्युनो सप्रेशन वापरावं लागतं. तर शक्यतो लिव्हर ट्रान्सप्लांटपर्यंत आपली वेळ येणार नाही ही काळजी आपण घेतली पाहिजे आणि या आजारावर आपण विजय किंवा कंट्रोल मिळवू शकतो.
1: डॉक्टर प्रशांत भांडारकर, आपण इथे आलात आणि लिव्हर सिरॉसिस याविषयी आमच्या श्रोत्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. दुपारचे 2:10 झालेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो परिसर या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश आणि त्यातील जैवविविधता याविषयी अनंत हिंगवे यांनी दिलेल्या माहितीचा भाग 4. यात आपण माळ रानातील परिसंस्थेचे धोके आणि संवर्धनातील आव्हान याविषयीची माहिती.

आता आपण गवताळ प्रदेशाचे वैशिष्ट्ये, त्यातील जैवविविधता, त्यातील प्राणी, पक्षी आणि कीटक यांची माहिती घेतली. हे गवताळ प्रदेश पृथ्वीच्या एकूण भूभागाचा सुमारे 33% भाग व्यापतात आणि अंटार्क्टिका वगळता प्रत्येक खंडावर त्याचे अस्तित्व आहे. भारतातील गवताळ प्रदेश देशाच्या एकूण भूभागाच्या सुमारे 24% भाग व्यापतात आणि बहुवार्षिक गवताचे प्राबल्य असलेले हे प्रदेश अत्यंत महत्त्वाचे नैसर्गिक अधिवास मानले जातात. भारतातील काही मोजक्या उरलेल्या सवाना गवताळ परिसंस्थांपैकी महत्त्वाचे प्रदेश महाराष्ट्रात आहेत. विस्तीर्ण आणि मोकळा परिसर, गवतकुलातील वनस्पतींचे प्राबल्य, भरपूर सूर्यप्रकाश, कीटक, फुलपाखरं आणि इतर इनव्हर्टिब्रेट्स जीवांची मोठी संख्या, विविध प्रकारच्या बिया आणि धान्यांची उपलब्धता आणि हा सर्व परिसर पक्ष्यांसाठी अत्यंत अनुकूल असा अधिवास. आता या प्रदेशाचे संवर्धन कसे करायचे किंवा यातील धोके कुठले आहे याच्याविषयी थोडं जाणून घेऊया. महाराष्ट्रातील गवताळ प्रदेश हे अतिशय समृद्ध आहे, पण ते आज गंभीर संकटाचा सामना करत आहे. याची काही कारणं आहेत, जसं की या प्रदेशाची पडीक जमीन म्हणून चुकीची वर्गवारी केली गेली आहे. ब्रिटिश

काळापासून चालत आलेल्या जमीन महसूल कायद्यानुसार या अत्यंत समृद्ध गवताळ प्रदेशांना पडीक जमीन म्हणून संबोधले गेले आहे. यामुळे ही जमीन उद्योग, सौर ऊर्जा प्रकल्प आणि महामार्गांसाठी सहज उपलब्ध केली जाते. वृक्षारोप मोहिमेअंतर्गत अनेकदा नैसर्गिक माळरानात झाडे लावली जातात. मोकळ्या गवताळ प्रदेशात झाडे लावल्यामुळे त्यातील प्राण्यांचे अधिवास कायम नष्ट होतात. जसे की चिंकारा हरणाच्या प्रकाराला लांबच लांब गवताळ प्रदेश आवश्यक असतो. वेलायती बाभूळ, गाजर गवत यासारख्या वनस्पती मूळ गवताचा बळी घेऊन वेगाने पसरत आहे. हे अखाद्य असल्यामुळे त्यातील प्राण्यांना खाद्य उपलब्ध होत नाही. अनियंत्रित चराईमुळे गवताची पुनरुत्पादक क्षमता संपत आहे. तसेच सिंचनाची सुविधा वाढल्यामुळे माळरानांचे रूपांतर आता ऊस आणि फळबागाच्या शेतीत होत आहे. उंच विजेच्या तारांमुळे माळढोक सारख्या पक्ष्यांचे उडताना अपघात होऊन मृत्यू होतात. असे अनेक कारणे असल्यामुळे आपण या परिसंस्थेचे संरक्षण कसे करायचे यावर गंभीर विचार करायला हवा. अशा या समृद्ध परिसंस्थेच्या संरक्षणासाठी आपण जागरूक होऊया. धन्यवाद.

श्रोतेहो, परिसर हा कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित केला. कार्यक्रमाची निर्मिती केली होती आकाशवाणी नागपूर केंद्रांनी. दुपारचे 2:15 होत आहेत. ठीक 2:15 वाजता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत. ठीक 2:15 वाजता.

श्रोतेहो, कंचनामण्यम यांनी गायलेला सुरुवातीला राग हंसध्वनी, अठाणा आणि खमाज हा आपण ऐकला. यांना मृदुंगम साथ केली होती स्वामीनाथ जयरमण यांनी, तर व्हायोलिनची साथ होती विश्वनाथ रामास्वामी यांची. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. नादब्रह्म अंतर्गत आज आपण कर्नाटक शैलीतील संगीत ऐकलं.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात.

माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका। जनावरांसाठी निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे या विषयावर डॉक्टर महेश जावळे यांची मुलाखत। सोबतच ऐका शेताच्या बांधावर या मालिकेत प्रगत शेतकरी प्राची मिरासे यांची मुलाखत। हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 14 सप्टेंबर 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3 वाजता, ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या, ठीक 3 वाजता.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्र्यांचं जरांगे यांना आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला सुरुवात होत असून या 2 दिवसीय भव्य कार्यक्रमात ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख उदयोन्मुख राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली होत असलेल्या या परिषदेची संकल्पना लवचिकता, नाविन्य, सहकार्य आणि शाश्वतता यांच्यासाठी उभारणी अशी आहे. या अत्यंत महत्वाच्या शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल सीसी, इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेजश्कियान हे नेते सहभागी होणार आहेत. या उच्चस्तरीय परिषदेत ब्रिक्स सदस्य राष्ट्रांचे नेते जागतिक प्रशासन, बहुपक्षीयवाद, व्यापार आणि गुंतवणूक, तंत्रज्ञान, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, आरोग्यसेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि महत्वपूर्ण पुरवठा साखळ्या इत्यादी मुद्द्यांवर चर्चा करण्याची शक्यता आहे. ब्रिक्स शिखर परिषदेसाठी विविध देशांचे प्रमुख तसंच परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि आंतरराष्ट्रीय संस्थांच्या प्रतिनिधींचं आगमन होत आहे. चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दिल्लीत पोहोचले असून व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारूसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्झिम रायझेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस अदनॉम घेब्रेसस दिल्लीत दाखल झाले आहेत. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका सुरू आहेत. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय धोरणात्मक भागीदारी वृद्धिंगत करण्यावर भर दिला. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम यांच्याशीही व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा तसंच नागरिकांमधले संबंध इत्यादी मुद्द्यांवर चर्चा केली. याशिवाय अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद

0: बिन मोहम्मद बिन झायद अल नाहयान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशीही प्रधानमंत्र्यांनी द्विपक्षीय चर्चा केली. या भेटीत प्रधानमंत्र्यांनी ब्रिक्स शिखर परिषदेत भागीदार देश म्हणून व्हिएतनामच्या सहभागाचं स्वागत केलं. आज नंतरच्या सत्रात प्रधानमंत्री चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. जागतिक वित्तीय संस्थांमध्ये उदयोन्मुख अर्थव्यवस्थांना अधिक प्रभावी स्थान मिळावं असं मत ब्रिक्स देशांच्या अर्थमंत्र्यांनी आणि मध्यवर्ती बँकांच्या गव्हर्नरांनी एका निवेदनाच्या माध्यमातून व्यक्त केलं आहे. व्यापाराचं खंडित स्वरूप आणि जगात सध्या सुरू असलेल्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर या अर्थव्यवस्था आर्थिक लवचिकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यात म्हटलं आहे. याशिवाय त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँक यांसारख्या संस्था अधिक पारदर्शक करण्यासाठी आवश्यक सुधारणा करण्याची मागणीही केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे असं ते म्हणाले. सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत करण्याची सरकारची भूमिका आहे असं ते म्हणाले. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अंतरवाली सराटी इथं होणाऱ्या बैठकीसाठी बीड जिल्ह्यातून हजारो मराठा आंदोलक रवाना झाले. बीडमधून मोटार सायकलींचा रॅलीचा ताफा अंतरवालीच्या दिशेनं निघाला आहे. माजलगावसह जिल्ह्यातल्या विविध भागातून समाजबांधव या रॅलीत सहभागी झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते ऐतिहासिक एशियाटिक सोसायटीला भेट देतील. तसंच नवी मुंबईत वाशी इथं आयोजित हिंदी राजभाषा संमेलनाला उपस्थित राहतील. 2 दिवस चालणाऱ्या या संमेलनात देशभरातून हिंदी भाषक साहित्यिक आणि संस्था प्रतिनिधी उपस्थित राहतील. गणेशोत्सवादरम्यान पुण्यात 10 ऐवजी 2 दिवस दारूबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. सोमवारी म्हणजेच गणेश चतुर्थीला संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आणि 25 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी पूर्ण दिवस ड्राय डे राहील. गणेशोत्सवात सर्व 10 दिवस दारूबंदी लागू करण्याच्या आदेशाला पुण्यातल्या हॉटेल मालक आणि वाईन दुकानदारांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. तेव्हा या निर्णयाचा फेरविचार करावा असं न्यायालयानं सांगितलं होतं. त्यानुसार हा बदल करण्यात आला आहे. अमेरिकन खुली टेनिस स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात पोहोचली आहे. हंगामातली शेवटची ग्रँडस्लॅम असलेल्या या स्पर्धेत प्रतिष्ठित आर्थर ॲश स्टेडियममध्ये महिला आणि पुरुष एकेरीचे अजिंक्यपदासाठीचे सामने आज आणि उद्या रंगणार आहेत. जाणून घेऊया अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात काल अग्रमानांकित अलेक्झांडर झ्वेरेव्हनं कॅरेन खचानोव्हचा 6-3, 7-6, 7-6 असा थेट सेट्समध्ये पराभव केला आणि कारकिर्दीत दुसऱ्यांदा अमेरिकन ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली. यापूर्वी त्यानं 2020 ही फेरी गाठली होती पण थरारक अंतिम सामन्यात त्याला डॉमिनिक थिएमकडून पराभव पत्करावा लागला होता. आता या पराभवाची पुनरावृत्ती होऊ न देता कारकिर्दीतलं दुसरं ग्रँडस्लॅम अजिंक्यपद मिळवण्याचं ध्येय झ्वेरेव्ह समोर असेल. उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात बेन शेल्टननं फ्रान्सिस टियाफोवर 4-6, 6-3, 7-3, 7-5 अशी मात केली आणि पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. 2003 अँडी रॉडिकनं पटकावलेल्या अजिंक्यपदानंतर पहिल्यांदाच हा बहुमान अमेरिकेला मिळवून देण्याच्या ध्येयानं बेन शेल्टन उद्या मैदानात उतरेल. दुसरीकडे महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात 2 अग्रमानांकित टेनिसपटू एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकणार आहेत. अग्रमानांकित अरिना साबालेंकासमोर दुसऱ्या क्रमांकावर असलेली एलेना रिबाकिना हिचं आव्हान असेल. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं विजेतेपद आपल्या नावावर करण्याच्या उद्देशानं साबालेंका आज रात्री उशिरा मैदानात उतरेल तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. दरम्यान महिला दुहेरीचा किताब कॅथरीना सिनियाकोवा आणि टेलर टाउनझेंड या जोडीनं काल पटकावला. त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर 5-7, 6-0, 6-2 अशी मात केली. पुरुष दुहेरीचा सामना आज आर्थर ॲश स्टेडियमवर रंगणार आहे.
0: महिला क्रिकेटमध्ये

0: दुबई इथं उद्या होणाऱ्या टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना गतविजेत्या श्रीलंकेशी होणार आहे. श्रीलंकेनं काल उपांत्य सामन्यात पाकिस्तानचा 4 गडी राखून पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. 7 वेळा विजेतेपद पटकावणारा भारतीय संघ साखळी फेरीत अव्वल स्थानावर आहे. 2024 श्रीलंकेनं भारताचा पराभव करून आपलं पहिलं आशिया चषक विजेतेपद पटकावलं होतं. कनिष्ठ गट आशिया हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाला 5-1 पराभूत करून भारतीय महिला संघाने अंतिम फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीचा दुसरा सामना यजमान चीन आणि जपान यांच्यात होणार आहे. त्यांच्यातल्या विजेत्याबरोबर भारत अंतिम फेरीत लढत देईल. ज्येष्ठ समाजवादी विचारवंत राजकीय विश्लेषक आणि काँग्रेसचे माजी प्रवक्ते डॉ रत्नाकर महाजन यांचं काल रात्री पुण्यात निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. राज्य नियोजन मंडळाचे माजी कार्यकारी अध्यक्ष आणि लोकबोधिनी संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उल्लेखनीय कार्य केलं. युवक क्रांती दल आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या कार्यात त्यांनी महत्वपूर्ण योगदान दिलं. त्यांच्या पार्थिवावर आज पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. डॉ रत्नाकर महाजन यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक राजकीय आणि वैचारिक क्षेत्रात मोठी हानी झाली आहे अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी शोक व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला आजपासून नवी दिल्लीत भारत मंडपम इथं प्रारंभ. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह विविध नेत्यांचं ब्रिक्स शिखर परिषदेसाठी दिल्लीत आगमन. मराठा आरक्षण आंदोलन गणेशोत्सवादरम्यान करू नये असं महसूल मंत्र्यांचं जरांगियांना आवाहन. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचा अंतिम सामना आज अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात रंगणार. आणि महिला क्रिकेट टी ट्वेंटी आशिया चषक स्पर्धेच्या विजेतेपदासाठी भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: ५५८ किलोहर्ट्सवर श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. प्रसारभारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍपवर देखील आमचे कार्यक्रम आपण ऐकू शकता आहात. दुपारचे 3:10 झालेले आहेत. अस्मिता वाहिनीवरील पहिल्या सभेचे कार्यक्रम आता इथे संपवित आहोत. पुन्हा आपली भेट होणार आहे आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. या दरम्यान एआयआर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरील कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तेव्हा पुन्हा भेटूया आमच्या दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. तोपर्यंत नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, शुभ संध्या. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या एफ एम वाहिनीवर आणि न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजतायत. श्रोते हो, या दुसऱ्या सभेत मी रेडिओ सखी संपदा जोशी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला ऐकूया ठळक घडामोडी मुंबई केंद्रावरून.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत, अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्या हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं, असं ते म्हणाले. यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. या परिषदेत भारतानं मांडलेला जाहीरनामा सदस्य देशांनी मान्य केला. ब्रिक्स परिषदेनिमित्त भारतात आलेल्या विविध राष्ट्रप्रमुखांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महत्वपूर्ण द्विपक्षीय बैठका केल्या. याअंतर्गत प्रधानमंत्र्यांनी आज इथिओपियाचे प्रधानमंत्री डॉ अबी अहमद अली, मलेशियाचे प्रधानमंत्री अनवर इब्राहिम, अबुधाबीचे क्राऊन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायद अल नायान आणि व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग यांच्याशी चर्चा केली. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुंबईच्या आझाद मैदानात 19 सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाला बसू, अशी घोषणा मनोज जरांगे यांनी आज केली. 15 सप्टेंबर रोजी मुंबईच्या दिशेनं निघू, अशी माहिती त्यांनी आज आंतरवाली सराटी इथं वार्ताहर परिषदेत दिली. मुंबईसह राज्यातला गणेशोत्सव हा देशातला सर्वात मोठा उत्सव असून या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका, असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जरांगे यांना केलं आहे. महिला क्रिकेटमध्ये दुबई इथं उद्या होणाऱ्या T20 आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि श्रीलंकेमध्ये होणार आहे. गेल्यावेळी श्रीलंकेनं भारताला हरवून चषक पटकावला होता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूयात संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5:02 आणि 18 सेकंद झालेत. श्रोते, हो प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत संध्या.

अलका याज्ञिक आणि सोनू निगम यांनी गायलेलं हे गीत होतं कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं. अनिल पांडे यांची गीतरचना संगीतबद्ध केली संदेश शांडिल यांनी. गीतसंध्या कार्यक्रमात श्रोते हो आता ऐकूया अरिजित सिंग.

0: अरिजित सिंग आणि समीरा कोप्पीकर यांनी गायलेलं हेट स्टोरी 2 या चित्रपटातलं हे गीत संगीतबद्ध केलं आर्को यांनी.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

रांझना या चित्रपटातलं शिराज उत्पल आणि जसविंदर सिंग यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. इरशाद कामिल यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली ए आर रहमान यांनी. श्रोते हो, गीत संध्या हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

के यांनी गायलेलं बजरंगी भाईजान या चित्रपटातलं हे गीत होतं कौसर मुनीर यांचं, आणि या गीताला संगीत होतं प्रीतम यांचं.

श्रोते हो, आपल्या गीतसंध्या कार्यक्रमातलं हे शेवटचं गीत मोहित चौहान आणि अंतरा मित्रा यांनी गायलेलं राजनीती या चित्रपटातलं.

मोहित चौहान आणि अंतरा मित्रा यांनी गायलेलं राजनीती या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. इर्शाद कामिल यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली प्रीतम यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीतसंध्या हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर जगात सर्वत्र.
2: श्रोते हो, आता 5:30 युववाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार यांची मुलाखत. आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा युववाणी हा कार्यक्रम ऐकण्यासाठी श्रोते हो, आता आपण जोडले जाऊया मुंबई केंद्रासोबत.

0: हाय हॅलो नमस्कार, मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीचं युववाणी। आजच्या युववाणीच्या भागामध्ये आपल्याबरोबर आहेत सब लेफ्टनंट रिद्धिका सुतार, म्हणजेच आपली रिद्धिकाताई। मागच्या भागामध्ये आपण तिच्याबरोबर खूप गप्पा मारल्या होत्या। 6 महिन्यांच्या तिच्या नेव्हीच्या ट्रेनिंगबद्दल, तिच्या आयुष्याबद्दल, तिच्या स्वतःबद्दल आपण भरपूर चर्चा केली होती। आता ह्या भागात आपण या करिअर पाथविषयी काही डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत, तिच्याकडून काही टिप्सही घेणार आहोत। तुझं आमच्या आकाशवाणीच्या युववाणीमध्ये पुन्हा एकदा स्वागत। ताई मला सांग, आत्ता जे बिगिनर्स आहेत ह्या फील्डमध्ये, ज्यांना असं वाटतं की ते एंट्री करू शकतात किंवा त्यांना तिथे प्रयत्न करून बघायचे, तर त्यांच्यासाठी तू काय सांगशील की त्यांचा एकतर माइंडसेट कशा पद्धतीचा हवाय आणि त्यांना काय काय गोष्टी अशा कराव्या लागतील ज्यामुळे ते कॅपेबल होतील ह्या गोष्टी सगळ्या रिसीव्ह करण्यासाठी, मेंटली आणि फिजिकली सुद्धा?
1: आता तुम्ही बघायला गेला की क्वालिफिकेशन वाईज तुम्हाला जर असेल तर तुमचं स्कूलिंग जे आहे ते आता प्रत्येकाचं होतंच होतं। 10th पर्यंत ते इझिली तुम्ही पासआउट होतायच। 11th 12th जर झालंय तुमचं तर इंडियन नेव्ही जॉईन करण्यासाठी असो किंवा तुम्हाला आर्मी जॉईन करायची असेल तर एक तर NDA एंट्री असते, नाहीतर 10+2 बीटेक एंट्री असते जी इंडियन नेव्हीसाठी असते। NDAची एक्झाम असते वेगळी, ती सगळ्यांनाच माहिती आहे। पण जेव्हा 10+2 बीटेक एंट्री INA साठी असते किंवा इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी असते, त्यात तुम्हाला लागतो JEE Mainचा स्कोर। त्या स्कोरला जर तुम्ही क्वालिफाय झाला तर तुमची एंट्री होते INAमध्ये थ्रू 10+2 बीटेक एंट्री। हे झालं 12th वाल्यांसाठी। त्यांच्यासाठी परत पुढं जसं बाहेर बीटेकला असतं आपल्याला 4 वर्ष, तसे त्यांचे पण असतात आत 4 वर्ष, बट दे कॉल इट फर्स्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म, असे टर्म्स काउंट होतात तिथं। बाहेर जसं आपण फर्स्ट इयर कम्प्लीट झालं, थर्ड इयर कम्प्लीट झालं असं म्हणतो, तर तिथे तसं नाही। तिथे फर्स्ट टर्म कम्प्लीट झालं, सेकंड टर्म कम्प्लीट झालं असं असतं। आणि जेव्हा 7th टर्ममध्ये जातो, जे की लास्ट इयरचं आपलं फर्स्ट टर्म असतं बाहेर, रेग्युलर आपलं एज्युकेशन घेतलं तर ते तिथं आपला लास्ट इयरला प्रोजेक्ट असतो। तसं त्यांना 8th टर्ममध्ये असतं मिडशिपमॅन। मिडशिपमॅन म्हणजे बेसिक असतं, जे पोस्ट मिळण्याच्या एक आधी, जिथे बाहेर लोक कॅपस्टनचे प्रोजेक्ट असतात किंवा जे काही लास्ट इयरचे प्रोजेक्ट असतात ते मिडशिपमॅन राहून तिथे प्रोजेक्ट करतात। आणि परत इंडियन नेव्हीमध्ये 2 पार्ट्स आहेत, एक एक्सटेंडेड असतात जे की मोस्टली सेलिंगवरती असतात, आणि दुसरं जे असतं ते टेक्निकल ब्रांचवाले असतात, ते बेस पोस्टिंग असतात। मग हे जे एक्सटेंडेडवाले असतात ते जेव्हा 8th टर्ममध्ये जातात, जे मिडशिपमॅन आहेत, तर ते जे एक्सटेंडेडवाले आहेत ते काही जणं जातात सेलिंगवरती 1 TS ला, म्हणजे 1 ट्रेनिंग शिप। काही जणं तिथं जातात ज्यांची एक्सटेंडेड त्यांनी चूज केलेलं असतं। बाकीचे जे टेक्निकल असतात ते अकॅडमीमध्येच राहतात आणि त्यांचा प्रोजेक्ट कम्प्लीट करतात। हे झालं 12th नंतरच्या एंट्रीसाठी। आता मी ज्या एंट्रीने गेली आहे ती आफ्टर ग्रॅज्युएशन आहे, बीटेक एंट्री, ती असते नेव्हल एअर ओरिएंटेशन कोर्स, तो असतो आमचा 11 महिन्याचाच। मग त्या 11 महिन्याच्या ट्रेनिंगसाठी तुम्हाला पहिल्यांदा जे काही नोटिफिकेशन येतं इंडियन नेव्हीकडनं त्याच्यावरती अप्लाय करावं लागतं। अप्लाय केल्यानंतर तुम्हाला शॉर्टलिस्ट केलं जातं अकॉर्डिंग टू युअर मार्क्स पर्सेंटेज, जे काही असतील 11th 12th चे आणि तुमच्या डिग्रीचे, त्याच्यावर तुमचं ठरतं की तुम्ही कुठल्या केडरला अप्लाय करू शकता। केडर इन द सेन्स, आता टेक्निकलमध्ये वेगवेगळे केडर आहेत, नेव्हल कन्स्ट्रक्टर म्हणा किंवा इंजिनिअरिंग म्हणा किंवा मेकॅनिकल इंजिनिअरिंग म्हणा, हे असे वेगवेगळे केडर असतात। एक्झिक्युटिव्ह वेगळं केडर आहे, त्या केडरमध्ये परत वेगळे ग्रुप्स आहेत, हायड्रो आहे, एक्सटेंडेड्स आहे, NAIC आहे, हे एक्झिक्युटिव्ह केडर्स आहेत। मग तुमच्या मार्क्सनुसार इथं तुम्ही शॉर्टलिस्ट झाला की तुमची SSB ची डेट येते, हे तुम्हाला कॉन्स्टंटली चेक करत राहावं लागतं की साईटवरती आलं आहे का नाही त्यांच्या। मग जेव्हा SSB ची तुमची डेट येते, मग त्या दिवशी आपल्याला जाऊन रिपोर्ट करावं लागतं त्या पर्टिक्युलर SSB सेंटरवरती।

मग SSB सेंटरवरती रिपोर्ट केलं की 5 दिवसाचा इंटरव्ह्यू असतो. त्या 5 दिवसाच्या इंटरव्ह्यूमध्ये पहिला दिवस असतो स्क्रीनिंगचा. स्क्रीनिंगमध्ये तुम्हाला 300 मुलं असतात, त्या 300 मुलांमधून तुमचं स्क्रीनिंग होतं. मग त्या स्क्रीनिंगची प्रोसिजर असते पहिल्यांदा की एक ग्रुप बनवतात ते 10-10 जणांचा, डिपेंड्स की तुमची स्ट्रेंथ किती आली आहे. तिथं 10 बनवतील, 15 बनवतील. मग त्याच्यानंतर तुम्हाला एक हॉलमध्ये बसवलं जातो पूर्ण, 300-400 जेवढे मुलं असतील तेवढे, आणि एक पिक्चर प्रोजेक्ट केलं जातं. त्या पिक्चरवरती तुम्हाला एक स्टोरी लिहायची असते. त्या स्टोरीमध्ये तुम्ही स्वतःला हिरो म्हणून ठेवू शकता किंवा तुम्हाला अजून काही, म्हणजे आता जर तुम्ही जाणार असाल पहिल्यांदा SSBला तर थोडंसं विचारून जाल कोणाला तरी काहीतरी. तसंच मी पण जे गेलेले त्यांना थोडंफार विचारलेलं, त्याच्यामुळे मला माहिती आहे, एवढंच आहे. मग ते जे पिक्चर दाखवतात त्याच्यावरती तुम्ही स्टोरी लिहायची, ती स्टोरी तुम्हाला परत वाचून दाखवायची. वाचून दाखवायची इन द सेन्स की बाहेरट करायची आणि ती तुम्ही जे 12-13 जणांचा ग्रुप केला आहे त्यांच्यासमोर बोलून दाखवायची न बघता. आणि ते सगळं झाल्यावरती ग्रुप तुमचा डिस्कस करतो की ही स्टोरी चांगली आहे किंवा कोणाची स्टोरी चांगली आहे. ती तुम्ही डिस्कस करून झाल्यावरती परत ती जी स्टोरी तुम्ही सिलेक्ट केलेली आहे की तुम्हाला ही आवडली आहे त्या मुलाची स्टोरी, तर तुम्ही कोणाला तरी नॉमिनेट करता किंवा स्वतःहून कोणीतरी बोलतं की मी असं असं आहे, मला स्टोरी सांगायची आहे. मग तो स्टोरी सांगतो. हा झाला स्क्रीनिंगचा प्रोसिजर. स्क्रीनिंगच्या प्रोसिजरमधला दुसरा पार्ट आहे सायकल OIR टेस्ट, म्हणजे ऑफिसर्स इंटेलिजंट जी आहे तो टेस्ट तुम्ही द्यायचा असतो. त्यात ते सोपं असतं, बेसिक्स असतं, म्हणजे जसं आपण स्कॉलरशिपला वगैरे बुद्धिमत्ताचे आपले पेपर असतात की मिरर इमेज ऑफ धिस किंवा 10+2+3 डिवायडेड बाय 8 असं काय काय जर असेल तर असे म्हणजे बेसिक प्रश्न असतात की जे सॉल्व्ह होतात इझिली. त्याच्यानंतर तुम्हाला 12-1 पर्यंत हे सगळं सकाळी 6 वाजता चालू होतं. 6 वाजता चालू झालं की 12-1 पर्यंत संपतं. तुम्हाला छानपैकी नाश्ता जेवण सगळं दिलं जातं तेव्हा. आणि मग हे झाल्यानंतर तुम्हाला परत हॉलमध्ये बसवतात आणि सांगतात, म्हणजे तुमचे चेस्ट नंबर असतात. आम्हाला गेल्या सुरुवातीला चेस्ट नंबर देतात. मग ते अनाऊन्स करतात की कोणकोण स्क्रीनिंग झालं आहे. मग असे 30 स्क्रीनिंग होतात, 40 स्क्रीनिंग होतात, किंवा कधी कधी स्क्रीनिंगच होत नाही, पूर्ण बॅच असते, काही सिलेक्ट करत नाहीत. त्याच्यानंतर येतो दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी असतं सायकोलॉजिकल टेस्ट. हे झालं आर्मी आणि नेव्हीसाठी. पण जर तुम्ही एअरफोर्सला गेला असाल तर ज्या दिवशी स्क्रीनिंग टेस्ट असते त्याच दिवशी तुमची सायकोलॉजिकल टेस्ट असते. मग सायकोलॉजिकल टेस्टमध्ये असं असतं की 10 पिक्चर्स असतात. त्या 10 पिक्चर्सवरती तुम्हाला स्टोरी लिहायची असते. त्या स्टोरीमध्ये काहीतरी चांगलं असावं, त्याचं काहीतरी आउटकम असावा. आणि म्हणजे अशी स्टोरी नसावी की लहान मुलांची ससा आणि कासव अशीवाली स्टोरी नको आहे त्यांना. त्यांना काहीतरी त्यातनं प्रॉपर आउटकम मिळाला आहे की हा बाबा ह्याच्याकडे काहीतरी आहे ऑफिसरला क्वालिटी. हा म्हणजे जर एखादी सिच्युएशन ह्याच्या पुढे दिली तर हा सॉल्व्ह करू शकतो. आणि त्याचं प्रॉपर जे काही कन्क्लुजन आहे किंवा पॉझिटिव्हली हा घेतोय प्रत्येक गोष्ट, हे त्याच्या मागे बघण्याचं असतं रिझन की हे सायकोलॉजिकल ज्या पिक्चर्स दाखवून गेलेली असते. शेवटचं जे पिक्चर असतं ते तुमचं ब्लँक पिक्चर असतं. तर त्या ब्लँक पिक्चरमध्ये काही काही जणांना काही वेळा कळत नाही की नेमकं काय लिहायचं आहे. तर ती ब्लँक पिक्चर असं असतं की ती तुमची स्टोरी आहे. ब्लँक म्हणजे तुम्ही ठरवाल की त्या पिक म्हणजे ते ब्लँक आहे ते ब्लँक कसं भरायचं आहे. मग स्वतःची स्टोरी तुम्ही त्यात करायची. सायकोलॉजिकल टेस्टमध्ये परत दुसरा पार्ट असतो तो सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. सिच्युएशन रिॲक्शन टेस्टमध्ये तुम्हाला सिच्युएशन्स दिलेले असतात. त्या सिच्युएशन्सवरती तुम्ही काय रिॲक्ट कराल, म्हणजे विद इन फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स तुम्हाला सुचलं पाहिजे की तुम्ही काय रिॲक्ट कराल. कारण जेव्हा तुम्ही कुठेही पोस्टेड असाल भविष्यात आणि तुम्हाला एखादी दिली सिच्युएशन की असं असं आहे आणि तुम्हाला त्यांना गाईड करायचं आहे किंवा तुम्हाला ती एक्झिक्यूट करायची आहे, तर तुम्ही किती वेळ लावाल.

कारण जेव्हा पुढे ऑपरेशन्स येतात तेव्हा तुमच्याकडे वेळ नसतो विचार करण्याचा, तेवढा वेळ नसतो. सो विद इन काही सेकंदात तुम्हाला त्याचा विचार पण करायचा आणि लिहायचं पण. ह्या झालं सिच्युएशन रिॲक्शन टेस्ट. त्याच्यानंतर येते वर्ड असोसिएशन टेस्ट. हे सगळं दुसऱ्या दिवशी होतं आहे. 1.5 तास चालत असेल ह्या टेस्ट. म्हणजे आता जर समजा वर्ड असोसिएशन टेस्टमध्ये तुम्हाला काही शब्द देतात, काही शब्द पॉझिटिव्ह असतात, काही शब्द खूपच निगेटिव्ह असतात आणि काही शब्द खूपच न्यूट्रल असतात. मग 10 सेकंदात तुम्हाला तो शब्द वाचायचा पण आहे आणि त्याच्यावरती सेंटेन्स लिहायचं पण आहे. हे सगळं करण्यात तुमचा ब्रेन एवढा एक्झॉस्ट होतो की काही काही वेळा जे निगेटिव्ह वर्ड येतात तर त्यावरती तुम्ही खूप निगेटिव्ह लिहायला चालू करतात. मग तो जो मेन जो टेस्ट असतो म्हणजे SSB मधला, तो सायकोलॉजिकल टेस्ट असते. जर तुम्ही तुमची सायकोलॉजी क्लिअर असाल तर बाकीची कुठलीही टेस्ट चालू. म्हणजे आता तिसऱ्या दिवशी जे GTO येतं, ग्राउंड ट्रेनिंग ऑब्स्टॅकल्स जे असतात, म्हणजे GTO तुमचा जो घेतो ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर ग्राउंड टेस्ट घेतो, त्यात एवढं काही नसतं. त्यात ग्रुप डिस्कशन असतं, तुम्हाला एक टॉपिक दिला जातो त्याच्यावरती तुम्ही डिस्कस करता. त्यात तुमचा कॉन्फिडन्स फक्त बघितला जातो की तुम्ही किती कॉन्फिडेंटली स्वतःला पुटअप करताय, किती कॉन्फिडेंटली तुम्ही बोलताय, तुमच्याकडे किती नॉलेज आहे त्या सब्जेक्टबद्दल, तर ते डिस्कस करतात. तिसरा दिवस असतो तो असतो ग्राउंड टास्कचा. म्हणजे तुम्हाला एक ऑब्स्टॅकल, म्हणजे ग्राउंड टास्क असं ह्यासाठी असतं की तुम्ही फिजिकली फिट आहे का नाही बघायला. फिजिकली तुम्ही जर फिट असाल, आता मोस्टली म्हणण्यापेक्षा मेन जे फोर्सेसमध्ये असतं की ते तुम्ही फिजिकली फिट असावं. पण सुरुवातीपासूनच तुम्ही जर खूपच अनफिट असाल किंवा तुम्हाला काहीच फिजिकल ॲक्टिव्हिटी येत नाही आहे, मग तिथं पण तुम्ही अडू शकता. पण मोस्टली असं होत नाही, कारण जेव्हा तुम्ही अकॅडमीमध्ये जाल तेव्हा ऑटोमॅटिकली तुमचं फिजिकल ट्रेनिंग तर होतंच. पण ते फिजिकल ट्रेनिंग करण्यासाठी तुम्हाला सुरुवातीला फिजिकल कंडिशन्स तुमच्या तेवढ्या असाव्यात, हे बघण्यासाठी थर्ड तिसऱ्या दिवसाचा जो चौथ्या दिवसाची जो जी असते टास्क ग्राउंड टास्क ते घेतली जाते. त्याच्यानंतर ह्या ज्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवसात असतात तेव्हाच तुमचा इंटरव्ह्यू होतो. त्याच्यात तुम्हाला तुमचं सगळं बॅकग्राऊंड, घरचे काय करतायत, आणि हे एक एक प्रश्न नाही विचारत ते जेव्हा विचारतात, सो टेल मी अबाउट युअर पेरेंट्स, सो व्हॉट आर दे डुईंग करंटली, किंवा हे दोनच विचारले मी. हे कॉन्स्टंटली कंटिन्युअसली ते 4-5 प्रश्न एकत्र विचारतात आणि मग आपल्याला उत्तर देताना पण त्याच सिक्वेन्सनी द्यावं लागतं, किंवा तुम्ही सिक्वेन्स जरी वर खाली गेला तरी सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात. कारण जो समोरचा आहे इंटरव्ह्यूइंग ऑफिसर तो तुम्हाला विचारत असतो. त्यांनी घेतलेले 300-400 जणांचे इंटरव्ह्यू एका बॅचचे, अशा त्याच्याकडे खूप बॅचेस येत असतात. मग तेव्हा तो त्याला माहीत असतं की आपण कुठले कुठले प्रश्न किती वेळा काय काय विचारलेत. मग तो परत आपल्याला विचारतो की ओके सो यू हॅव नॉट आन्सर्ड दिस क्वेश्चन, वॉज देअर एनी रिझन, की काही रिझन आहे तुझ्याकडे ह्याचं उत्तर न देण्यासाठी. पण रिझन काहीच नसतं, कारण आपल्याला ते प्रश्न आठवतच नसतात. इंटरव्ह्यू झाल्यानंतर मग शेवटचा दिवस असतो 5th day, जो की असतो कॉन्फरन्सचा डे. कॉन्फरन्सचा डे आता माझा पहिला अटेम्प्ट होता, मला काहीच माहीत नव्हतं की कॉन्फरन्स डे काय असतो कसा असतो. कॉन्फरन्स डेला मोठं पॅनल बसलेलं असतं, 50-60 लोकांचं, सगळे ऑफिसर असतात. मी जेव्हा रूममध्ये एंटर केलं तेव्हा पहिल्यांदा सगळे पांढरे लोक दिसले. कपडे त्यांचे सगळे इंडियन नेव्हीचे सगळे ऑफिसर होते. त्यांच्या मागे बसले होते सगळे सायकोलॉजिस्ट. मग सायकोलॉजिस्टचं काम हे असतं की आता मी जो दुसऱ्या दिवशी पेपर लिहिला आहे सगळं एवढं छान छान लिहिलं आहे की ओके मी असं करेन तसं करेन, तर ही तशी आहे का. जेव्हा मी रूममध्ये एंटर करते, द वे आय ओपन द डोअर, किंवा किती मी ताकदीनं डोअर ओपन केलं आहे, हे सुद्धा तो सायकोलॉजिस्ट बघत असतो की खरंच ही आहे का जसं ती सांगतीये त्या सायकोलॉजीमध्ये. आणि जेव्हा ही जे ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर घेत होता इंटरव्ह्यू, किंवा ग्राउंड ट्रेनिंग ऑफिसर जेव्हा ग्राउंड टास्क घेत होता तेव्हा जी जाताला जशी रिप्रेझेंट करते तशीच आहे का घाबरलेली आहे किंवा ओव्हर कॉन्फिडंट आहे का, हे ते सगळे बाकीचे सायकोलॉजिस्ट असतात ते बघत असतात. हे पॅनल असतं राऊंड टेबल कॉन्फरन्सवरती. आणि मला एका

0: ह्या कॉर्नरला बसवलं आणि समोरच्या कॉर्नरमध्ये प्रेसिडेंट होता. आणि त्यावेळी मज्जा अशी झाली की जेव्हा माझा इंटरव्ह्यू होता की तेव्हा मला माहीत नव्हतं की तो इंटरव्ह्यूअर जो आहे तो कोण आहे. पण जेव्हा मी आत गेले कॉन्फरन्स जेव्हा माझा होता तेव्हा मला कळालं की ओके, सो द प्रेसिडेंट सिट्स ॲट द सेंटर. प्रेसिडेंट जो असतो तो सेंटरमध्ये बसलेला असतो त्या नेवल बोर्डचा. आणि तो ऑफिसर तोच होता ज्यानं माझा इंटरव्ह्यू घेतला होता. म्हणजे असं झालं की आम्हाला तो, म्हणजे मला तर नव्हतं माहिती की तो प्रेसिडेंट आहे, पण मी एवढं फ्रँकली किंवा फ्रीली जे काही खरं आहे ते सगळे इंटरव्ह्यूमध्ये बोललेले. मग त्यांनी पण माझ्याकडे बघून हसले आणि मी पण हसले त्यांच्याकडे बघून. त्याच्यानंतर कॉन्फरन्स स्टार्ट झाली. कॉन्फरन्स स्टार्ट होण्या मला बसवलं. मी मग समोरून असं असतं की खूप मोठं पॅनल आहे, म्हणजे यू कॅन इमॅजिन की 50-60 जणं बसली आहेत राऊंड टेबलवरती. जे आपण बघतो नरेंद्र मोदींच्या जेव्हा जर कॉन्फरन्स असेल किंवा ते काही बोलत असतील जेव्हा मीटिंग चालू असेल, तो जो टेबल आहे त्या टेबलवरती 50-60 जणं बसलेली आहेत. आणि मग कुठून तरी तिसरीकडून आवाज येतो, प्रेसिडेंट नाही बोलत आहे तुमच्याशी, कुठून तरी तिसरीकडून आवाज येतोय आणि तुम्हाला यू हॅव टू सीक दॅट, म्हणजे व्हॉइस कुठून येतोय तो बघायचा आहे आणि त्यांच्याकडे बघूनच जे काय आहे ते उत्तर द्यायचं आहे. आणि हे सगळं तुमचं ऑब्झर्व केलं जात आहे जे बाजूला सायकोलॉजिस्ट बसलेत. कॉन्फरन्समध्ये मोस्टली 2 ते 3 प्रश्न विचारतात जर तुम्ही शुअर शॉट असाल तर, म्हणजे तुमचं शुअर शॉट रेकमेंडेशन असेल तर. आणि सुरुवातीपासून माझा जो चेस्ट नंबर होता तो, मी जेव्हा एंट्रन्सला होते स्क्रीनिंगच्या दिवशी तेव्हा माझा 2 होता आणि आय वॉज द फर्स्ट वन टू गेट स्क्रीन इन. शेवटपर्यंत माझा जो चेस्ट नंबर होता तो 1 होता. आणि जेव्हा कॉन्फरन्सला मी आत गेले तेव्हा 2 ते 3 प्रश्न मला त्यांनी विचारले की हाऊ वुड यू रेट युअर सेल्फ इन बिटवीन 1 टू 5. मग मी त्यांना सांगितलेलं की 4. मग परत मला त्याच्यावरती त्यांनी प्रश्न विचारलेला की वाय यू गिविंग युअर सेल्फ 1 पॉईंट लेस. मग मी त्यांना सांगितलं की सर आय एम, आणि मी तेव्हा ओव्हरवेट होते जे की मी तुम्हाला सांगितलं की ओव्हरवेटमुळे मला मिळणार असं टेम्परेरी. मग मी त्यांना ते एलॅबरेट करून सांगितलं की सर आय वॉज नॉट एबल टू परफॉर्म ऑल द टास्क विच वर रिलेटेड टू फिजिकल. मग त्यांना ते पटलं, म्हणजे असं पण नाही आहे ना मी काही खोटं बोलली आहे की आहे. आता फिजिकली मी एवढी फिट नव्हते तेव्हा की मी सगळ्या टास्क कम्प्लीट करणार किंवा केल्या, मी नव्हत्या केल्या. हे 2 प्रश्न झाले. आणि मग परत मला शेवटचा प्रश्न असा होता की हाऊ आर द पीपल इन विशाखापट्टणम, कारण माझी जी SSB झाला माझा तो विशाखापट्टणममध्ये होता. मग सांगितलं नाही दे आर गुड, दे आर व्हेरी कोऑपरेटिव्ह. झालं माझा कॉन्फरन्स झाला, बाहेर पाठवलं. हार्डली मी 1.5 ते 2 मिनटं तिथं बसली असेन. कॉन्फरन्स झाला आणि परत जेव्हा सगळ्या रेकमेंडेश, म्हणजे जे कॅन्डिडेट्स होते त्यांचं नाव सांगितलं, त्यात पण मी पहिलीच होते. म्हणजे जेव्हा माझा सायकोलॉजिकल टेस्ट झाली किंवा दुसऱ्या दिवशी, तेव्हाच मला कळालेलं की मी तर रेकमेंड होणारच आहे. मी अशा ह्यानेच गेलेले की मी रेकमेंड होणारच आहे. आणि आज जाण्याआधी तिथे तुम्हाला रेकमेंडेशन मिळाल्यावरती तुमचा चेस नंबर बदलतो आणि त्याच्यावरती प्लस साईन येतं की यू आर रेकमेंडेड. आणि बाहेर एक 11 नंबरचं जे होतं चेस नंबर तो अडकवलेला. आणि माझी बर्थडे आहे 11 डिसेंबर. मग माझं असं होतं की आज जाताना की मला हाच चेस नंबर पाहिजे आणि मी तो घेतला. रेकमेंडेशन माझं जेव्हा झालं त्याच्यानंतर चेस नंबर दिले तेव्हा मी 11 नंबरचा चेस नंबर घेतला जो बाहेर अडकवलेला होता, जो मी पहिल्या दिवशी बघितलेला की मला हाच हवा आहे. मग असं मला सांगावं असं वाटतं की इफ यू मॅनिफेस्ट विथ युअर होल हार्ट यू विल गेट इट, शुअरली यू विल गेट इट.
1: दॅट्स द अमेझिंग प्रोसेस यू हॅव इन युअर लाईफ. ह्या सगळ्या एवढ्या मोठ्या प्रोसेसमध्ये सगळ्यात बेसिक गोष्ट गरजेची असते ती म्हणजे खूप स्ट्रॉंग नॉलेज असणं आणि एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायची स्किल असणं. म्हणजे बाकीच्या फील्डमधील लोकंसुद्धा अभ्यास करतात किंवा सगळेच अभ्यास करत असतात, पण जे एका एक्सटेंडपर्यंत जातात प्रोफेशनच्या, ज्याला आपण स्किल म्हणतो, ती स्किल काय आहे नक्की अभ्यास करण्याची? तुझ्या आता सगळ्या गोष्टी सांगितल्या, त्या नॉलेजशिवाय होऊच शकत नाही. सो दिस इज द की पॉईंट ऑफ युअर सक्सेस म्हणू शकतो आपण. सो तू कसं बॅलन्स करत होतीस फिजिकल ॲक्टिव्हिटीज? खूपच होत्या, कारण तुमच्या फील्डमध्ये नॉलेजचा जो

0: सगळा भाग आहे तो तू कसा हँडल केलास?
1: जर आता बघायला गेलं की मी अकॅडमीमध्ये जायच्या आधी आणि गेल्यानंतरचं वेगळं वेगळं, पूर्ण जे मी बाहेर करते ते आत मी केलं तर नाही होणार तसं. जेव्हा मी बाहेर होते अकॅडमीला जायच्या आधी, तर मोस्टली कसं असतं, SSBमध्ये अडकतात ते इंटरव्ह्यूमध्ये. यू आर नॉट दॅट इनफ टू क्रॅक दॅट इंटरव्ह्यू. जेव्हा तो समोरचा इंटरव्ह्यूअर तुमच्यावर डाउटेडली असतो तेव्हा तुम्ही रेकमेंड नाही होत. किंवा सायकोलॉजी फोर्सेसमध्ये म्हणा किंवा SSBचं जर काही असेल मंत्रा टाईप्स, तर तो सगळ्यांना माहिती आहे मोस्टली की मनसा वाचा कर्मणा. तुम्ही जे विचार करताय ते तुमच्या बोलण्यात यायलाच पाहिजे. मनसा वाचा आणि कर्मणा, जे तुम्ही बोलताय ते तुम्ही केलं पाहिजे. हे जर तुम्ही सिंकमध्ये प्रॉपर केलं तर नो वन कॅन स्टॉप यू फ्रॉम गेटिंग रेकमेंडेड. हे जे 10-11 अटेम्प्ट वाले मी सांगू शकत नाही, कारण मला तेवढा एक्सपिरियन्स नाही आहे की SSBचे किती अटेम्प्ट्स देऊन काय काय होतं. पण मी एवढं सांगू शकते की माझ्या पहिल्याच अटेम्प्टमध्ये मी झाली आहे, आणि त्यात मला एवढं समजून आलं आहे की इफ यू आर ट्रू टू युअर सेल्फ अँड ट्रू टू अदर्स ऑल्सो, देन शुअर शॉट यू विल बी गेट रेकमेंडेड. तुम्ही जर कॉन्फिडेंटली, म्हणते मी ओव्हर कॉन्फिडेंटली नाही, खूप म्हणजे थोडासाच फरक असा जाणवतो जेव्हा तुम्ही कॉन्फिडेंट आणि ओव्हर कॉन्फिडेंट असाल. तर तुम्ही जर कॉन्फिडेंट असाल तर समोरच्याला दिसून येतं, कारण तो जो ऑफिसर आहे तो एक्सपिरियन्स्ड आहे. म्हणजे असा कोणी यंग ऑफिसर नाही बसवत मोस्टली इंटरव्ह्युइंगसाठी, त्याला एक्सपिरियन्स असतो. त्यांनी बघितलेली आहेत मुलं, त्यांनी बघितलेली आहेत माणसं, की त्यांचं बिहेवियर त्यांनाच लगेच समजून येतं. तुम्ही तिथे नाही ब्लफ करू शकत कितीही ठरवलं तरी. ते तुमचं जे इनर आतला जो आहे खरा आवाज तो बाहेर काढतातच काढतात. आणि जर नॉलेजचं सांगायला गेलं तर बी परफेक्ट इन सम, मतलब काहीतरी तुम्ही एका सब्जेक्टवरती फर्म राहावा. एका नॉलेज एका सब्जेक्टचं तुम्ही एवढं नॉलेज गेन करा की तुम्हाला त्यातलं काहीही विचारलं तरी तुम्हाला सांगता यावं. एकाच सब्जेक्टबद्दल मी बोलते, असं नाही आहे की तुम्ही मल्टी डायमेन्शनल असावं. पण जर तुम्हाला एखाद्यानं इंटरव्ह्यूसाठी बोलवलेलं आहे तर तुम्हाला तो इंटरव्ह्यू तुमच्या हातात पण घ्यायला येता हवा. की समोरच्यानं मला हाच पुढचा प्रश्न विचारायला हवा, त्याच्याप्रमाणे तू आधीचं उत्तर द्यायचं आहे. आता मला जिओ पॉलिटिक्स म्हणा किंवा करंट अफेअर्स म्हणा, हे मोस्टली माझ्या बाहेरचं आहे, माझ्या मला नाही आवडत हे. मग मी माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळी मी त्याचा उल्लेख केलाच नाही, मी बोललेच नाही की मला न्यूज आवडतात किंवा माझं करंट अफेअर्स खूप स्ट्रॉंग आहे. असं नाही आहे की माझं स्ट्रॉंग नाही आहे, मी जेवढं महत्त्वाचं आहे तेवढं वाचून ठेवते, जे मला गरजेचं आहे किंवा ज्याची सध्या चर्चा चालू आहे. आता जर होर्मुझ स्ट्रेटचं काही तुम्ही म्हणाल, वादविवाद चालला आहे अमेरिका आणि जे पीस चालू आहे करारबद्दल वगैरे चालू आहे, तेवढं जे आहे मी वाचलेलं असतं तेवढं मला माहिती आहे. पण तुम्ही जर मला डीपमध्ये विचारायला गेला तर तेवढं नाही जमणार, कारण माझा तो नाही आहे फील्ड. माझं फील्ड जास्त टेक्निकलकडे म्हणजे माझा कल आहे. मग मी मोस्टली माझ्या इंटरव्ह्यूमध्ये एवढंच मोस्टली मी सांगत होते की मला कसं मदत करायची आहे इंडियन नेव्हीला माझ्या नॉलेजप्रमाणे, म्हणजे माझं जे नॉलेज आहे मी जे यूज करू शकते टेक्निकल फील्डमध्ये, नवीन काहीतरी डेव्हलप करायचं आहे. तर माझं असं सांगणं आहे की तुम्ही एका सब्जेक्टवरती मोस्टली फोकस करा आणि त्यात तुम्ही एवढं मास्टरी मिळवा किंवा परफेक्ट राहावा की त्यात काही विचारलं तरी तुम्हाला सांगता येईल.
2: आपल्या आयुष्यात ना, आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ना एक फेल्युअरची फेज येते, आणि असं आपण खूप जणांकडून ऐकलंय की अपयश ही यशाची पहिली पायरी असते. पण खरंच त्या सिच्युएशनमध्ये त्या परिस्थितीपासून पळून न जाता त्याला फेस करणं, फेस कसं करायचं असतं? किंवा ना मला सांग की फेल्युअरकडे माणसानं निगेटिव्हली बघायला पाहिजे का पॉझिटिव्हली बघायला पाहिजे? तुला काय वाटतं या बाबतीत?
1: फेल्युअर सुरुवातीला तर मी असं सुरुवातीपासून विचारच करत नाही की मी या गोष्टीत फेल होईन. मी सुरुवातीपासून असाच विचार करते की मी पासच होणार आहे, मला हे मिळणारच आहे, मी हे करणारच आहे. आणि जरी असं वाटायला लागलं की आपण नाही होणार आहे, मी टू द एक्स्ट्रीम असा विचार करते की काय कायच होणार आहे. काय

0: होणार आहे, संपणार नाही आहे ना, अजून एक चान्स मिळेल. मग त्या चान्समध्ये मी परत अजून जो फिनिक्स पक्षी असतो की राखेतून जन्म घेतो, तशाप्रमाणे परत जर राख झाली तर काय होईल, परत होऊ, परत पुढे येऊ. पण ती स्टेप आता म्हणजे अजूनपर्यंत मी येऊ देतच नाही मुळात की काहीतरी फेल होईन अशी. फेल व्हायच्या आधीच माझं सुरुवातीपासून एवढंच असतं की पासच व्हायचं आपल्याला, आपल्याला हे कम्प्लीट करायचंच करायचंय काहीही होऊ दे. मग ते कम्प्लीट करण्यासाठी काय म्हणू शकतो, हात तुटला तरी चालेल पण मी ते करेनच करेन, असं काहीही होऊ दे मी करणार. पण जर नाहीच झालं तर कायच होईल, असं आहे की एक्स्ट्रीम टू एक्स्ट्रीम काय होईल, मरणार तर नाही आहे ना आपण. मग यू हॅव टू पुश युअर सेल्फ टू दॅट लिमिट.
1: ताई खरंच लाईक फिलिंग व्हेरी प्राऊड ऑफ यू, कारण या गोष्टी खूप शिकण्यासारख्या आहेत. मला सांग, आपण आता या इंटरव्ह्यूच्या शेवटाला आलो आहे, तर तू आमच्या ह्या पिढीला किंवा ह्या युवकांना काय असा मेसेज देशील की ज्याने ते इन्स्पायर होतील किंवा मोटिवेट होतील त्यांच्या आयुष्यासाठी, नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी कसे उत्सुक असतील किंवा स्वतःला पण जरा जास्त ओळखण्याचा प्रयत्न करतील, तर काय असं तुला सांगायला आवडेल सगळ्यांना?
0: मला जर विचारलं की मला काय मेसेज द्यायचा आहे किंवा तुला पुढं जाऊन काय करायचं आहे किंवा आजच्या तू जे काही ट्राय करतायत लोक त्यांना काय सांगेन, तर माझं एवढंच म्हणणं आहे की इफ यू वॉन्ट टू बी हिअर इन द फोर्सेस, तुम्ही स्वतःचं स्वार्थ घेऊन येऊ नका की मला पैसा मिळेल म्हणून मी येते. पैसा तुम्हाला जर असं सांगायचं झालं तर इफ यू आर सर्विंग युअर कंट्री देन कंट्री टेक्स केअर ऑफ युअर फायनान्सेस, डोंट कम फॉर मनी. तुम्ही जरी काही केलं नाही, फक्त देशासाठी तुमचं प्रेम दाखवलं किंवा मला काहीतरी सर्व करायचं आहे देशासाठी अँड यू आर कमिंग इन टू फोर्सेस, देन यू विल बी मतलब अच्छे, तुमचं खूप प्रॉपरली केअर घेतली जाते फोर्सेस. सो इफ यू आर कमिंग फॉर फायनान्सेस देन डोंट कम. इफ यू वॉन्ट टू सर्व इन मतलब तुमची कंट्री तुम्हाला सर्व करायची असेल तर तुम्ही या, कारण जो रिस्पेक्ट तुम्हाला फोर्सेसमध्ये येऊन मिळेल तो कुठेच मिळणार नाही आहे. तुम्ही आत्ता जर स्ट्रगल कराल फोर्सेसमध्ये किंवा अकॅडमीमध्ये, तुम्ही कुठलीही जॉईन कराल, तुम्ही ओ टी ए जॉईन करा, आय एम ए जॉईन करा, एन डी ए जॉईन करा किंवा आय एन ए जॉईन करा, तो जो ट्रेनिंगचा पिरियड आहे तो तेवढाच आहे. त्याच्यानंतरचं जे तुम्हाला रिस्पेक्ट मिळणार आहे, जी तुमच्या डेली रुटीनला तुमचं जे डिसिप्लिन लागणार आहे ते तुमचं आयुष्यभर राहणार आहे. आणि तुम्ही जरी कुठे तुम्हाला आता बाहेर जर दिसला कुठलाही ऑफिसर दिसला की तुम्हाला असं गर्व वाटतो, प्राऊड फील होतो की अरे ही इज वर्किंग फॉर अवर कंट्री, मग तेच तुमच्यासाठी बोललं जाईल. सो वर्क फॉर दॅट रिस्पेक्ट देशासाठी काहीतरी करण्यासाठी.
1: येस, आणि थँक्यू सो मच. मला नक्की असं वाटतं की हा इंटरव्ह्यू ऐकल्यानंतर प्रत्येकाला तेवढा एक पुश मिळाला असेल की आपण खरंच जर खूप एफर्ट्स केले तर सगळ्या गोष्टी शक्य होऊ शकतात. देर इज नथिंग इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड इफ यू मॅनिफेस्ट इट. सो थँक्यू सो मच की तू इथे आलीस आणि तुझा खरंच खूप महत्त्वाचा वेळ तू इकडे देतेस. थँक्यू सो मच. मी मनोज्ञा आणि तुम्ही ऐकत होतात आकाशवाणीचं युववाणी. अशाच नवीन नवीन गोष्टी ऐकण्यासाठी स्टे ट्यून्ड विथ युववाणी. थँक्यू.
2: श्रोते, आताच आपण ऐकला युवकांसाठी कार्यक्रम युववाणी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 6 वाजत आहेत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी बातम्या आणि 6:05 इंग्रजी बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.
3: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं देवेंद्र त्रिपाठी. भारत की अध्यक्षता में नई दिल्ली के भारत मंडपम में आयोजित 18वें ब्रिक्स शिखर सम्मेलन के पहले ही दिन ब्रिक्स देशों ने सर्वसम्मति से नई दिल्ली घोषणा पत्र को अपना लिया. प्रधानमंत्री नरेंद्र

0: आशा भोसले यांनी गायलेलं गंगाधर महांबरे यांचं हे गीत होतं सोबती या चित्रपटातलं. संगीतकार होते श्रीनिवास खळे.
1: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
2: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
1: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
2: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.

आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं कलंक शोभा या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मधुसूदन कालेलकर यांची गीतरचना संगीतबद्ध केली सुधीर फडके यांनी. श्रोते हो, या गीताबरोबरच गीत बहार हा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आता 6:20 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

श्रोते हो, संध्याकाळचे 6:30 वाजलेत. आता एका रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर आपण ऐकाल कार्यक्रम थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती, संपादन सुहास नंदुरे यांचं. त्यानंतर ऐकाल लोकसंगीत.

दत्त जोंधळे यांची मुलाखत आपण ऐकाल. हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून. 8:15 ऐकाल गझल. 8:45 समाचार संध्या. 9:00 News@9 ही बातमीपत्र. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती. तसंच 10:00 संगीताच्या अखिल भारतीय कार्यक्रमात अश्विन एम दळवी यांचं सूरबहार वादन. आणि 11:00 हिंदीतून. 11:05 इंग्रजीतून बातम्या. श्रोते हो, हे सगळे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. असे आहेत आपले आजचे उर्वरित कार्यक्रम. आता उद्याच्या कार्यक्रमांविषयी. उद्या रविवार अर्थात 13 सप्टेंबर 2026. पहिल्या सभेत सकाळी 6:05 आजचा सुविचार आणि त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम. 6:40 कृषीवाणीमध्ये रबल रबर लागवड याविषयीची माहिती. 6:45 आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मधुमेह हा आजार आणि त्याचे प्रकार याविषयी.

0: अवतीभवती संकलन आणि निवेदन वैष्णवी रिसबुड यांचं. कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. 9 वाजता लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. 9:30 वाजता बाल जगत या कार्यक्रमात ऐकाल गणेश वंदना. कलाभारती अक्रू केळकर हायस्कूल वाडा देवगड यांनी सादर केलेला कार्यक्रम. मार्गदर्शक हर्षद जोशी. निवेदन सोनाली सावंत यांचं. सादरकर्ते विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत. 10:30 वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात स्वप्ना मुखर्जी यांचं सतारवादन राग ललित आपण ऐकाल. 11:05 कार्यक्रम आपली आवड. श्रोत्यांच्या त्यांनी कळवलेल्या मनपसंत गीतांचा आणि आमच्या कार्यक्रमांविषयी पाठवलेल्या प्रतिक्रियांचा समावेश असणारा हा कार्यक्रम. श्रोते हो, दुपारी 12 वाजल्यापासून पहिल्या सभेतले उर्वरित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात शैक्षणिक तसंच अभिनय क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या प्राध्यापिका डॉक्टर अश्विनी भालेकर यांची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा, तसंच स्त्रियांमधील वाढता लठ्ठपणा याविषयी आयुर्वेद तसंच योगतज्ज्ञ आणि आहार मार्गदर्शक डॉक्टर स्मिता कुलकर्णी यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग दुसरा आपण ऐकाल. 1:05 कार्यक्रम गीतबहार. 1:40 ऐकाल नागपूर जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 भावधारा. 1:55 ऐसी अक्षरे रसिके हे कार्यक्रम आपण ऐकाल. तसंच 2:00 कृषीवाणी. 2:05 आरोग्यम धनसंपदा. 2:10 परिसर हे कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. श्रोते हो, दुसरी सभा सुरू होईल 5:00. यामध्ये गीतसंध्यामध्ये ऐकाल 5:02 मराठी चित्रपट गीतं. 5:30 युववाणी या कार्यक्रमात रिस्क 5 एक्सटेन्शन लँडस्केप या प्रकल्पासाठी निवड झालेल्या राहुल प्रकाश अत्राम या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करू. 6:10 गीतबहारमध्ये हिंदी चित्रपट संगीत. 6:30 गंमत जम्मत हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 6:55 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून. श्रोते हो, 7:30 महिला T20 एशिया वर्ल्ड कप क्रिकेट टूर्नामेंट 2026 अंतर्गत भारत आणि श्रीलंका संघादरम्यान दुबई इंटरनॅशनल क्रिकेट मैदान दुबई इथं खेळल्या जाणाऱ्या अंतिम सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आपण ऐकू शकता तुमच्या रेडिओ सेटवरून, अर्थात 1143 kHz. याच वेळेला आमचे नेहमीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून. हे कार्यक्रम असे असतील 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात ऐकाल कीर्तन. विषय सुख करता दुःख हरता. कीर्तनकार मधुकर गोपे. 8:15 ऐकाल लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नॅशनल सायन्स मॅगझिन रेडिओस्कोप. तसंच 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर श्रोते हो, ही होती रूपरेषा आपल्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या विविध रंगी कार्यक्रमांची. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 2 शताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवनकार्याविषयी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते यांनी दिलेली माहिती. संपादन सुहास नंदुरे यांचं.
1: श्रोते हो, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचं सध्या 2 शताब्दी जयंती वर्ष आपण साजरं करत आहोत. यानिमित्त आकाशवाणी रत्नागिरीतर्फे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित विशेष व्याख्यानमाला प्रसारित करत आहोत. वक्ते आहेत ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते. संपादन सुहास नंदुरे यांचं.
2: बंधुभगिनींनो नमस्कार. स्त्री शिक्षणाचे प्रणेते, विधवा विवाहाचे पुरस्कर्ते, अस्पृश्यसुधारक, कुशल उद्योजक, थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या 200व्या जयंती वर्ष औचित्याने आकाशवाणीतर्फे आयोजित या विशेष व्याख्यानमालेत आपणा सर्वांचे मी ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते आदरपूर्वक स्वागत करतो. इंग्रजांचं राज्य आज ना उद्या समाप्त होणार याबाबत ज्योतिराव निश्चिंत होते. मात्र इंग्रजांची राजवट हा सामाजिक सुधारणेला आणि विशेषतः अनिष्ट रूढी परंपरांना आळा घालणारा आहे याबाबत त्यांना विश्वास होता. त्यामुळे सुधारणांचा प्रारंभ करण्यास इंग्रज राजवट व या आधीच्या राजवटीपेक्षा निश्चित

चित अनुकूल आहे असे वाटणे स्वाभाविक होते. स्त्री आणि शूद्र या हिंदू धर्मातील वेदाधिकार नसलेल्या हीन जाती, यांची संख्या 95% अधिक. स्वाभाविकच सारा भारतवर्ष अज्ञानाच्या गर्तेत गटांगळ्या खात होता हेच वास्तव होते. अशा समाजाला जागे करणे हे सर्वात कठीण कार्य होते. त्याची सुरुवात कधीतरी होईल यावर विसंबून राहणारे ज्योतिराव नव्हते. आपण केली तरच ती होईल आणि ती सुरुवात मी करणार या सूत्राने ज्योतिराव कार्यरत झाले होते. विद्यार्थीदशेपासून ज्योतिरावांचे वाचन चतुरस्त्र होते. भारतीय संत साहित्याच्या अभ्यासापासून पाश्चात्य विचारवंतांचे मोठे ग्रंथ ज्योतिरावांनी चिकित्सक नजरेने वाचले होते. धर्मशास्त्राचा अभ्यास करूनही त्यातील त्रुटींवर बोट ठेवून त्या दूर करण्यासाठी ज्योतिराव संघर्ष करत होते. ज्योतिरावांनी अगोदरच ब्राह्मण्याचे कसब या साहित्यकृतीतून धर्म कर्मकांडांच्या नावाखाली ब्राह्मण वर्गाकडून बहुजन समाजाची होणारी लूट व त्यातील पुरोहितांच्या क्लुप्त्या उघड केल्या होत्या. ज्योतिरावांची लिखाणाची भाषा सरळधोट होती. शब्दछल, अलंकार, कल्पनाविलास या बेगडी अलंकारांनी ज्योतिरावांच्या लिखाणाला बिलकुल स्थान नव्हते. उत्साहाच्या भारात ज्योतिरावांच्या सार्वजनिक कार्यात मदतीसाठी पुढे सरसावणारे आता थंडावले होते. काही नव्याने प्रवाहात सोबत येत होते. याच सुमारास मुंबई येथे 1867 दादोबा तरखडकर यांच्या पुढाकाराने परमहंस सभेची स्थापना करण्यात आली होती. सुरुवातीला या मंडळींनी विधवा विवाह, स्त्री शिक्षण, बालविवाह प्रतिबंध, जातिभेद निर्मूलन आदी उदात्त सामाजिक प्रश्नांचा उच्चार जरूर केला. मात्र थोड्याच दिवसात या समाजाचा मोर्चा आध्यात्मिक ध्येयाकडे वळला. पुढे परमहंस सभा 1870 प्रार्थना समाजास मिळाली. ज्योतिराव एकेश्वरवादी होते. परमेश्वराचे पितृत्व आणि मनुष्याचे बंधुत्व एवढेच ज्योतिराव मानत. मात्र ज्योतिरावांनी प्रार्थना समाजाचे सदस्यत्व घेतले नाही. या सुमारास पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना करण्यात आली. ज्योतिरावांचे मित्र सदाशिव गोवंडे आणि गणेश वासुदेव जोशी तथा सार्वजनिक काका हे या सार्वजनिक सभेचे संस्थापक तसेच प्रमुख आधारस्तंभही होते. सार्वजनिक सभेच्या वतीने लोकांची गाऱ्हाणी तक्रारी सरकारपुढे मांडून त्या निवारणासाठी प्रयत्नशील राहिले. त्यामुळे सार्वजनिक सभेची प्रतिष्ठा वाढली. सार्वजनिक सभेपूर्वी 1852 डेक्कन असोसिएशन नावाची एक संस्था पुण्यात स्थापन झाली होती. तर मोरशास्त्री साठे नामक व्यक्तीने कल्याणो नायक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. पूर्णतः प्रतिगामी विचारांची संस्था विधवा पुनर्विवाहाच्या विरोधात होती. विधवांनी मीठ वर्जित जेवण घेत राहावे, उपास तपासादी कर्मकांडे करावीत या विचारांचा पाठपुरावा ही संस्था करत होती. 1865 सुमारास वेद समाचार नावाची सभा पुण्यात स्थापन झाली. मात्र या सभेचा वेदांशी दुरान्वयाने संबंध नव्हता. समाजात विरोधाची किंचितही वावटळ न उठवता सामाजिक रूढीत सुधारणा करण्याचा या संस्थेचा मानस होता. आस्ते कदम आगे बढो हे या चळवळीचे ब्रीदवाक्य होते. ज्योतिरावांच्या कालखंडात सार्वजनिक चळवळींचे एकूण स्वरूप हे असे होते. ज्योतिरावांचा या असल्या संस्था व त्यांच्या गुळमुळी तत्वज्ञानावर किंचितही विश्वास नव्हता. कारण या सर्व संस्था केवळ वरिष्ठ वर्गाची दुःखे अडचणी सोडवण्यामध्ये उत्साही असत. या संस्थांच्या ध्येयपत्रात कनिष्ठ वर्गाच्या वेदना व्यथांना वा सार्वजनिक प्रश्नांना थारा नसे. ज्योतिराव अशा संस्थांना सार्वजनिक भट सभा म्हणून संबोधत. याच कालखंडात महादेव गोविंद रानडे हे विचारवंत दूरदृष्टीचे म्हणून उदयास येत होते. रानडे यांच्या उदार आणि उदात्त दृष्टीमुळे त्यांचा आणि ज्योतिरावांचा स्नेह वाढला. ज्योतिराव रानडे एकमेकांच्या घरी जात असत. सार्वजनिक सभा आणि प्रार्थना समाज यांच्या कार्यामुळे रानडे समाजाच्या एका वर्गाचे प्रतिनिधित्व करत तर ज्योतिराव दीनदुबळ्यांचा श्वास आणि आधार बनत होते. रानड्यांची मतप्रणालीप्रमाणे ज्योतिरावांची सामाजिक समतेची चळवळ, सामाजिक न्यायासाठी त्यांनी चालवलेला झगडा, बुद्धिवादाची त्यांनी धरलेली कास आणि समाजातील अन्याय दूर करण्यासाठी धडपड योग्य आणि आवश्यकच होते. सार्वजनिक सभा आणि प्रार्थना सभा यांच्या जोडीने न्यायमूर्ती रानडे एका बाजूला लढत होते तर ज्योतिरावांनी समाजातील दुबळ्या वर्गाची उन्नतीसाठी रान उठवले होते. समाजातील विकास विरोधी दोष नष्ट करून व्यक्तीला स्वयं विकासासाठी मार्ग उपलब्ध करणे हा रानड्यांचा उद्देश होता. तर समाजाची नवीन पायावर उभारणी करायची असेल तर परंपरांच्या नावाखाली अनिष्ट प्रथांनी आक्रमण केलेल्या मार्गावरील अहितकारक विषवल्ली मुळापासून उखडून टाकणे आणि समतेच्या तत्वावरील निकोप वातावरण निर्माण करणे हे ज्योतिरावांचे ध्येय होते. याचवेळी रानडे आणि ज्योतिराव दोघांनीही नवीन विचारांची कास धरून मार्गस्थ व्हायचे होते. सामाजिक स्वास्थ्य तेव्हाच प्रस्थापित होईल जेव्हा समतेच्या पायावर विकासाच्या इमारती उभ्या राहतील. रानडे यांच्या मतप्रणालीप्रमाणे ज्योतिरावांची सामाजिक चळवळ, सामाजिक न्यायासाठी त्यांनी चालवलेला संघर्ष, बुद्धिवादाची निवडलेली वाट ही योग्यच होती. ज्योतिरावांची लेखणी आणखी प्रभावी आणि वेगवान होत होती.
कनिष्ठ वर्ग

0: लोकांचे अज्ञान, निरक्षरता, दूषित पूर्वग्रह आणि जातीविषयक भावना दूर करून ज्योतिरावांनी समाजास ब्राह्मणांच्या मानसिक गुलामगिरीतून मुक्त करायचे होते. कर्मकांडे, धर्मशास्त्रे, पुराण कथांमध्ये ज्योतिरावांच्या मध्ये बहुतांश कथा या घुसडण्यात आल्या आहेत. त्यापैकीच एक कथानक म्हणजे परशुराम. ज्योतिरावांनी परशुरामास कायदेशीर नोटीशीद्वारे सक्षम हजर राहून आपली खात्री देण्याविषयी आवाहनही केले होते. या करण्यामागे समाजाच्या मनावरील धर्मातिरेकाचा पगडा दूर करून त्यांना निर्मळ करणे हाच होता. सन 1872 सुमारास ज्योतिरावांनी गुलामगिरी या प्रक्षोभक ग्रंथाची निर्मिती केली. या ग्रंथामध्ये ज्योतिरावांनी हिंदू धर्मावरील व्यक्तिमत्वांची चिकित्सक विवेकी मीमांसा करून वास्तव समोर आणले. ज्योतिराव लिहितात, परशुरामासारखे व्यक्तिमत्व निर्माण करून आर्यभटांनी बहुजनांची विभागणी क्षत्रिय व शूद्र एका बाजूला तर अतिशूद्र दुसऱ्या बाजूला अशी विभागणी केली आहे. ज्योतिरावांच्या मते हे सारे एकाच वंशाचे, मात्र अतिशूद्रांच्या विरोधामुळे ब्राह्मणांनी त्यांना दस्यु, महार असे संबोधण्यात सुरुवात केली आणि स्वतःला ते देव मानू लागले. अतिशूद्रांना शिवू नये अशी आज्ञा काढली. अतिशूद्रांना उदरनिर्वाहाचे काही साधन न राहिल्यामुळे त्यांना मृत पशूंचे मांस खाणे भाग पडले. त्यानंतर ब्राह्मणांनी धर्मशास्त्र लिहिली आणि त्यातूनच व्यवसायांना प्रतिबंध आणले. ज्योतिरावांच्या मनात ब्राह्मणांनी स्वतःला भूदेव घोषित करून शूद्र आणि अतिशूद्र अशा सर्व ब्राह्मणेतरांना दारिद्र्यांच्या आणि गुलामगिरीच्या खाईत लोटले आणि आपल्या लबाड्या उघड होऊ नयेत म्हणून धर्मशास्त्रांना पावित्र्याची सबब सांगून शूद्रांना आणि अतिशूद्रांना वाचना लिखाणापासून बंदी केले. भारतामध्ये सर्वदूर पसरलेली विषमता पूर्णतः संपुष्टात आल्याशिवाय शूद्रांच्या परिस्थितीत काहीही फरक होणार नाही. ज्योतिराव म्हणतात, ब्राह्मण हे बंधू आहेत, परंतु त्यांच्या दुष्कृत्यामुळे त्यांना बंधू म्हणावयास आपल्याला लाज वाटते. जरी त्यांनी पूर्वी शूद्रांचा छळ केला आहे, तरी आपण त्यांना बंधू म्हणावयास तयार आहोत. मात्र त्यांनी आजपासून आपल्या वर्तनात स्वार्थी हेतू तूट टाकून दिला पाहिजे. वेद हे मानवनिर्मित आहेत असे ज्योतिरावांचे ठाम मत होते. म्हणून वेद म्हणजे भेद असे त्यांना वाटे. इंग्रजांचे राज्य असेपर्यंत शूद्र आणि अतिशूद्रांना विद्या संपादन करावी हा संदेश द्यायला ज्योतिराव गुलामगिरीच्या माध्यमातून तो देतात. आपल्या या ग्रंथाचे प्रयोजन व्यक्त करताना ज्योतिराव म्हणतात, ब्राह्मणाकडून तुमची फसवणूक कशी होत आहे हे माझ्या क्षुद्र बंधूंना सांगण्याच्या उद्देशाने हे लिखाण नाही, तर बंगालचे राज्यपाल सर जॉर्ज कॅम्बेल सारखे थोर मनाचे मुत्सद्दी यांच्या दृष्टीस केवळ वरिष्ठ वर्गाला शिक्षण देऊन इच्छिणारी ही नाशकारक पद्धती आणून देण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. ज्योतिराव दीनदुबळ्या श्रमजीवी वर्गाची क्षमता विळखून होते. त्या वर्गाला जागे करण्यासाठी ज्योतिराव म्हणतात, शूद्र लोक हेच या देशाचे जीवन आणि शक्ती आहे. शूद्र हे मूळचे क्षत्रिय होत, हा ज्योतिरावांनी मांडलेला सिद्धांत होता. शूद्र आणि अतिशूद्र यांची प्रामुख्याने बनलेली हिंदी रयत ही दुबती गाय म्हणून पिळली जात आहे. रयतेवर ज्यांचा अधिकार चालतो ते त्यांच्या कष्टावर स्वतः पुष्ट होतात. भिक्षुकाच्या नात्याने ब्राह्मण कनिष्ठ वर्गाला लुटतो, एवढेच नव्हे तर तो सरकारी अधिकारी म्हणून सुद्धा त्यांची पळवणूक करतो, कारण इंग्रजी अधिकाऱ्यांच्या हाताखालीच्या सर्व उच्च अधिकाऱ्यांच्या नोकऱ्या ब्राह्मणांनीच पटकावल्या आहेत. समाजाच्या सर्व नाड्या ब्राह्मण वर्गाच्या हाती, मग त्या भिक्षुक म्हणून कधी कधी सावकार म्हणून, कधी राज्यकर्ता म्हणून, कधी खेड्यातला कुलकर्णी म्हणून, कधी शिक्षक, कधी वकील, सर्वत्र लुटीत यांचेच साम्राज्य आहे असा आरोपही ज्योतिराव करतात. ज्योतिरावांचे दृष्टेपण आपल्या समोर येणं आणि त्यानिमित्तानं पुन्हा ज्योतिरावांच्या जीवन कार्याला उजाळा देणं हा या व्याख्यानमालेचा उद्देश. आपण आज थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत, जय ज्योती, जय सावित्री.
1: थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या जीवन कार्याविषयी माहिती देणारी भाषणमाला आत्ताच आपण ऐकलीत.
2: वक्ते ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते,
1: संपादन सुहास नंदुरे यांचं.
3: हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
4: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
5: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
4: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
5: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
3: आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता आनंद घ्या लोकसंगीताचा.

श्रीकांत नारायण आणि सहकारी यांनी गायलेलं हे लोकगीत संगीतबद्ध केलं विजय कठीण यांनी. श्रोते हो, आता ऐका कृष्णा शिंदे आणि सहकारी यांना.

कृष्णा शिंदे यांनी गायलेलं हे गीत संगीतबद्ध केलं मधुकर पाठक यांनी. कार्यक्रमात आता शेवटी ऐका रंजना शिंदे आणि सहकारी यांना. रमेश जंगम यांची गीतरचना आहे, संगीत आहे मधुकर पाठक यांचं.

रंजना शिंदे आणि सहकारी यांनी गायलेल्या या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई, अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. मंगळवारी मुंबईकडे निघून शनिवारपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन न करण्याचं सरकारचं आवाहन. आणि विविध राज्यातल्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करून सरकार MPSCला अधिक सक्षम करणार. ब्रिक्स देशांनी जगातल्या अनेक भागात सुरू असलेली युद्ध तसंच ध्रुवीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे. नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली. याविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: पश्चिम आशियात वाढत असलेला संघर्ष, पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले, शस्त्र खरेदीवर वाढत असलेला खर्च यावर ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली. पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे. पॅलेस्टीनमधल्या नागरिकांचे अधिकार पूर्ण केल्याशिवाय इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा निघू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात आहे. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा या देशांनी कठोर शब्दात निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. वित्तीय क्षेत्रात सहयोग वाढवतानाच जलद, स्वस्त, पारदर्शक पद्धतीने विविध देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करता यावेत यावर या देशांचं एकमत झालं. क्रीडा तंत्रज्ञान या विषयावर कृती दल तसंच क्रीडा साहित्य उत्पादन परिषदेचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला ब्रिक्स देशांनी या जाहीरनाम्याद्वारे सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
2: आज अडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
0: जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटनाच्या सत्रात

0: नवी दिल्लीत बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: ब्रिक्स देशांनी इतरांनी बनवलेल्या नियमांचं पालन करताना नियम बनवणारे व्हावं, त्यामुळे तरुण मुत्सद्दी धोरण निर्माते यांना मुत्सद्देगिरी, प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याचं ज्ञान देता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, जैवतंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानातलं ब्रिक्स देशांचं योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं असं ते म्हणाले.
2: ब्रिक्स को मजबूत करते हुए हमें ग्लोबल रिफॉर्म की दिशा भी तय करनी होगी. ग्लोबल गवर्नेंस का वर्तमान स्ट्रक्चर एक पिरामिड जैसा दिखाई देता है. इसके ऊपरी भाग में पावर और डिसीजन मेकिंग केंद्रित है और निचले भाग में वो देश हैं जो इन डिसीजन से प्रभावित तो होते हैं लेकिन उन्हें आकार नहीं दे पाते.
1: यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले, त्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जलद गतीनं आणि निर्धारित कालमर्यादेत सुधारणा करण्याचा समावेश आहे.
2: फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स में वोटिंग पॉवर, लीडरशिप पोझिशन्स और पॉलिसी प्रायोरिटीज आज की इकॉनॉमिक रियालिटीज के अनुसार होनी चाहिए. जो देश ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ को गति देते हैं उन्हें ग्लोबल इकॉनॉमिक गवर्नेंस को दिशा देने में भी उचित भूमिका मिलनी चाहिए.
1: लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत संस्थांनी वेगवान पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल अशा पद्धतीनं काम करायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले. तसंच दर्यावर्दींच्या कल्याणासाठी नवीन यंत्रणा स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली.
2: मेरा प्रस्ताव है कि क्या हम सी फेरर्स इमरजेंसी सपोर्ट नेटवर्क बना सकते हैं. इसके माध्यम से संबंधित देशों की मैरिटाइम अथॉरिटी और मिशंस को जोड़ा जाएगा. इससे डिस्ट्रेस अलर्ट्स, मेडिकल असिस्टेंस, परिवारों को सूचना तथा इवैक्यूएशन में सहयोग दिया जा सकता है.
1: भारताची ब्रिक्स अध्यक्षता लोककेंद्री आणि मानवतेवर आधारित आहे. गेल्या 20 वर्षात ब्रिक्स समूह एकता आणि सहमतीनं काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. या क्षमतेच्या आधारे जागतिक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर व्यक्त केली. तसंच ब्रिक्स देशांमध्ये निर्णय सातत्य राहावं अशी अपेक्षाही व्यक्त केली.
0: नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू झालेल्या या 18 ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फता अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो सुबियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायझनकोव आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रॉस घेब्रेसस यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. येत्या मंगळवारी मुंबईच्या दिशेनं निघू आणि मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या आझाद मैदानात पुढच्या शनिवारपासून बेमुदत उपोषणाला बसू अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आज आंतरवाली सराटी इथं केली. गणपतीची स्थापना करून मराठा समाज बांधवांनी मुंबईकडे निघावं आणि पाटोदा, श्रीगोंदा, हडपसर, खोपोली आणि कोपरखैरणे असे मुक्काम करत मुंबईत पोहोचावं असं आवाहन त्यांनी केलं. आंदोलकांनी दगडफेक किंवा जाळपोळ करू नये, सर्व नियम पाळावेत, लोकशाही मार्गाने आंदोलन करावं, तसंच सरकारनेही आंदोलकांच्या वाटेत अडथळे निर्माण करू नयेत असं आवाहन त्यांनी केलं. गणेशोत्सवाच्या काळात आंदोलन करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नका असं आवाहन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. ते आज नागपुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. राज्य सरकार मराठा समाजाला न्याय देण्याच्या दिशेनं काम करत आहे. आजवर मराठा समाजाला जो न्याय मिळाला त्यातले महत्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात झाले आहेत असं ते म्हणाले.

0: सध्या शेतकऱ्यांना दुष्काळाच्या काळात कशी मदत करता येईल याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असून शासनाच्या नियमावलीनुसार शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याची सरकारची भूमिका आहे असंही त्यांनी सांगितलं. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीचा संपूर्ण आढावा घेतल्यानंतर तो आगामी मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल असंही बावनकुळे म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यपद्धतीला अधिक बळकटी देऊन भरती प्रक्रिया उमेदवारांसाठी सुलभ गतिमान आणि पारदर्शक करण्यावर भर देण्यात येणार आहे अशी माहिती सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी दिली आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्यांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय कृती दलानं आज पुण्यात विद्यार्थी पालक आणि अन्य संबंधितांशी चर्चा केली. देशातल्या विविध राज्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या परीक्षा पद्धतींचा अभ्यास करून त्यातील उपयुक्त बाबींचा महाराष्ट्राच्या भरती प्रक्रियेत समावेश करण्याबाबत शासनाला शिफारशी करण्यात येणार असल्याचं राधा यांनी सांगितलं. या कृती दलाकडे आतापर्यंत 18,000 जास्त ईमेल आले आहेत. लातूर शहरात आज एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला. एमपीएससीच्या अध्यक्षांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आगामी परीक्षा पारदर्शक पद्धतीनं घेण्यात याव्यात, तसंच विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष द्यावं या प्रमुख मागण्या विद्यार्थ्यांनी केल्या. जातनिहाय जनगणना करताना इतर मागासवर्गीयांसाठी वेगळा रकाना ठेवून प्रत्येक समाज घटकाची लोकसंख्या अधिकृतपणे नोंदवावी अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. ओबीसी समाजाची अचूक लोकसंख्या, सामाजिक शैक्षणिक स्थिती आणि आर्थिक परिस्थितीची माहिती उपलब्ध झाली तर विविध कल्याणकारी योजनांचं नियोजन करता येईल असं काँग्रेसचं म्हणणं आहे. काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळानं आज मुंबईत राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांची भेट घेऊन मागण्यांचं निवेदन सादर केलं. राज्याच्या विविध भागात पावसाअभावी दुष्काळी परिस्थिती उद्भवली असून तातडीनं राज्यात दुष्काळ जाहीर करावा, शेतकरी आणि शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी, जनावरांसाठी चारा पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणीही काँग्रेसनं केली आहे. जन्मजात दुभंगलेले ओठ आणि टाळू या विकारानं ग्रस्त बालकांना सर्वसमावेशक उपचार मोफत उपलब्ध व्हावेत यासाठी राज्य सरकारनं एक करार केला आहे. या कराराअंतर्गत राज्यातल्या 15 मान्यताप्राप्त रुग्णालयात या व्याधीवर उपचार केले जातील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत नागपूर जिल्ह्यातल्या कमळेश्वर तालुक्यातल्या आदासा गणेश मंदिराला ब वर्ग यात्रास्थळाचा दर्जा द्यायचा निर्णय सरकारनं घेतला आहे. शमी विघ्नेश गणपती देवस्थान या नावानेही हे देवस्थान ओळखलं जातं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. मंगळवारी मुंबईकडे निघून शनिवारपासून आझाद मैदानावर उपोषण करण्याचा मनोज जरांगे यांचा इशारा. गणेशोत्सवादरम्यान आंदोलन न करण्याचं सरकारचं आवाहन. आणि विविध राज्यातल्या भरती प्रक्रियेचा अभ्यास करून सरकार एमपीएससीला अधिक सक्षम करणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेलं हे बातमीपत्र आम्ही सहक्षेपित केलं. 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 7:12 आणि 35 सेकंद झालेत. श्रोते हो, आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.
2: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीय, मग काळजी कसली करताय?
3: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास.
2: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी. गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी.
3: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड.
4: बाप्पाच्या नैवेद्यासाठी आता उकडीचे मोदक कधीही कुठेही आणि केव्हाही.
5: अहो खरच, पेडेकरांचे फ्रोझन उकडीचे मोदक.
4: ऑर्डर साठी संपर्क

0: 9887 98 747
1: आणि वेबसाईट www.vpbedekar.com.
2: ऐका ऐका ऐका गाववाल्यांनो, केवायसी अपडेटच्या मेसेज कडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ केवायसी अपडेट करा. जर ओळख किंवा पत्त्यामध्ये कोणताही बदल नसेल तर स्वतःच्या बँकेत किंवा एटीएम मध्ये अथवा बिझनेस करस्पॉन्डंट कडे म्हणजे बीसी कडे जा. किंवा बँकेत रजिस्टर्ड ईमेल अथवा मोबाईल नंबर किंवा मोबाईल बँकिंग ऍप अथवा पत्राद्वारे त्याची स्वघोषणा द्या. आणि जर कोणताही बदल असेल तर ओळखीचा आणि पत्त्याचा नवीन पुरावा दाखवा. खातं सक्रिय ठेवून बँकिंग सेवांचा लाभ घ्या. आपलं केवायसी अपडेट करण्यासाठी जवळच्या ग्राम पंचायतीच्या कॅम्प मध्ये किंवा बँकेच्या शाखेमध्ये जा.
3: आरबीआय सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
5: श्रोते हो, यानंतर 7:15 वृत्तविशेष आणि त्यानंतर 7:30 केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आता आधी 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, भारताच्या अध्यक्षतेखालील 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेला नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आजपासून प्रारंभ झाला. या शिखर परिषदेसाठी उपस्थित रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉ मसूद पेजेशकियान यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची काल द्विपक्षीय बैठक झाली, तर आज चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबीच्या राष्ट्रप्रमुखांसोबत देखील भारताच्या बैठका पार पडल्या. ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या सर्व राष्ट्रांसोबतच्या द्विपक्षीय चर्चेचं महत्व आणि त्यामध्ये भारतानं मांडलेली भूमिका याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांच्याशी केलेली चर्चा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, रशिया आणि युक्रेन यांच्यातला संघर्ष आणि अमेरिका इराण यांच्यातील वाढत्या तणावामुळे सध्या जागतिक राजकारण पूर्णपणे बदललं आहे. त्याचा जागतिक व्यापारावर मोठा परिणाम झाला असून या पार्श्वभूमीवर भारतात होत असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद महत्वाची मानली जात आहे. आजपासून सुरू झालेल्या या ब्रिक्स शिखर परिषदेच्या पहिल्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासह मलेशिया, इथिओपिया आणि अबुधाबी राष्ट्रांच्या प्रमुखांसोबत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तब्बल 7 वर्षांनंतर भारत दौऱ्यावर आलेले चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत भारताचे आर्थिक आणि व्यापारी संबंध वृद्धिंगत करण्यासह सीमावाद आणि द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दिशेनं उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली.
1: थोड्याच वेळापूर्वी ब्रिक्स परिषदेच्या समारोपानिमित्त एक संयुक्त निवेदन मान्य करण्यात आलं. हे खूप महत्वाचं आहे. याचं कारण म्हणजे ब्रिक्स सदस्य देश आहेत, त्यांच्यापैकी अनेक देशांचे एकमेकांशी वाद आहेत. भारत चीन वाद तसा सर्वश्रुत आहे, पण आता जे युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये सौदी अरेबिया, इराण आणि संयुक्त अरब अमिराती एकमेकांच्या विरोधात ठाकलेले एकमेकांविरुद्ध युद्ध करत आहेत, पण तरी देखील या सगळ्यांनी एकत्र येणं आणि एकत्र एक संयुक्त निवेदन प्रसारित करणं ही एक मोठी अचीवमेंट आहे आणि त्याचं श्रेय भारताला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जातं. आज ब्रिक्स परिषदेच्या निमित्तानं चीनचे

0: अध्यक्ष शी जिनपिंग भारतात आले. तब्बल 7 वर्षांनी ते भारतात येत आहेत. 2020 साली भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर एका प्रकारे भारत आणि चीन यांच्यातील संबंधांनी एक नीचांकी पातळी गाठली होती. पण गेल्या काही वर्षापासून सातत्याने चर्चेच्या माध्यमातून दोन्ही देशांनी पुन्हा या संबंधांकडे एक नव्या पद्धतीने बघण्यास सुरुवात केलेली आहे आणि हाच खरं तर या ब्रिक्स परिषदेच्या यशाचा गाभा आहे. आपापसातले मतभेद चर्चेच्या माध्यमातून सोडवणं किमान ते किमान पातळीवर राखणं याचं उत्तम उदाहरण भारत आणि चीन यांनी जगापुढे सादर केलेलं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिका आणि इतर देश या युद्धाचा मार्ग अवलंबत असतील, रशिया युक्रेन युद्ध सुरू असेल, त्यामुळे भारत आणि चीन ही यांच्यातली चर्चा महत्वाची आहे. शी जिनपिंग आणि नरेंद्र मोदी गेल्या काही वर्षांमध्ये वेगवेगळ्या व्यासपीठांवर भेटत आहेत आणि प्रत्येक भेटीनंतर आणि त्यांच्या दरम्यानच्या चर्चेमुळे भारत आणि रशिया यांच्या सीमा प्रश्नावर तसंच परस्परांच्यातील व्यापारामध्ये असलेली तूट किंवा मग अन्य मुद्द्यांवर दोन्ही देशांमध्ये सकारात्मक चर्चा होत आहे. यावर्षी आपण बघितलं मोठ्या संख्येने भारतीय पर्यटक तिबेटमध्ये कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेले आणि अर्थात त्याच्यासाठी चीनचं सहकार्य हा एक महत्वाचा मुद्दा आहे. ब्रिक्स परिषदेतही संयुक्त निवेदन प्रसिद्ध होण्यामध्ये भारत आणि चीन यांच्यातलं जे एक सहमती होती आणि जर तुम्ही या ब्रिक्स परिषदेच्या निवेदनाचं टेक्स्ट बघितलं तर त्याच्यामध्ये कोणत्याही देशांनी एकतर्फा व्यापारावर निर्बंध लादणं किंवा कर लादणं किंवा आंतरराष्ट्रीय पुरवठा साखळ्या खंडित करणं याचा निषेध करण्यात आलेला आहे याच्याबद्दल वक्तव्यात उल्लेख आहे आणि अर्थातच हा रोख अमेरिकेकडे आहे आणि त्यामुळे शी जिनपिंग यांचं भारतात येणं, कारण शेवटपर्यंत ही गोष्ट नक्की नव्हती की शी जिनपिंग भारतात येणार आहेत का नाही येणार आहेत, कारण मतभेद दोन्ही देशांमध्ये आहेत, पण ते आले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर त्यांची चर्चा होत आहे ही अतिशय सकारात्मक बाब आहे. ब्रिक्स हा गट केवळ भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि चीन या 5 देशांचा आता गट उरलेला नसून एका प्रकारे तो ग्लोबल साऊथ किंवा जगातल्या महत्वाच्या विकसनशील देशांचं एक व्यासपीठ बनलेलं आहे. गेल्या काही वर्षांमध्ये एक मोठा फरक दिसून आलेला आहे की जे आंतरराष्ट्रीय व्यापारी गट होते याच्यामध्ये उत्तर अमेरिकेतल्या देशांचा व्यापारी गट असेल किंवा आग्नेय आशियातला आसियान गट असेल, हे सगळे गट आता एकत्र काम करण्याची एक मर्यादा गाठलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येक देश स्वतःच्या हितसंबंधांना डोळ्यासमोर ठेवून आपला वेगळा मार्ग आखत आहेत आणि त्यामुळे ब्रिक्स या देशामध्ये आफ्रिका असेल, दक्षिण अमेरिका असेल किंवा आग्नेय आशिया असेल त्यांच्यातले महत्वाचे देश सहभागी आहेत. त्याच्यामध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची इथिओपियाचे डॉक्टर अली यांच्याशी भेट झाली, तसंच संयुक्त अरब अमिरातीचे क्राऊन प्रिन्स त्यांच्याशीही भेट झाली. सगळ्यात महत्वाचं म्हणजे युएई आणि इराण परस्परांशी युद्ध करत असलेल्या देशांच्या नेत्यांची एकत्र भेट झाली आणि त्याच्यातले आपापसातले मतभेद त्यांनी चर्चेच्या माध्यमातून सोडवण्याचा निदान प्रयत्न सुरू केला. त्याच्याशिवाय व्हिएतनाम, मलेशिया, कझाकस्तान अनेक देशाचे नेते या परिषदेला उपस्थित होते, त्यातले काही या परिषदेचे सदस्य म्हणून तर काही भारताचे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित होते. आणि याच्यातनं एक गोष्ट पुढे येत आहे की केवळ जे G7 हा विकसित देशांचा गट आहे किंवा मग संयुक्त राष्ट्राचे सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्य असलेल्यांचा 5 देशांचा गट आहे, याच्या पलीकडे ब्रिक्स जो जगाची 50% लोकसंख्या आणि 40% GDPचं प्रतिनिधित्व करतो तो गट आता एक सशक्त पर्याय म्हणून समोर येत आहे. भारताने या ब्रिक्स चळवळीचं आणि ब्रिक्स परिषदेचं नेतृत्व उत्तमरित्या सांभाळलं असून या वर्षीच्या ब्रिक्स परिषदेचं यश हे एका प्रकारे भारताच्या या प्रयत्नांनाही मिळालेलं यश आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल सायंकाळी इराणचे राष्ट्राध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेशकियान यांची भेट घेत द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंवर चर्चा केली. आव्हानात्मक परिस्थिती असूनही ब्रिक्स संबंधित बैठकांमध्ये इराणचा नियमित सहभाग महत्वाचा ठरला आहे. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर म्हणाले,
2: ब्रिक्स या गटाला 20 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 18वी ब्रिक्स परिषद भारतामध्ये पार पडत आहे. भारताकडे चौथ्यांदा या परिषदेचं यजमानपद आहे. यावर्षीची परिषद अशासाठी महत्वाची आहे कारण यावर्षी अमेरिका आणि इस्रायल विरुद्ध इराण यांच्यातल्या युद्धाला 6 महिने आता पूर्ण होत आहेत. रशिया युक्रेन युद्धाला 4 वर्ष होऊन गेलेली आहेत आणि या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेजेशकियान भारतात येणं हे अतिशय महत्वाचं आहे. खास करून तेव्हा जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणची आर्थिक नाकाबंदी करणं आणि जे देश इराण विरुद्ध इराणशी व्यापार करतील गुंतवणूक करतील त्यांच्यावरही कडक आर्थिक निर्बंध घालण्याची धमकी दिलेली आहे. याबाबत भारताची भूमिका स्पष्ट आहे की भारताचे इराण सोबत असलेले संबंध हे भारत

0: त्याच्या राष्ट्रीय हिताशी जोडलेले आहेत. भारताने इराणमध्ये चाबहार बंदर विकसित केलेलं आहे आणि जे भारताच्या नॉर्थ साऊथ कॉरिडॉरसाठी म्हणजे खास करून रशिया आणि युरेशियाच्या व्यापारासाठी ते अतिशय महत्वाचं आहे. इराण विरुद्ध असलेल्या निर्बंधांचा फटका भारतालाही बसला असला तरी भारताने ही गोष्ट स्पष्ट केलेली आहे की अमेरिका आणि इराण यांच्यातले जरी संबंध युद्धाचे असले तरी भारत आणि इराण यांच्यातली मैत्री किंवा त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध कायम राहू शकतील. पेझेशकियान जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांच्या स्वागताला भारताचे बंदर राज्यमंत्री विमानतळावर गेले होते. याच्यातनं हेही दिसून येतं की एका प्रकारे त्यांच्या भारत दौऱ्याला भारताने राजनैतिक महत्व देखील दिलेलं आहे. सध्याच्या पार्श्वभूमीवर आखाती देशांमध्ये दोन गट पडलेले आहेत. एकीकडे सौदी अरेबिया, तुर्की आणि पाकिस्तान मक्का करारांनी एकत्र आलेले आहेत. दुसरीकडे युएई सारखे देश आहेत की जे अमेरिकेच्या जवळ आहेत. बहरीन त्याच्यामध्ये आहेत आणि इराणचे समर्थक संघटना याच्यामध्ये येमेनमधल्या हुती असतील किंवा मग हिजबुल्ला हमास या सगळ्या संघटना आहेत या तिसऱ्या एकामध्ये गटामध्ये मोडता येऊ शकतील. पण भारताचा याबाबतचा दृष्टिकोन स्पष्ट आहे की भारत इराण संबंध भारतासाठी महत्वाचे आहेत. पेझेशकियान इराणचे प्रतिनिधी म्हणून भारतात आलेले आहेत. इराण ब्रिक्स गटातला एक महत्वाचा देश आहे. सध्या 11 देश त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि त्यामुळे एका प्रकारे भारत इराण संबंध आणि दुसरीकडे जगामध्ये युद्ध सुरू असताना त्याचा दबाव भारतावर टाकला जाऊ शकत नाही याचा संदेश भारताने याच्यामधून दिलेला आहे.
1: श्रोते हो, ब्रिक्स शिखर परिषदेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात काल द्विपक्षीय चर्चा झाली. याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक अनय जोगळेकर यांनी सांगितलं,
0: भारत आणि रशिया यांचे संबंध ऐतिहासिक काळापासून म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यापासून अतिशय घट्ट राहिलेले आहेत, घनिष्ठ राहिलेले आहेत. 1991 साली जेव्हा सोव्हिएत रशियाचं विघटन झालं तो पूर्वीपर्यंत रशिया भारताचा सगळ्यात जवळचा देश होता, सगळ्यात महत्वाचा संरक्षण क्षेत्रातील भागीदार देश होता. वेळोवेळी रशियाने आपला नकाराधिकार भारतासाठी संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत वापरला होता. आजही भारताची शस्त्रास्त्र असतील ती मुख्यतः रशियन बनावटीची आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अमेरिका रशियाला मागे टाकून भारताचा संरक्षण क्षेत्रातील सगळ्यात महत्वाचा भागीदार देश झालेला आहे. फ्रान्स असेल, इस्रायल असेल अशा देशांसोबतही भारताचे अतिशय जवळचे संरक्षण क्षेत्रातील संबंध आहेत. असं जरी असलं तरी भारत आणि रशिया यांच्यातली मैत्री अजूनही भक्कम आहे. खास करून रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि तेव्हा रशियाकडनं येणारं खनिज तेल असेल किंवा नैसर्गिक वायू असेल किंवा इतर त्यांच्याशी व्यापारी संबंध तोडावेत याबाबतचा जागतिक दबाव होता. पण भारताने या दबावाला किंमत न देता भारत रशियाकडनं खनिज तेल आणि नैसर्गिक वायूची आयात करत राहिला. आज जवळजवळ भारताचं 40% जास्त तेल रशियाकडनं येतं. त्याच्यामध्ये अर्थातच गरज आहे ती म्हणजे भारत रशिया यांच्यातले संबंध 21व्या शतकात एका त्याला नवीन एक त्या आयाम कशा प्रकारे प्राप्त करून देता येईल. कारण गेल्या काही दशकांमध्ये भारताचे अमेरिकेशी असलेले संबंध अतिशय वेगाने वाढले. आज अमेरिकेमध्ये 50 लाखांहून अधिक भारतीय लोक राहतात. महत्वाच्या अमेरिकन कंपन्यांचे अध्यक्ष नेतृत्व भारतीय लोक करतात. पर्यटनाच्या बाबतीत खूप मोठ्या संख्येने भारतीय लोक अमेरिकेला जातात. भारत रशिया संबंधांमध्ये अशा प्रकारचं नवीन कोणते आयाम जोडता येतील. भारताचा आणि रशियाचा जो व्यापार आहे तो खनिज तेलाच्या आयातीमुळे रशियाकडे झुकलेला आहे. त्याच्यामध्ये एक प्रकारचा समतोल कशा प्रकारे साध्य करता येईल. संरक्षण क्षेत्रामध्ये आता आपण रशियाची काही बॅलिस्टिक मिसाईल्स तसं ड्रोन वॉरफेअर याच्यामध्ये आपण रशिया काय करू शकतो ते पाहिलं. रशिया भारताला Sukhoi-57 ही 5th generation फायटर जेट्स विकू पाहत आहे किंवा त्याच्यासोबतचं तंत्रज्ञान हस्तांतरणही करण्याची तयारी त्यांनी दाखवलेली आहे. तो देखील पुतीन यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीमधला महत्वाचा विषय होता. भारत आणि रशिया यांचा एकमेकांवर विश्वास आहे आणि त्याच्यामुळे दोन्ही देश संरक्षण क्षेत्र असेल, अंतरिक्ष क्षेत्र असेल, सिव्हिल न्युक्लिअर एनर्जी कॉपरेशन असेल, सगळ्यामध्ये हे दोन्ही देश अतिशय महत्वाचं सहकार्य करत आहेत. परंतु व्लादिमीर पुतीन यांच्या भारत भेटीत त्याची भविष्याची दिशा काय असावी याबाबत चर्चा झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना यावर्षी होत असलेल्या भारत रशिया समिट आहे त्याचं देखील निमंत्रण दिलं. ते जर त्यांनी स्वीकारलं तर व्लादिमीर पुतीन या वर्षाच्या अखेरीस पुन्हा एकदा भारतात येणार आहेत आणि त्यामुळे इराण आणि रशियाच्या नेत्यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटी आणि त्याच्यात झालेली चर्चा अतिशय महत्वाची आहे.
1: श्रोते हो, नवी दिल्ली इथं सुरू असलेली 18वी ब्रिक्स शिखर परिषद जागतिक राजकारण आणि आर्थिक समीकरणांच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाची मानली जात आहे. 11 देशांचा समूह असलेला ब्रिक्स हा जागतिक स्तरावर 49% लोकसंख्या आणि 40% जीडीपीचं प्रतिनिधित्व करतो. रशिया, चीन, इराण सारख्या राष्ट्रप्रमुखांसोबतच सर्व सदस्य राष्ट्रांसोबतच्या

द्विपक्षीय चर्चांमुळे यंदाची ही ब्रिक्स परिषद केवळ ब्रिक्सपुरती मर्यादित न राहता भारत आणि अन्य अनेक राष्ट्रांमधील संबंधांच्या दृष्टीनं महत्वाची ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य सुनीता नागपुरे पंडा, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन भक्ती सोनटक्के.

0: प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजत आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी.

0: परंपरागत खेती।
1: श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत।
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार। पिकांच्या योग्य वाढीसाठी आपण वेगवेगळ्या खतांचा वापर करत असतो, पण हे करत असताना ती खतं आपल्या जमिनीसाठी पोषक आहेत का, आपल्याला मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील का, ती परवडणारी असतील का, आणि मुख्य म्हणजे आपलं उत्पन्न वाढेल का, असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात। आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे यांना
3: नमस्कार।
2: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
3: मॅडम, कसं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं, पिकांच्या वाढीसाठी जे आपण अन्नद्रव्य देतो ती देत असताना सेंद्रिय रासायनिक यांचं समतोल राखणं हे महत्त्वाचं आहे, आणि यांचा समतोल जेव्हा राखला जातो त्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात। आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं 50% प्रमाणात, सेंद्रिय खतं 30% प्रमाणात आणि जैविक खतं 20% प्रमाणात, असं 50-30-20 असं जर संतुलित खतमात्रा दिली तर जमिनीचा पोत चांगला राहतो। दुसरं महत्वाचं म्हणजे पीक पोषणासाठी विविध संसाधनांचा वापर करून माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे। त्यामध्ये विशेषतः जी सेंद्रिय खतांची नावं सांगितली ती शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर काही रासायनिक खतं आहेत, जैविक खते, पिकांचे अवशेष, एवढंच काय काळी कचरा, पालापाचोळा जो कुजले असेल ना तो सुद्धा शेतामध्ये टाकायचा, सोबत हिरवळीची खते आदी स्रोत वापरून पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्वच अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो। या सर्वांचा मिळून जेव्हा एकत्रित वापर करतो त्यांना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणत असतो।
2: बरं, याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
3: याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे मॅडम, जेव्हा हरित क्रांती झाली, कारण हरित क्रांतीच्या अगोदर दुष्काळामध्ये अक्षरशः म्हणजे परदेशाकडे आपल्या हात पसरून हे करावं लागलं, त्यावेळेस त्यांनी तिथे डुकरांना जो खाऊ घालतात मिलो गहू जो आहे तो आपल्याला इथे आणून त्यांनी दिला, एवढी आपली वाईट परिस्थिती होती। त्यावेळेस मग आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, देशाचे नेतृत्व आहे, त्यांनी मग विचार केला की आपण पाश्चिमात्य देशांकडे का हात पसरायचा, मग याच्यामध्येच संशोधन करत गेलो, हरित क्रांती केली गेली, त्याच्यामध्ये गव्हाचे वाण, तांदळाचे वाण वेगवेगळे विकसित केले आणि उत्पादन वाढवले। ते उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय झालं की रासायनिक खतांचा वापर सांगितला, त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की सोबत सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करा, सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं या दोघांचा संतुलित वापर केल्यानंतर उत्पादन चांगलंच वाढलं। पण कालांतराने काय झालं की शेतकरी बंधूंनी काही गैरसमजामुळे फक्त रासायनिक खतांचाच अधिक प्रमाणात वापर केला, त्यामुळे त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले। काय होऊ लागलं की उत्पादन क्षमता पिकांची कमी होऊ लागली, जमीन थोडीफार नापीक होऊ लागली। मग पुन्हा जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहोत, त्याच्याऐवजी सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं असं दोघांचं मिळून मिश्रण करून जर वापरलं तर ते शेतजमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे आणि उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं आणि त्या उत्पादनाची प्रतवारी सुद्धा चांगली राहते।
2: बरं, सेंद्रिय खतांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न घटक कोणकोणते असतात? हा,
3: सेंद्रिय खतांमध्ये कसं आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर सेंद्रिय खतांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल। एक म्हणजे भर खते, दुसरं म्हणजे जोर खते, तिसरं म्हणजे हिरवळीची खते आणि चौथं म्हणजे जीवाणू खते। तर याच्यामध्ये कसं आहे, भर खते म्हटलं की नुसती भरच टाकायची, म्हणजे ते भरपूर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना भर खते म्हणतात।
2: मग त्यात कोणती येतात?
3: त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर शेण खत, कंपोस्ट खत, नंतर गांडूळ खत ही भर खतांची उदाहरणं आहेत। का? तर शेणखतामध्ये कसं असतं, नत्राचं प्रमाण साधारणपणे 0.5% असतं, स्फुरदचं प्रमाण 0.25% आणि पालाशचं प्रमाण 0.5% असतं। याच्यासोबतच बाकीचे म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यसुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात। पण जेव्हा मला 1 हेक्टरसाठी समजा भात पिकाचा जर आपण विचार केला, 1 हेक्टरला भात पिकाचं व्यवस्थित उत्पादन होण्यासाठी 100 किलो नत्र द्यावं लागतं आणि जर शेणखतामधून मला 100 किलो नत्र द्यायचं असेल तर साधारणपणे 20 टन शेणखत टाकावं लागेल। पण ही 20 टन म्हणजे खूप मात्रा जास्त होते।
2: बरोबर,
3: मग त्यासाठी काय करावं लागतं की ही मात्रा कमी करण्यासाठी, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण आपण एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला, रायगड जिल्हा पुरता जरी विचार केला तर हे खूप अतिप्रमाणात म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर होईल तेवढं, कारण जनावरांचं सुद्धा संख्या तेवढी उपलब्ध नाही, कारण शेवटी आपल्याला शेणखत कुठून मिळणार,
2: जनावरांपासून।
3: बरोबर, मग ह्या थोड्याशा मर्यादा लक्षात घेतल्या तर सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे, कारण आपलं भारताचं जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे। ह्या वाढत्या लोकसंख्येला सकस दर

0: जर अन्न सुद्धा देणं महत्त्वाचं आहे आणि सोबतच जमिनीचे आरोग्यसुद्धा राखणं महत्त्वाचं आहे. म्हणून हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ही आपण भर खताची काही उदाहरणं बघितली, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत. नंतर याच्यामध्ये दुसरं सेंद्रिय खताचं उदाहरण आहे जोर खत. जोर खत म्हणजे याच्या नावामध्येच आहे की जोरदार किंवा जोमदार. त्यामध्ये कसं सेंद्रिय खतांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर जी पेंडी आहेत म्हणजे भुईमुख पेंड असेल, कडुनिंबाची पेंड असेल, सरकीची पेंड असेल म्हणजे कापसापासूनचे बिया असतात त्याचं तेल काढलं जातं आणि उरलेलं जे पेंड आहे यांच्यामध्ये साधारणपणे 5.5 ते 8% नत्राचं प्रमाण असतं, पुरतचं प्रमाण 1% असतं आणि पालाशचं प्रमाण साधारणपणे 1.5% असतं. मग ह्या जोर खतांमध्ये कसं होतं, भर खतांच्या तुलनेमध्ये जोर खतांची मात्रा थोडी कमी लागते म्हणून त्यांना जोर खते म्हणतात. तिसरं महत्वाचं आहे हिरवळीचे खते. हिरवळीच्या खतांचं जेव्हा वर्गीकरण आपण करतो तर त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांमध्ये मुख्यतः दोन प्रकार येतात. एक म्हणजे पहिलं पीक शेतामध्येच घ्यायचं, जसं की ताग असेल, दहीच असेल, हे पीक जमिनीमध्ये पेरायचं मुख्य पिकाच्या अगोदर आणि हे ताग किंवा दहीच्या फुलं येण्याच्या अवस्थेच्या अगोदर जमिनीमध्ये गाडून
1: टाकायचं.
0: त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे अन्नद्रव्य हे झालेलं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पुढील पिकाला मिळतं. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प काय करतात, शक्यतो शेताच्या बांधावरती लावतात आणि गिरीपुष्पाचा पाला गोळा करून तो जमिनीमध्ये टाकला जातो, कुजवला जातो. हा वेगळा प्रकार म्हणजे इथे आपल्याला प्रत्यक्ष एक पीक द्यावं लागत नाही.
1: बरोबर, पण त्याचा वापर आपण आपल्या
0: शेतात करू शकतो. गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये कसं असतं, साधारणपणे 2.5% नत्रचं प्रमाण असतं. म्हणजे जर 20 टन आपण गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर त्याच्यामधून साधारणपणे 55 किलो नत्र मिळतं, 10 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश ह्या मात्रेमध्ये उपलब्ध होतं. नंतर तिसरं सांगितलं की जीवाणू संवर्धक खते. जीवाणू खतांमध्ये कसं होतं, जर आपण भुईमुग किंवा शेंगवर्गीय जर वनस्पती बघितल्या, भुईमुगाच्या याच्यावरती मुळावरती जर आपण बघितलं तर गाठी असतात. म्हणजे त्या गाठी म्हणजे काय असतात, दुसरं तिसरं काही नसून त्या एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत, ते हवेतील नत्र शोषून घेतात, स्थिरीकरण करतात आणि ते नत्र जे स्थिरीकरण केले ते, कारण आपण भुईमुग काढल्यानंतर त्या मुळं थोडेफार प्रमाणात जमिनीत राहतात आणि ते नत्र जो शोषलेला आहे तो जमिनीमध्ये राहतो आणि भुईमुगाच्या नंतर म्हणजे कोकणामध्ये कशी अवस्था आहे की भुईमुग हा साधारणपणे रब्बीमध्ये घेतला जातो आणि खरीपमध्ये भात पीक घेतला जातं, तर जो काही नत्र शोषून घेतला जातो तो खरीपामधील भात पिकाला उपलब्ध होतो. त्याच्यामुळे जवळजवळ 20 ते 25% नत्र खताची बचत होते.
1: बरोबर,
0: हे असं जीवाणू संवर्धक खत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, बायजनकी आहे, अझोस्पिरिलियम आहे, निळे हिरवे शेवाळ सुद्धा आहेत, असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत.
1: सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खतं देताना त्याचं प्रमाण कसं असायला हवं?
0: साधारणपणे जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीसाठी जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर म्हणजे जे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, आता अर्थात प्रत्येक जमिनीचं आरोग्य पत्रिका वेगवेगळी असते, त्या आरोग्य पत्रिका तपासल्यानंतर जी काही खतं मात्र आहे त्यानुसार देणं आवश्यक आहे. तर साधारणपणे भात पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देणं आवश्यक आहे. तर हे 100 किलो जेव्हा नत्राची मात्रा द्यायची तर शेतकरी बंधू काय करतात की साधारणपणे युरिया टाकतात. अगोदर युरियाची गोण जी आहे ती 50 किलोची यायची, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावर सुद्धा हे केलं आहे की अतिवापर नको, कारण हे युरिया खत जे आहेत किंवा कुठलीही रासायनिक खतं आपल्याला परदेशामधून आयात करावी लागतात. त्याच्यासाठी आपली भारतीय गंगाजळी खर्च होते. ती गंगाजळी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं की हे जे अगोदर युरियाचं 50 किलोचं गोण होती ती 45 किलो केली. आज आपण जर बघितलं तर 45 किलोची गोण मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीम कोटेड युरिया म्हणून आहे. हा नीम कोटेड युरिया काय करतो की तो जमिनीमध्ये विरघळतो, हळूहळू पिकांना उपलब्ध होतं त्याच्यात अन्नद्रव्य. आता युरिया खत जर बघितलं त्याच्यामधनं नत्राची मात्रा साधारणपणे 46% असते आणि 100 किलो नत्र जर जमा द्यायचं असतं तेव्हा साधारणपणे 217 किलो युरिया हा प्रति हेक्टरी लागतो. दुसरं म्हणजे हे नत्रयुक्त खतांची जर उदाहरणं द्यायची झाली रासायनिक खतांमध्ये, युरियामध्ये सगळ्यात जास्त नत्राचं प्रमाण असतं. दुसरं आहे अमोनियम सल्फेट, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 20.6% असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुय्यम अन्नद्रव्य मिळतं गंधक किंवा ज्याला सल्फर म्हणतात ते 24% असतं. अमोनियम क्लोराईडमध्ये नत्राची मात्रा 25% असते. ही सगळी नत्रयुक्त खतं आहेत. दुसरी आहेत स्फुरदयुक्त खतं. आता याच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे की जे आपण सेंद्रिय खतांचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये भले नत्र, स्फुरद, पालाश किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप अत्यल्प असतं पण ही सगळीच्या सगळी अन्नद्रव्य मिळतात. पण रासायनिक खतांमधून जर आपण युरियाचं उदाहरण घेतलं तर फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं नत्र. नंतर दुसरं आहे सिंगल सुपर फॉस्फेट, त्याच्यामधून फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं ते म्हणजे स्फुरद. वनस्पतीच्या वाढीसाठी एकंदरीत 16 अन्नद्रव्य आवश्यक आहेत. नत्र, स्फुरद, पालाश, नंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम सल्फर, आयर्न, मॅंगनीज, झिंक.

0: बोरॉन असेही एकूण 16 अन्नद्रव्य लागतात. त्यापैकी रासायनिक खतामधून फार फार तर 2 किंवा 3 अन्नद्रव्य पिकांनामुळे उपलब्ध होत असतात. त्यामुळे एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्फुरदयुक्त खतं झाले. तिसरं म्हणजे पालाशयुक्त खते. पालाशयुक्त खतं जी आहेत त्याच्यामध्ये म्युरोटा पोटॅश याच्यामधून पालाशा साधारणपणे 60% उपलब्ध होतो, तर पोटॅशियम सल्फेटमध्ये 50% पालाश आणि 18% गंधकाची मात्रा उपलब्ध होते. काही संयुक्त खते सुद्धा आहेत. मोनोमोनियम फॉस्फेटमध्ये 11% नत्राचं प्रमाण असतं आणि 48% स्फुरदचं प्रमाण असतं, तर अमोनियम फॉस्फेटमध्ये 18% नत्राचं आणि 46% स्फुरदचं प्रमाण असतं. याच्यामध्ये आणखी एक मिश्र खत म्हणून प्रकार आहे. त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंच्या खत माहिती आहे 15-15-15 सुफला म्हणतात बरोबर. तर याच्यामध्ये 15-15-15 म्हणजे काय, तर 15% नत्राची मात्रा, 15% स्फुरदची मात्रा आणि 15% पालाशची मात्रा उपलब्ध होते. म्हणजे जर मी समजा 100 किलो सुफला टाकला तर त्याच्यामधून मला 15 किलो नत्र मिळेल, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश जमिनीला उपलब्ध होईल. याच्यामध्ये आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युरिया हे खत काय आमच्या शेतकरी बंधूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. युरिया खताला कधी कधी साखर खत सुद्धा म्हटलं जातं, कारण दिसायला युरिया आणि साखर जवळजवळ सारखंच असतं. म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं साखरचं जे ग्रेन किंवा दाणे आहेत हे चौकोनी असतात आणि युरियाचे गोल असतात.
1: बरं,
0: पण शेतकरी बंधू त्यांना पांढरं शुभ्र दिसतं म्हणून कधी कधी साखरेचं खत सुद्धा म्हणतात. तर हे वाहतूक करायला खूप सोपं आहे, इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. याच्यामध्ये जोपर्यंत आपण ती पिशवी किंवा गोण फाडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा जात नाही, त्याच्यामुळे ते ट्रान्सपोर्ट इझिली होऊ शकतं. समजा आम्ही युरियाची पिशवी फाडली आणि उघडी करून जर ठेवली तर ते हवेतील बाष्पाचा त्याच्यासोबत संयोग होऊन ते ओलं होतं आणि त्याच्यातलं नत्राचं प्रमाण घटू शकतं. त्याच्यामुळे ते शक्यतो पिशवी बंदच ठेवून हे करायचे आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो प्रत्यक्ष शेतामध्ये त्यावेळेस ती गोण फोडायची आणि शेतामध्ये खत टाकायचं.
1: बरं,
0: दुसरं महत्वाचं खत आहे सुपर फॉस्फेट. सुपर फॉस्फेट काय आहे, हा जमिनीला देताना त्याचं रूपांतर मोनोकॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्रायकॅल्शियम फॉस्फेट या कमी विरघळणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होतं. सिंगल सुपर फॉस्फेट जो आहे तो आम्लयुक्त जमिनीमध्ये काय होतं, फॉस्फेटचं स्थिरीकरण होतं. म्हणजे जरी तो आपण आपल्याला वाटतं की आम्ही खत दिलेलं आहे जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, पण तो प्रत्यक्षात त्या जमिनीला किंवा पिकांना उपलब्ध होत नाही, स्थिर होऊन जातो. विम्लयुक्त जमिनीत सुपर फॉस्फेट डायकॅल्शियमचे फॉस्फेटमध्ये रूपांतर होते. शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याच्या क्रियेमध्ये कधी कधी सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात. का? त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, दर्जा वाढतो, सुधारतो म्हणून. म्हणजे स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यासंबंधी काही दक्षता आहेत, ते म्हणजे कसं, हा सुपर फॉस्फेट जो आहे तो पेरणीपूर्वी किंवा लागवणीपूर्वी वापरावे, जमिनीमध्ये मुळांच्या सानिध्यामध्ये पडेल असं वापरावं. कारण सिंगल सुपर फॉस्फेटमुळे काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, जमदार होते.
1: बरं, तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना भातास हेक्टरी 100 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यायचा. याच्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो चिकलणीच्या वेळेस दिला जातो आणि नत्राची मात्रा 40 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. मी शेतकरी बंधूंसाठी पुन्हा एकदा सांगतो, 40 किलो नत्र म्हणजे किती, साधारणपणे 88 किलो युरिया द्यायचा, 50 किलो स्फुरद म्हणजे 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आणि 50 किलो पालाश म्हणजे साधारणपणे 85 किलो म्युरोटॉप पोटॅश द्यायचा.
1: बरं,
0: आता राहिलेला 60 किलो नत्र जो आहे तो म्हणजे त्याचा दुसरा हप्ता 40 किलोचा जो असतो तो विभागणी करायची. 40 किलो दुसरा हप्ता फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यायचा, साधारणपणे चिखलणी केल्यानंतर 1 महिन्याने. आणि तिसरा हप्ता युरियाचा साधारणपणे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये येतं, ते लावणीनंतर साधारणपणे 70-80 दिवसानंतर येतं, त्यावेळेस राहिलेला 20 किलो नत्राची मात्रा द्यायची. नत्रखताची मात्रा विभागून का द्यायची, कारण नत्रखत एकदाच दिलं तर काय होतं, पिकाने जर जास्त प्रमाणात नत्र किंवा नायट्रोजन शोषण घेतला त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला वाटतं भात शेती खूप हिरवीगार दिसते, पण अति वापर जर नत्राचा झाला तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ते भात पिकाची जी पानं आहेत ती लुसलुशीत होतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता असते, किंवा कधी कधी पीक एकदम लोळतं जास्त वाढ झाल्यामुळे. त्याच्यामुळे हे नत्र खत देत असताना त्याची विभागणी करून द्यायची.
1: बरं,
0: यासोबतच हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचा पाला सुद्धा चिखलणीच्या वेळेस दिल्यास नत्र खताची 50% बचत होते. म्हणजे जिथे आम्ही 50% सुरुवातीला सांगितलं की 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यायचा, त्यासोबत जर आम्ही गिरीपुष्पाचा पाला 5 टन चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर नत्र खताची सुद्धा बचत होते.
1: बरं, नत्र आपण टप्प्याटप्प्याने देत असतो, तर ते कोणत्या टप्प्यात रासायनिक द्यायला हवं? की आता पहिल्यांदा जर आपण गिरीपुष्पाचा पाला गाडलेला आहे तर रासायनिक खताचा मारा कधी करायचा?
0: बरोबर, तुमचा प्रश्न.

0: खूप छान विचारलं आपण. गिरीपुष्पाच्या 5 टन पाला टाकल्यानंतर त्याच्यासोबत युरिया जो आहे तो 217 किलो लागतो. त्याची विभागणी आपण म्हणजे 100 किलो जर नत्र बघितला तर त्यापैकी 40 किलो नत्र सुरुवातीच्या चिखलणीच्या वेळेस देणं आवश्यक आहे. नंतर राहिलेला 40% तो 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणपणे फुटवे येण्याच्या अवस्थेत आणि राहिलेला 20 किलो नत्र आहे तो शेवटच्या अवस्थेत म्हणजे पीक फुलोऱ्यात येईल त्या अवस्थेत देणं आवश्यक आहे. म्हणजे असं रासायनिक आणि सेंद्रिय खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे.
1: बरं, म्हणजे आता समजा सुरुवातीच्या वेळेला नत्र आपण गिरीपुष्पाच्या माध्यमातून जर दिला असेल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण रासायनिक खत दिलं नत्राचं तर चालतं का?
0: कसं आहे, गिरीपुष्प सुरुवातीला टाकायचं पण गिरीपुष्पामधून जो नत्र आहे तो उपलब्ध व्हायला साधारणपणे 1 महिना लागतो. तो पालक कुजला पाहिजे, कुजणार कधी, त्याच्यावरती बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खाणार, कंझ्युम करणार, तोपर्यंत मुख्य पीक आहे ते उपाशी राहील ना. म्हणून हे रासायनिक खत त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे. हे सुरुवातीला रासायनिक खत दिल्यानंतर काय होतं, कुठलंही रासायनिक खत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर युरिया, हे सांपाणी जमिनीमध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतं. सिंगल सुपर फॉस्फेट हा जो आहे तो सांपाणी 7-8 दिवसानंतर उपलब्ध होतो आणि म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये उपलब्ध होतो. त्याच्यामुळं सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतं देणं आवश्यक आहे. का सेंद्रिय खतं कुजायला मुळात वेळ लागतो, कुजल्यानंतर ती 10 ते 15 दिवसानंतर हळूहळू उपलब्ध होतात. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतांवरती बॅक्टेरिया किंवा जे मायक्रोब्स आहेत जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, ते मायक्रोब त्यांची उपजीविका पूर्ण करतात आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर मायक्रोब मरतात आणि ते मायक्रोब जे मेले त्यांच्या डेड बॉडीपासून वनस्पतींची मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषण घेतात.
1: बरं,
0: त्याच्यामुळे हे एकात्मिक अन्नद्रव्य महत्वाचं आहे.
1: बरं, कडधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
0: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवा वाल, चवळी, कुळीत ही येतात. कडवा वाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो. त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाड्यांच्या पाबरीने पेरून द्यावे. सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल. जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरीपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे.
1: बरं,
0: आणि इकडे कडवा वाल जो आहे तो जिरा आहेत, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात किंवा 20 ऑक्टोबर ते 20 नोव्हेंबर या कालावधीमध्ये साधारणपणे जर आपण कडवा वाल पेरला आणि सोबत ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं म्हणजे गिरीपुष्पाचा पाला किंवा शेणखत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळेल.
1: बरं, गळीत पिकांसाठी कसं असायला हवं व्यवस्थापन?
0: गळीत पिकांसाठी मॅडम कसं आहे साधारणपणे, भुईमुगाच्या पिकाला सेंद्रिय खतांचं अधिक महत्व आहे. भुईमुगाचे पीक सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देतो, त्यामुळे पेरणी करत असताना भुईमुगाची गादी वाफ्यावरती करावी. प्रति हेक्टरी साधारणपणे 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत गादी वाफ्यावर मिसळावं. याच्यामुळे काय होतं, पिकांच्या मुळावरील गाठी जे जीवाणू असतात ते या पिकांची वाढ चांगली होते आणि जीवाणू सुद्धा वाढतात. त्याच्यामुळे काय होतं, पुढील पिकाला नत्र मिळतो. आणि रासायनिक खताचा मात्रा जी आहे भुईमुगासाठी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद पुरेसं आहे. अर्थात ही रासायनिक खतांची मात्रा देत असताना जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी असं मी शेतकरी बंधूंना विनंती करतो.
1: भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करता येतं का?
0: हो हो, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापन केलेलं चांगलंच आहे. साधारणपणे जर आपण बघितलं इकडे वांगी, मिरची आणि टोमॅटो होतात तर वांगी या पिकासाठी साधारणपणे 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. मिरची या पिकासाठी 15 टन शेणखत सोबत 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाच द्यावा. तर टोमॅटो या पिकासाठी शेणखताची मात्रा 20 किलो, नत्र 150 किलो, स्फुरद 75 किलो आणि पालाश 50 किलो वापरावा. पण इथे एक महत्वाचं आहे की नत्र खत आहे तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये देणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलो द्यायचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 आणि 25 असं दिलं तर उत्पादन चांगलं मिळतं आणि भाजीपाल्याची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
1: बरं, आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा एकत्रीकरण करतो त्यावेळेस जमिनीचा पोत सुधारतो का किंवा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो का, काय सांगाल?
0: जमिनीचा पोत सगळ्यात महत्वाचा आहे. जमिनीचा पोत जो आहे तो सेंद्रिय खतांमुळे व्यवस्थित राहतो. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतं वापरली म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, नंतर हवा खेळती राहते आणि त्यामुळे काय होतं, जी मुख्य पिकं आहेत त्यांची मुळं व्यवस्थित वाढू शकतात हवा खेळती असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं वाढल्यामुळे अप्रत्यक्षरित्या खोड आणि पान वाढतं आणि मुख्य आपल्याला पीक किंवा उत्पादन चांगलं मिळतं. दुसरं म्हणजे रासायनिक खतं सुद्धा योग्य वेळेत आणि योग्य

0: प्रमाणात देणं आवश्यक आहे. जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा देणं आवश्यक आहे.
1: भविष्यात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
0: माझं तर असं प्रांजळ मत आहे की शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम म्हणजे आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आमचं स्वतःचं
1: बरोबर
0: आरोग्य तपासतो ना, तसं जमिनीचं आरोग्य पत्रिका म्हणून एक माननीय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चालू केलेली आहे, ती सॉइल हेल्थ कार्ड त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात. हे जमिनीचं पृथक्करण करणं आवश्यक आहे आणि जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा शेतामध्ये देणं आवश्यक आहे.
1: शेतकरी बंधूंनो, जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोतसुद्धा सुधारेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्नसुद्धा वाढीस लागेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
0: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजतायत. आपण ऐकत आहात आमच्या दुसऱ्या सभेचे कार्यक्रम.

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।
2: सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा अटल पेंशन योजना मोदीजींचा संकल्प।
3: योजना उन नौजवानों के लिए है ताकि आप जब 60 साल के होंगे आपको कभी किसी के सहारे की जरूरत न पड़े, आप अपना बुढ़ापा भी गौरव के साथ बिता सको।
2: या योजनेत आतापर्यंत 8,85,00,000 अधिक लाभार्थी जोडले गेले आहेत। जर आपणही 18 ते 40 या वयोगटातील असाल तर मासिक अटल पेन्शन सोबतच 3 गॅरंटीड फायद्यांसाठी आपल्या बँकेशी संपर्क साधा।
4: श्रोते हो, रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम अवतीभोवती आपण ऐकाल उद्या सकाळी 8:40। संकलन आणि निवेदन वैष्णवी रिजबुड यांचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। कार्यक्रम अवतीभोवती उद्या सकाळी 8:40।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झालीये, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

श्रोते हो, उद्या सकाळी 9:30 बाल जगत या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात गणेश वंदना। कला भारती अक्रू केळकर हायस्कूल वाडा देवगड यांनी सादर केलेला कार्यक्रम। मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत यांचं, कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे। बाल जगत उद्या सकाळी 9:30।

0: गणरायाच्या प्रसादाची लगबग सुरू झाली आहे, मग काळजी कसली करताय?
1: जेव्हा सोबत असतो गोकुळच्या शुद्धतेचा विश्वास, तेव्हा बाप्पांचा प्रसाद बनतो आणखी खास।
0: आजच घरी आणा गोकुळचे दूध, तूप, श्रीखंड, पेढा आणि बासुंदी। गणेशोत्सवातील प्रत्येक क्षण बनवा आनंदी।
1: लक्षात ठेवा, शुद्धता म्हणजे गोकुळ, आपल्या मातीतला आपला ब्रँड।

श्रोतेहो, उद्या सकाळी 11:05 आपण ऐकणार आहात कार्यक्रम आपली आवड. श्रोत्यांच्या त्यांनी कळवलेल्या मनपसंत गीतांचा आणि आमच्या कार्यक्रमांविषयी पाठवलेल्या प्रतिक्रियांचा समावेश असणारा कार्यक्रम आपली आवड उद्या सकाळी 11:05.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. श्रोते हो, आता थोड्याच वेळात 8:05 राष्ट्रीय मराठी बातम्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत। जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त। जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन। चीन बरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भारताची भूमिका। ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार न देण्याची तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाची घोषणा। आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज साबालेंका आणि रिबाकिना आमने सामने। ब्रिक्स देशांनी जगाच्या अनेक भागात सुरू असलेली युद्ध तसंच ध्रुवीकरण आणि विभाजनाच्या मुद्द्यावर चिंता व्यक्त केली आहे। नवी दिल्लीत आजपासून सुरू झालेल्या ब्रिक्स परिषदेत नवी दिल्ली जाहीरनाम्यावर सर्व देशांनी सहमती दर्शवली। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून।
1: पश्चिम आशियात वाढत असलेला संघर्ष, पायाभूत सुविधांचं होणारं नुकसान, नागरी अणुऊर्जा प्रकल्पांवर होणारे हल्ले, शस्त्र खरेदीवर वाढत असलेला खर्च यावर ब्रिक्स देशांनी चिंता व्यक्त केली। पश्चिम आशियात दीर्घकालीन शांतता, सुरक्षा आणि स्थिरता प्रस्थापित व्हावी यासाठी चर्चा आणि मुत्सद्देगिरी अधिक प्रभावीपणे होण्याची गरज जाहीरनाम्यात व्यक्त केली आहे। पॅलेस्टीनमधल्या नागरिकांचे अधिकार पूर्ण केल्याशिवाय इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षावर तोडगा

0: निघू शकत नाही असा स्पष्ट उल्लेख जाहीरनाम्यात आहे. गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्याचा या देशांनी कठोर शब्दात निषेध केला आणि सर्व प्रकारच्या दहशतवादावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करण्याची कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त केली. वित्तीय क्षेत्रात सहयोग वाढवतानाच जलद, स्वस्त, पारदर्शक पद्धतीने विविध देशांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना पैसे हस्तांतरित करता यावेत यावर या देशांचं एकमत झालं. क्रीडा तंत्रज्ञान या विषयावर कृती दल तसंच क्रीडा साहित्य उत्पादन परिषदेचं आयोजन करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला ब्रिक्स देशांनी या जाहीरनाम्याद्वारे सहमती दर्शवली आहे. ब्रिक्स देशांच्या जाहीरनाम्याविषयी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले,
1: आज अडॉप्ट किया गया न्यू दिल्ली डिक्लेरेशन हमारे साझा संकल्प को स्पष्ट दिशा देता है. अब हमारी जिम्मेदारी है कि इन संकल्पों को ठोस परिणामों में बदले.
2: जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांना मिळाले पाहिजेत. सर्वांचं भविष्य जर सामूहिक असेल तर ते ठरवण्याचे अधिकारही सामूहिक असायला हवेत अशी मागणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केली. ब्रिक्स परिषदेच्या उद्घाटन सत्रात ते नवी दिल्लीत बोलत होते. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
3: ब्रिक्स देशांनी इतरांनी बनवलेल्या नियमांचं पालन करताना नियम बनवणारे व्हावं, त्यामुळे तरुण मुत्सद्दी धोरण निर्माते यांना मुत्सद्देगिरी, प्रत्यक्ष अनुभव आणि कायद्याचं ज्ञान देता येईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता, सायबर तंत्रज्ञान, अंतराळ क्षेत्र, जैव तंत्रज्ञान आणि इतर महत्वाच्या तंत्रज्ञानातलं ब्रिक्स देशांचं योगदान त्यांनी यावेळी अधोरेखित केलं. जागतिक पातळीवरच्या संकटात ग्लोबल साऊथचे देश आघाडीवर असताना निर्णय घेण्यात मात्र त्यांना आघाडीचं स्थान मिळत नाही, त्यामुळे काही संपन्न देशांच्याच हातात निर्णय प्रक्रिया केंद्रित ठेवण्याऐवजी सर्वसमावेशक पद्धतीनं मानवतेच्या विकासासाठी काम व्हायला हवं असं ते म्हणाले.
1: ब्रिक्स को मजबूत करते हुए हमें ग्लोबल रिफॉर्म की दिशा भी तय करनी होगी. ग्लोबल गवर्नेंस का वर्तमान स्ट्रक्चर एक पिरामिड जैसा दिखाई देता है. इसके ऊपरी भाग में पावर और डिसीजन मेकिंग केंद्रित है और निचले भाग में वो देश हैं जो इन डिसीजन से प्रभावित तो होते हैं लेकिन उन्हें आकार नहीं दे पाते.
3: यासाठी त्यांनी 10 प्रस्ताव सदस्य देशांसमोर मांडले. त्यात संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत जलद गतीनं आणि निर्धारित कालमर्यादेत सुधारणा करण्याचा समावेश आहे.
1: फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स में वोटिंग पॉवर, लीडरशिप पोझिशन्स और पॉलिसी प्रायोरिटीज आज की इकॉनॉमिक रियालिटीज के अनुसार होनी चाहिए. जो देश ग्लोबल इकॉनॉमिक ग्रोथ को गति देते हैं उन्हें ग्लोबल इकॉनॉमिक गवर्नेंस को दिशा देने में भी उचित भूमिका मिलनी चाहिए.
3: लोकांमध्ये विश्वास निर्माण व्हावा यासाठी जागतिक पातळीवर कार्यरत संस्थांनी वेगवान पद्धतीनं मोठ्या प्रमाणात आणि तळागाळातल्या नागरिकांना मदत होईल अशा पद्धतीनं काम करायला हवं असं प्रधानमंत्री म्हणाले. तसंच दर्यावर्दींच्या कल्याणासाठी नवीन यंत्रणा स्थापन करण्याची कल्पना त्यांनी मांडली.
1: मेरा प्रस्ताव है कि क्या हम सी फेरर्स इमरजेंसी सपोर्ट नेटवर्क बना सकते हैं. इसके माध्यम से संबंधित देशों की मैरिटाइम अथॉरिटी और मिशंस को जोड़ा जाएगा. इससे डिस्ट्रेस अलर्ट्स, मेडिकल असिस्टेंस, परिवारों को सूचना तथा इव्हॅक्युएशन में सहयोग दिया जा सकता है.
3: भारताची ब्रिक्स अध्यक्षता लोककेंद्री आणि मानवतेवर आधारित आहे. गेल्या 20 वर्षात ब्रिक्स समूह एकता आणि सहमतीनं काम करत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. या क्षमतेच्या आधारे जागतिक पातळीवर मोठे बदल घडवून आणण्याची गरज त्यांनी ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर व्यक्त केली. तसंच ब्रिक्स देशांमध्ये निर्णय सातत्य राहावं अशी अपेक्षाही व्यक्त केली.
2: नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून सुरू झालेल्या या 18 ब्रिक्स शिखर परिषदेत ब्राझील, चीन, इजिप्त, इथिओपिया, इंडोनेशिया, भारत, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात या जगातल्या प्रमुख देशांचे प्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा, इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्राबोवो बियांतो आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हे नेते सहभागी होणार आहेत. याशिवाय व्हिएतनामचे प्रधानमंत्री ले मिन हुंग, बेलारुसचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मॅक्सिम रायझेनकोव्ह आणि जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ टेड्रस घेब्रेसस यासाठी दिल्लीत दाखल झाले आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

0: राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत आणि चीन यांच्यातले द्विपक्षीय संबंध मजबूत करायचे असतील तर सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भूमिका भारतानं घेतली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी नवी दिल्लीत झालेल्या द्विपक्षीय चर्चेत ही भूमिका मांडली. सीमा प्रश्नावर विद्यमान करारांची अंमलबजावणी व्हायला हवी, तसंच द्विपक्षीय संबंध आणि दोन्ही देशातल्या नागरिकांच्या दीर्घकालीन हितासाठी सीमा प्रश्नावर दोन्ही देशांना मंजूर असलेला तोडगा काढण्यासाठी या नेत्यांनी वचनबद्धता व्यक्त केली. मतभेदांचं रुपांतर वादात होणार नाही, तसंच परस्पर आदर, हित आणि संवेदनशीलतेला महत्व देण्याची गरज मोदी यांनी यावेळी व्यक्त केली. व्यापार तूट, पुरवठा साखळीतले अडथळे आणि बाजारपेठेतला सुलभ प्रवेश याकडेही त्यांनी चीनच्या अध्यक्षांचं लक्ष वेधलं. भारतीय निवडणूक आयोगानं ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि पश्चिम बंगालमधले विरोधी पक्षनेते रतब्रत बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील गट या दोन्ही गटांच्या प्रतिनिधींची भेट घेतली. पक्षावरचं नियंत्रण, चिन्ह आणि संघटनात्मक रचनेबाबतच्या परस्पर विरोधी दाव्यांवर तोडगा काढण्यासाठी आयोगानं दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं. खरा तृणमूल काँग्रेस पक्ष कोणता या प्रश्नावरून हा वाद निर्माण झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी जर निवडणूक लढवणार असतील तर आपण उमेदवार मागे घेऊ असं विरोधी पक्षनेता ऋतुव्रत बॅनर्जी यांनी सांगितलं आहे. सुवेंदू अधिकारी आणि हुमायून कबीर यांच्या राजीनाम्यामुळे येत्या 6 ऑक्टोबरला नंदीग्राम आणि रेजीनगर या विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. ऋतुव्रत बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे बंडखोर नेते आहेत. दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या 18 जिल्ह्यातल्या पिकांच्या नुकसानीचा आणि इतर परिस्थितीचा अहवाल सादर करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. अहिल्यानगर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, बीड, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि नंदुरबारच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. गैर बँकिंग वित्तीय कंपनी म्हणून नोंदणी रद्द करण्याची टाटा सन्सची विनंती रिझर्व्ह बँकेनं फेटाळून लावली आहे. मार्च 2024 टाटा सन्सनं हा अर्ज दाखल केला होता. रिझर्व्ह बँकेनं ही विनंती फेटाळून लावल्यानं टाटा सन्सला आता शेअर बाजारात नोंदणी करणं बंधनकारक होईल. अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत आज रात्री उशिरा होणाऱ्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अरीना साबालेंका आणि एलेना रिबाकिना यांच्यात लढत होणार आहे. साबालेंका जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर तर रिबाकिना दुसऱ्या क्रमांकावर आहे. सलग तिसऱ्यांदा अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचं जेतेपद आपल्या नावावर करण्याचा साबालेंकाचा प्रयत्न असेल तर कारकिर्दीतलं तिसरं आणि यंदाच्या हंगामातलं दुसरं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावण्याचं ध्येय रिबाकिनासमोर असेल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ब्रिक्स देशांकडून नवी दिल्ली जाहीरनामा एकमतानं स्वीकृत. जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या युद्धांवर चिंता व्यक्त. जागतिक व्यवस्थेचे नियम ठरवण्याचे अधिकार ग्लोबल साऊथमधल्या देशांनाही मिळावे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं ब्रिक्स देशांच्या प्रमुखांसमोर प्रतिपादन. चीनबरोबरचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी सीमेवर शांतता आणि स्थैर्य नांदणं गरजेचं असल्याची भारताची भूमिका. ममता बॅनर्जींच्या विरोधात उमेदवार न देण्याची तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर गटाची घोषणा आणि अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत आज साबालेंका आणि रिबाकिना आमने सामने. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मुंबई केंद्रावरून प्रसारित झालेल्या या बातम्या आम्ही सहक्षेपित केल्या. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 8:15 वाजलेत. श्रोते हो, ऐकूया गझल.

जगजीत सिंग यांनी गायलेली ही रचना होती पयाम सईदी यांची. संगीतकार होते कुलदीप सिंग. आता ऐकूया ए हरिहरन यांना.

0: ए हरिहरन यांनी गायलेली आणि संगीतबद्ध केलेली ही रचना होती जफर कलीम यांची.
1: श्रोते हो, दर रविवारी सकाळी 8:40 आता आपण ऐकू शकाल रत्नागिरी जिल्ह्यातील साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा आमचा कार्यक्रम अवतीभवती. तेव्हा जरूर ऐका साप्ताहिक घडामोडींचा आढावा अवतीभवती हा कार्यक्रम 1143 kHz या आकाशवाणी रत्नागिरी केंद्राच्या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर.

बालदोस्तानो, 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता ऐकूया बालजगत या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात गणेश वंदना. सादर करते आहेत कला भारती अ. क्रू. केळकर हायस्कूल वाडा देवगडचे विद्यार्थी.

0: मार्गदर्शक हर्षद जोशी, निवेदन सोनाली सावंत, सादरकर्ते आहेत विवेक वानखडे। अवश्य ऐका 13 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम गणेश वंदना तुमच्या आवडत्या बालजगतमध्ये।
1: आपल्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून मध्यम लहरी 1143 किलोहर्ट्सवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

चित्रा सिंग यांनी गायलेली ही रचना होती मदन पाल यांची. संगीतकार होते जगजीत सिंग. गझल आपण ऐकत होता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, यानंतर 8:45 समाचार, संध्या 9 न्यूज ॲट 9 हे बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती पत्रिका संस्कृत भारती, तसंच 10 अखिल भारतीय संगीताचा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत. आत्ता दि सुरुवातीला 8:45 समाचार संध्या हे बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर ॲपसहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक अकरा वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील आणि त्यानंतर 11:05 इंग्रजी बातमीपत्र आपण ऐकू शकाल.

0: BRICS leaders summit gala dinner hosted by the Prime Minister today at Bharat Mandapam in New Delhi. The cultural event featured the BRICS Symphony, One Rhythm, Many Cultures, bringing together musicians from BRICS members and partner countries in a unique collaborative musical performance. And in US Open tennis, defending champion Arina Sabalenka will take on Elena Rybakina in the women's singles final tonight. And that is the end of this news bulletin.
1: .47.47 meters, अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झालेत. श्रोते हो, आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा भेट उद्या पहिल्या सभेत 5:55 तोपर्यंत निरोप द्या.